श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 24 आषाढ, शके 1948 अर्थात 15 जुलै 2026. नमस्कार रत्नागिरी, सकाळचे 5:58 आणि 36 सेकंद झाले आहेत. आजच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 6 आहेत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर पारंपरिक भूपाळी, संगीतकार वसंत प्रभू, गायक कलाकार आशा भोसले.

श्रोते हो, दत्ततत्वाचं एक विलक्षण असं वैशिष्ट्य आहे. मनुष्य कोणत्याही भावनेने दत्तात्र्यांकडे वळला तरी त्या भावामागचा जीव त्यांना प्रिय असतो. कारण दत्ततत्वाचं कार्य जीवाला दूर लोटणं नसून त्याला सत्याच्या मार्गावर आणणं असतं. आजच्या काळात आपण एखाद्या व्यक्तीने आपल्याबद्दल एक चुकीचा शब्द जरी बोलला तरी आपण त्याच्याशी नातं तोडतो बघा. पण श्रोते हो, सद्गुरूंचा स्वभाव मात्र तसा नसतो. त्यांच्याकडे द्वेष नसतो, सूड नसतो, अहंकारही नसतो. त्यांच्या अंतःकरणात फक्त आणि फक्त करुणा असते. म्हणूनच ते प्रत्येक जीवाकडे समान दृष्टीने पाहतात. कोणीतरी भक्तिभावाने त्यांचं स्मरण करो किंवा कोणीतरी अज्ञानामुळे त्यांना चुकीचं समजो, स्वामींच्या करुणेत मात्र कधीही फरक पडत नाही.

हे गीत गायलं होतं सुरेश वाडकर यांनी. माया दिलीप धुप्पड यांच्या या रचनेला संगीत होतं मंदार आपटे यांचं. श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात आता पंडित अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग गायलाय मुग्धा भट सामंत यांनी.

सुरेश वाडकर यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती मंगेश पाडगावकर यांची. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर अनूप जलोटा यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे हिंदी भजन.

मंगल प्रभात या कार्यक्रमात शेवटी कानू घोष यांनी संगीतबद्ध केलेली कवी वसंत बापट यांची देशभक्तीपर गीतरचना.

समूहस्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी, हे शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्रक. आज आपण ऐकणार आहोत माशांचं कृत्रिम खाद्य व्यवस्थापन याविषयीची माहिती. वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
1: नमस्कार मंडळी. भारतीय कार्प हा भारतामध्येच मत्स्य संवर्धनासाठी खूप प्रचलित असलेला जातीवंत मासा आहे. याचं प्रामुख्यानं एक कारण असं आहे की हे मासे जे खाद्य खातात ते अन्न साखळीच्या खालच्या थरात उपलब्ध असतं आणि त्यामुळं या माशांचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक खाद्याची आणि कमी किमतीच्या कृत्रिम खाद्याची गरज पडत असते. भारतीय प्रमुख कार्प माशांच्या असलेल्या विविध खाद्यांच्या सवयीमुळे हे मासे एकत्रित संवर्धित करणं आपल्याला शक्य होतं. इतर प्राण्यांप्रमाणे माशाला सुद्धा अन्नामध्ये असणारी सर्व आवश्यक अशी पोषण तत्व हवी असतात. ही पोषण तत्व म्हणजे मुख्यतः प्रथिन, मेद, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्व, खनिज, क्षार ही होत. या पोषक तत्वांबद्दल आता आपण माहिती घेऊया. कार्प माशामध्ये प्रथिनांची आवश्यकता ही त्यांच्या वाढीच्या अवस्थांनुसार 30-40% एवढी असणं जरुरीचं असतं. माशांच्या खाद्यामध्ये फिश मील, झिंगा मील, खेकड्याचा चुरा, शिंपल्याचे मांस, सोयाबीन पावडर, शेंगदाणा पेंड यामधून ही गरज पूर्ण होऊ शकते. कार्बोहायड्रेट्स हा ऊर्जेचा स्रोत म्हणून माशांच्या आहारामध्ये आवश्यक असतो. याचं प्रमाण हे 10-22% एवढं असावं. कार्बोहायड्रेटचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर होऊन माशाच्या शरीराला ऊर्जा पोचवण्याचं काम करतं. याचे प्रमुख स्रोत म्हणजे भाताचा कोंडा, गव्हाचं पीठ, मका तसंच गव्हाचा कोंडा. याचप्रमाणे मंडळी माशांच्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचं प्रमाणही 4-6% असावं लागतं. मात्र त्यांच्या आहारामध्ये मेदाचं प्रमाण जास्त असता कामा नये, कारण हेच मेद माशांच्या शरीरामध्ये साठून अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. म्हणून आहारामध्ये मिसळावायच्या मेदाचं प्राथमिक स्रोत म्हणजे कॉडलिव्हर ऑइल, कालव्यांचं तेल आणि माशाचं तेल हे आहेत. मंडळी वेगवेगळ्या प्रकारच्या जैविक आणि रासायनिक प्रक्रिया सुरळीतपणे चालाव्यात याकरता जीवनसत्वांची आवश्यकता असते. पाण्यामध्ये मिश्रित स्वरूपात असलेली 11 प्रकारची जीवनसत्व माशांच्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. जर ही जीवनसत्व कमी असली तर माशांच्या शरीरामध्ये व्यंग दिसून येतं. खनिज पदार्थांची आवश्यकता मासळीच्या आहारात खूप कमी प्रमाणात असते, परंतु जर कमतरता भासली तर मात्र माशांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. म्हणून कॅल्शियम आणि फॉस्फरस या खनिजांची गरज काही प्रमाणात तरी माशांना असते. मंडळी आता जाणून घेऊया माशांचं खाद्य तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते. खाद्यामध्ये आवश्यक ती पोषक तत्व आवश्यक त्या प्रमाणातच घ्यावीत. खाद्य हे माशांना आकर्षित करणारं असं तयार करावं. हे खाद्य माशांना पचायला सोपं असावं, तसंच माशांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं असं हे खाद्य हवं. या खाद्यामुळे पाण्यातलं प्रदूषण वाढता कामा नये, तसंच माशांची प्रजनन क्षमता सुद्धा या खाद्यामुळे वाढली पाहिजे. हे खाद्य बनवताना कमीत कमी खर्च आला पाहिजे, म्हणजेच आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं असावं आणि मत्स्य खाद्यामधले जे घटक आहेत ते सहजतेने उपलब्ध होणारे असावेत. अशा प्रकारे आवश्यक त्या सर्व घटकांनी युक्त असं खाद्य व्यवस्थित बारीक करून मग त्यांचे गोळे बनवून तलावात टाकलं जातं. याकरता सकाळच्या वेळी प्लॅस्टिकच्या पिंपामध्ये किंवा बादलीमध्ये हे घटक भिजवून ठेवायचे, म्हणजे 2 तासात ते चांगले मऊ होऊन गोळे बनवता येतात. सरासरी दिवसातून 3 वेळा खाद्य दिल्यानं खाद्याचा पुरेपूर उपयोग माशांना घेता येतो. त्यामुळे माशांच्या खाण्याची जर आपण काळजी घेतली तर निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. बरं आहे मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
0: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. वाचक स्वर होता गायत्री भरणकर यांचा. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता.

0: मिनिटांनी आरोग्य धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा पर्यावरण विषयक कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 6:45 कार्यक्रम आरोग्य धनसंपदा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहात.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत की सोरियासिस म्हणजे काय असते. तर श्रोत्यांनो, सोरियासिस म्हणजे एक इम्युनिटी डिपेंडंट म्हणजे ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. तुमची इम्युनिटी डाऊन झाली की तुमच्यामध्ये काहीतरी अँटीबॉडीज तयार होतात, त्याच्यामुळे सोरियासिस तयार होतो. सोरियासिस हे डायग्नोस करायसाठीच तुम्हाला एक त्वचारोग तज्ज्ञाची गरज असते. कोणीही सोरियासिसला डायग्नोस करू शकत नाही. त्याच्यामुळे सोरियासिस हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. हा जनरली 5 वर्षापासून 60 वर्षापर्यंत कधीही होऊ शकतो. त्यामुळे पाय उललेत मग याला सोरियासिस झाला असं समजू नका. कारण पाय उलणं हा वेगळा प्रकार, पायाला भेगा पडणं हा वेगळा प्रकार आणि सोरियासिस हा वेगळा प्रकार. सोरियासिस म्हणजे असे लाल चट्टे असतात, त्याच्यावर अशा स्केल्स येतात म्हणजे असे पापुद्रे तयार होतात. तर या पेशंटमध्ये जे असतं ते ड्रायनेस डेव्हलप झालेलं असतो. तर हा कुठेही येऊ शकतो बॉडीला. जनरली हा जो सोरियासिस हा आजार आहे हा तुमचे जॉईंट जास्त इन्वॉल्व करतो. म्हणजे तुमचे बोटं, तुमचे सांधे, ह्याच्यामध्ये लाल पुरळ येणं. पण सुरुवातीला त्याला खाज येतो, त्याच्यानंतर पुरळ तयार होतो आणि त्याच्यानंतर मग एक पापुद्रा तयार होतो. तर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही पण बरा ठेवू शकतो आपण. हा ट्रिगर होतो म्हणजे ॲग्रिवेट होतो हा जनरली उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. ह्या दोन ऋतूंमध्ये सोरियासिसच्या पेशंटला जास्त काळजी घ्यावी लागते. तर त्याला ॲग्रिवेटिंग फॅक्टर काय असतात? तर ते जनरली असतात की तुमची थंडी, म्हणजे बाहेरचं वातावरण जर खूप थंड झालं किंवा अतिउष्ण झालं तर ह्या पेशंटमध्ये हे हा डिसीज वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर पेशंटची इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती कमी झाली, पेशंटने टेन्शन घेतलं, रात्रीचं जागरण जास्त केलं, फास्ट फूड जास्त खाल्लं, तर याच्यामुळे पण हा जो डिसीज आहे सोरियासिस हा डिसीज ॲग्रिवेट होतो. त्यामुळे असे कारणं पण टाळायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कोणत्या तरी मोठ्या आजारातून उठला, तुमची प्रतिकार शक्ती झाली कमी, तर त्याच्यामुळे पण सोरियासिस होतो. तर असे कारणं आपण जाणून घेऊन त्याच्यावर योग्य ते उपचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे सोरियासिस हा नेमका होतो कशाने? हा आपल्या स्किनमध्ये जर अँटीबॉडीज तयार झाल्या त्या सोरियासिसच्या तर त्याच्यामुळे होतो. आणि हे जे मी तुम्हाला फॅक्टर सांगितले याच्यामुळे ते ॲग्रिवेट होतो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं उन्हाळा आणि हिवाळा सोरियासिसची काळजी काय घ्यायची? तर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही साबण, सोडा, डिटर्जंट हे वापरणं शक्यतोवर टाळा. जितकं कमी वापरता येईल तितकं कमी वापरा. दुसरी गोष्ट, तुमची स्किन मॉइश्चरायझर जास्त ठेवा. मॉइश्चरायझर म्हणजे साधं तुम्ही पॅराशूट ऑइल किंवा साधं कोकोनट ऑइल कोणतं पण वापरलं तरीही चालेल, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. ह्या काळजी घेणे गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स्लीप सायकल. जनरली आजकालच्या काळात असं झालं की रात्री 12 झोपणे, सकाळी 8 उठणे ही स्लीप सायकल नाही आहे. तुमचे जे स्लीपिंग हार्मोन्स असतात, स्ट्रेस हार्मोन असतात, हे सगळे 9 ते 10 सिक्रेट होतात. म्हणून तुमचा आयडियल टाईम जो असतो हा 9 ते 10 तुम्ही झोपणं गरजेचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे डाएट इम्प्रूव्ह करा, ज्याच्यामुळे तुमचे खाज वाढते. जसे पथ्य म्हटलं तर वांगे, गवार, शेंगदाणे अशाने तुमच्या खाजा वाढतात. अशा खाण्यामध्ये येणारे पदार्थ टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहार हा पोषक घ्या. जसं काही बाहेरचं बेकरी प्रोडक्ट किंवा मग मैदा असे प्रोडक्ट अवॉइड करा. शिळं अन्न घ्यायचं टाळा. तर हे सगळे पदार्थ खाल्ल्याने जर तुमची प्रतिकार शक्ती वाढली तर तुम्ही सोरियासिसपासून नक्कीच बरे होऊ शकता. धन्यवाद श्रोत्यांना.
0: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या त्वचा आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती

सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: परिसर।
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सिवंतीनी सहर्ष स्वागत करते आहे। श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळा, आहार आणि पोषण याविषयीची माहिती आज आपण करून घेणार आहोत। लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळ यांचं, ऐकूयात ही माहिती।
2: नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू आपणाला आनंददायी वाटतो, कारण उकाड्याने त्रस्त झालेल्या अबालवृद्धांना पावसाच्या गार सरींनी दिलासा मिळतो। सर्व शिवार हिरवागार होऊन नवचैतन्य पांघरतो। या आनंददायी ऋतूचा आनंद घ्यायचा असेल तर आपली तब्येत सुद्धा चांगली राहणे आवश्यक आहे। तसे नसेल तर बाहेर पावसाच्या सरी पडतात आणि आपली तब्येत बरी नाही। अशा परिस्थितीत आपले हे पावसाळी दिवस दवाखान्याच्या एरझारा मारण्यातच निघून जातात। म्हणून आता पावसाळा सुरू होत आहे, त्यामुळे पावसाळ्यातील आपला आहार आणि पोषण कसं असावं ज्यामुळे आपली तब्येत बरी राहील याविषयी आपण चर्चा करू। तसं पाहिलं तर पावसाळ्यात आपला जठराग्नी मंद असतो, त्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला जड जातं। म्हणून या ऋतूत आपला आहार आणि पोषण हे योग्य असलं पाहिजे। या ऋतूत पचायला हलके अन्न सेवन केले पाहिजे, जसे की ज्वारीची भाकरी, गव्हाच्या पिठाचा फुलका, मुगाच्या डाळीचे वरण, जुन्या तांदळाची आणि मुगाची डाळ घालून केलेली खिचडी, किंवा कद्दू, पडवळ, भोपळा, दोडका, कारली यासारख्या फळभाज्या यांचा आहारात समावेश करावा आणि तो आपल्या शरीराला भरपूर पोषण देखील देतो। यामुळे आपले शरीर सतत ऊर्जादायी राहते। संत तुकाराम महाराज आहाराविषयी म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, किंवा सुभाषितकार म्हणतात, भोजन औषधम भवते। या उलट आपण या ऋतूत संतुलित आहार घेतला नाही तर मग आपणाला आजारांना सामोरे जावे लागते। म्हणून या ऋतूत तळलेले पदार्थ जसे की पुरी भाजी, आलू वडा, भजे, पाणीपुरी, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, केक, बिस्किट, पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ वर्ज्य आहेत किंवा ते आपल्या शरीराला अपायकारक ठरतात। तसेच पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन सुद्धा हानिकारक ठरते। पहिल्या पावसात चालणाऱ्या पालेभाज्या स्वच्छ धुवून आणि योग्य त्या प्रमाणात शिजून खायला पाहिजेत। पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये, तसेच उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नयेत, कारण की या दिवसात मोठ्या प्रमाणात जंतू संसर्ग होतो। या दिवसात माशा, डास आणि वेगवेगळे कीटक असतात, ते अन्न पदार्थावर बसून त्यांची बाधा लवकर होते। म्हणून पावसाळ्यात आपला आहार औषधासारखा असला पाहिजे, नाहीतर औषध जीवनासारखे घ्यावे लागतात। विशेष करून या दिवसात शरीराला स्वच्छ आणि उकळून कोमट केलेले पाणी आवश्यक आहे। पावसाच्या पाण्यात अनेक सूक्ष्म जीव जंतू मोठ्या प्रमाणात असतात। आपल्या आहारात अद्रक, लसूण, हळद, जिरे, मोहरी, लवंग, दालचिनी, काळे मिरे यासारख्या मसाला पदार्थाचा भरपूर वापर केला पाहिजे। यामुळे सर्दी, खोकला, पडसे, ताप यासारखे संसर्गजन्य आजारांचे संक्रमण होत नाही आणि आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती शाबूत राहते। या दिवसात आपण जांभूळ, पपई, डाळिंब, सफरचंद ही फळे आहारात घेतली पाहिजेत। तसेच आपल्या आहारात योग्य प्रमाणात दूध, दही, ताक, लोणी या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केला पाहिजे। आपल्या शारीरिक व मानसिक पोषणात सर्वात जास्त गरज असते ती सुकामेवा पदार्थाची। यात बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते, चारोळी, अंजीर यांचा समावेश करावा। आपले पोषण हे चांगले असेल तर आरोग्य उत्तम राहते। पण या ऋतूत आपला आहार जरी चांगला असला तरी तो प्रमाणात असला पाहिजे। आपण नेहमी जेवढा आहार घेतो त्यापेक्षा कमी आहार घेणे या ऋतूत सोयीस्कर आहे। सतत काही ना काही खाण्यापेक्षा भूक लागली तरच आहार घ्यावा। शेवटी एवढेच म्हणता येईल की पावसाळ्यात आजाराचे संक्रमण लवकर होते, म्हणून आपला आहार आणि पोषण याकडे लक्ष द्यावे। हित भूक, मित भूक, ऋत भूक सदा सुखी। धन्यवाद
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रम

0: कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील आहार आणि पोषण याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव आंधळे. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर. आणि आजच्या या सुंदर सकाळी मी आहे तुमच्यासोबत वंदना मुसळे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 आणि 19 सेकंद झाले आहेत. आता रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू आजचे दिनविशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम कौशल्याची कास प्रगतीची आस, लेखन सपना टाक यांचं, सादर करते अतुल साखरकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9 लखलख चंदरीमध्ये आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा. सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 600 पूर्ण झालेल्या कोकणचा साज संगमेश्वरी बाज या धमाल विनोदी लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. आज या मुलाखतीचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. सकाळी 10 आपण आनंद घेणार आहात मराठी चित्रपट संगीताचा. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल हा तुमचा आवडता कार्यक्रम. श्रोतो, दुपारी 12 आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात महाकवी कालिदास दिनानिमित्त कवी संमेलन काव्य त्रिवेणी, सहभागी कवयित्री प्राजक्ता पटवर्धन, प्रणिता कुलकर्णी आणि कविता क्षीरसागर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 नांदेड जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, ऐसी अक्षरे रसिके 1:55 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. दुपारी 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सावनी शिखरे यांनी गायलेला राग वृंदावन सारंग. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. तर असे आहेत आमचे आजच्या पहिल्या प्रसारण सभेतले कार्यक्रम. श्रोतेहो, आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेत सायंकाळी 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट गीतांचा. तर 6:10 गीतबहार या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. दरम्यान सायंकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमात स्टेट युन या सदरात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उद्योजकता विकास, स्टार्टअप आणि युवक याविषयी प्राध्यापक राजेश वाघुळदे यांची स्वराली गायकवाड यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सायंकाळी 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. लोकसंगीत 6:35 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 आमच्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात रानभाज्यांचं आहारातलं महत्त्व आणि संवर्धन याविषयी डॉक्टर योगेश परुळेकर यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. रात्री 7:15 पुरी ओडिशा इथं श्री जगन्नाथ यात्रेला 16 जुलै 2026 सुरुवात होते त्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9:30 चर्चा का विषय हे दिल्ली केंद्रावरून. 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. तर 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रभुदेव सरदार यांनी गायलेला राग श्याम कल्याण आपण ऐकाल. याशिवाय श्रोतेहो सर्व दैनंदिन

0: बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. तरीही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: आता प्रसारित करत आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण अजून एक कथा ऐकूया। या कथेचं नाव आहे चणकापूरचा लढा। भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये जेव्हा राष्ट्रीय चळवळ ऐन भरात होती तेव्हा सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं होतं आणि त्यावेळेला असहकाराची चळवळ म्हणजे नॉन कॉपरेशन मुवमेंट आणि राष्ट्रीय जागृती यांचं वारं जंगल दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या जनजातींपर्यंत जाऊन पोचलेलं होतं। त्यावेळी सायमन कमिशनचा अहवाल बाहेर आलेला होता आणि सायमन कमिशनच्या निषेधासाठी देशभर मोठी लाट उठलेली होती, त्यामुळे राष्ट्रीय चळवळीची, स्वातंत्र्य चळवळीची तीव्रता पण वाढलेली होती। सायमन कमिशनच्या विरुद्ध वातावरण तयार करण्याचे लोण हे खेड्यापाड्यापर्यंत पोचावं म्हणून हजारो तरुण सायमन कमिशन विरुद्ध गावोगावी जाऊन प्रचार करत होते। जनजाती विभागांसाठी त्यांच्या प्रमुखांशी, त्यांच्या समाजासाठी अशा तरुणांचा निकटचा संबंध आला। 1930 साली कायदेभंग करण्याच्या उद्देशाने अहिंसात्मक सत्याग्रह करायची आणि त्या अनुषंगानं चळवळी उभ्या करण्याचा आदेश दिला गेला आणि त्याची लाट ही खेडोपाडी पोचली। जंगलवासीय जनजातींपर्यंतही या चळवळीचं लोण पोचणं हे अगदी अपरिहार्य होतं, त्यामुळे हजारो वनवासी तरुण 1930 सालच्या असहकाराच्या चळवळीत सामील झाले। आता सरकारची ही दडपशाही मोडायला तर पाहिजे, जाचक कायदे तोडले पाहिजेत या राष्ट्रीय संदेशाने लोक भारावले गेले। जनजाती वर्षानुवर्ष लोकांचे हक्क भोगत होते, जंगलांचे हक्क भोगत होते आणि त्या हक्कांवरती नव्या जंगल कायदा, जो फॉरेस्ट ॲक्ट आला होता, त्यांनी बंधनं आली होती, त्यामुळे सर्व वनवासी लोकांमध्ये असंतोष पसरलेला होता। सरकारची ही जी दडपशाही आणि जाचक कायदे होते त्यांना जर धैर्यानं आपण तोंड दिलं नाही तर आपली कठीण परिस्थिती होईल अशी भूमिका जनजातींमध्ये त्यावेळेला तयार व्हायला लागली। या कायद्याला आणि त्यामुळे होणाऱ्या जाचाला विरोध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातला बागलाण आणि कळवण तालुक्याचा भाग आहे, म्हणजे ज्याला आत्ताच्या भाषेमध्ये कसमापट्टा म्हणतात, हा नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग येतो। त्या भागामध्ये एक जमात आहे, त्याला कोकणा जमात म्हणतात। त्यांनी असे जंगल सत्याग्रह सुरू केले। नाशिक जिल्ह्यातला पहिला सत्याग्रह असा जो असेल वनवासींचा, तो बागलाण तालुक्यामध्ये भिलवाडला झाला।

0: त्यात भिल्ल आणि कोकणा जनजातींनी भाग घेतला. त्यानंतर कळवण तालुक्यात सप्तशृंगी नजीकच्या भागामध्ये दुसरा सत्याग्रह झाला. नाशिक जिल्ह्यात या सत्याग्रहामुळे वातावरण तापलं गेलं. तेव्हा हे जंगलाचे जे जाचक कायदे आहेत हे नष्ट व्हावेत, वनवासींचे हक्क अबाधित राहावेत आणि त्यांनी सत्याग्रह सुरू करावा आणि सामुदायिक असहकारी चळवळ उभारावी अशा अर्थाचा प्रचार गावोगावी झाला. आता हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ जर बघितलात आणि आजचा तुम्ही काळ बघितलात, म्हणजे एखाद्या गोष्टीची बीजं कुठे असतात आणि त्याचे सार्वत्रिक परिणाम कुठे दिसतात. आज या भागामधून मोसमसारखी नदी वाहते, त्या मोसम नदीवरती हरणबारीला मोठं धरण आहे. ज्या चणकापूरची गोष्ट करतोय त्या चणकापूरला धरण झालं आहे. आज आदिवासी समाज तिथे एवढा प्रगत झालेला आहे की तो भाग सुपीक संपन्न आहे. आज त्या भागामध्ये तुम्ही बागलाण तालुक्यात गेलात तर मोठे मोठे द्राक्षाचे मळे तुम्हाला दिसतील. सटाण्यासारखं गाव, अधिक सधन आणि संपन्न गाव आपल्याला दिसेल. गेल्या जवळजवळ 75 ते 80 वर्षातली ही क्रांती आहे. पण ही क्रांती जी आज दिसती आहे ह्याच्यामागे त्यावेळच्या समाजांनी, त्यावेळच्या जनजातींनी जे खूप मोठं आंदोलन सुरू केलं आणि स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली आणि आपले हक्क झगडून लढून मिळवले ह्याची पण मोठी पार्श्वभूमी आहे. कुठेतरी या गोष्टींची सुरुवात झाली म्हणून त्याची आज 75 वर्षानंतर फळं मिळत आहेत. आपल्या देशाचं स्वातंत्र्ययुद्ध हा आपला एक ठेवा आहे, ते कधी कालबाह्य होत नाही.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: हे पुणे केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
1: पण भवतालाचं भान ठेवून। प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं।
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर

0: देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका.
1: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय. पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसकडून छापे. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे 2019 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफी मिळणार आहे. तर 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांनाही मिळणार आहे प्रोत्साहनपर लाभ. पालघर जिल्ह्यातल्या वाढवणपासून जवळच असलेल्या दापचरी इथं आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विकसित करायलाही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल. यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होणार आहे. राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी त्यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या विनियोगातून उत्पन्न मिळवता येईल अशा मुद्रीकरण धोरणासही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक त्या बदलांसह राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणातून सवलत द्यायला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. या स्थानकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल. बारामती हे राज्यातलं एक महत्वाचं कृषी, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असल्यानं या पुनर्विकासामुळे स्थानिक व्यापार, दळणवळण आणि पर्यटन स्थळांना मोठी चालना मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं पुण्यासह राज्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कालिदास दिनानिमित्त कविकुलगुरू कालिदासांची महती सांगताना संस्कृततज्ञ प्राध्यापिका अंजली पर्वते म्हणाल्या,
3: आषाढस्य प्रथमे दिवसे या शब्दांनी ज्या मेघदूताची सुरुवात कालिदासांनी केली आहे आणि निसर्ग हा माणसाचा अंतरंग मित्र असल्याचं वर्णन केलंय त्यावरूनच तर आषाढाचा पहिला दिवस आपण कालिदास दिन म्हणून साजरा करतो. आपल्या 7 साहित्य कृतीतून संस्कृत भाषेला ललामभूत ठरलेला हा महाकवी त्यांनी यज्ञ, दान, तप या भारतीय संस्कृतीतल्या 3 महत्वाच्या तत्वांवर रघुवंश आणि कुमार संभव या आपल्या महाकाव्यातून भर दिला आणि त्यागाचं, प्रेमाचं महत्व आपल्या नाटकांमधून दाखवून दिलं असा हा महाकवी भारतीय संस्कृतीचा उद्गाता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजही त्यामुळेच आपण त्याला स्मरणीय मानतो, वंदनीय मानतो.
2: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्या

0: पासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्याकरता राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या अपघातात 9 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात नुकतीच मोठी कारवाई केली आहे. एटीएसनं सोमवारी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या छाप्यात जप्त केलेल्या साहित्याचं तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. या विश्लेषणामधून तसंच या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता एटीएसनं व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात उद्या गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. आषाढी यात्रेसाठी सुमारे 20 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. या कालावधीत सुमारे 2500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहील अशी माहिती मंदिर समितीनं दिली आहे. दरम्यान आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना येत्या 29 जुलैपर्यंत पथकरातून सवलत देण्यात येणार आहे. यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवादवारी हा उपक्रम राबवला जात आहे. याद्वारे चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामं आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती लाखो वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीवरही संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं पाऊसमान आणि खरीपाच्या पिकांबाबत अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 28% पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक फटका हा शहादा, तळोदा आणि नंदुरबार तालुक्यांना बसला असून या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील पीक पाणीवरही परिणाम झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात अवघ्या 1,15,000 ते 1,20,000 हेक्टरपर्यंत पेरण्या होऊ शकलेल्या आहे. जिल्ह्यातील पेरणी क्षेत्र हे 2,73,000 हेक्टरच्या जवळपास असल्यानं यंदाची पेरणी पाहता अवघी 40% पेरण्या पूर्ण झाल्याचं चित्र आहे. यंदा कमी वेळात उत्पादित होणाऱ्या बाजरीसारख्या पिकाकडे शेतकरी वळण्याची शक्यता दिसून येत आहे. पर्जन्यमानाची ही त्रुट पाहता कृषी विभाग देखील सजग झाला असून जिल्ह्यातील कृषी घटकांची उद्या कार्यशाळा देखील होणार आहे. शिवाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार.
0: पुणे शहरातली पाणी कपात 22 जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात उपलब्ध पाणीसाठा आणि सध्याची जलस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान विभागानं 22 जुलैनंतर वर्तवलेला पावसाचा अंदाज, धरणातला उपलब्ध पाणीसाठा, पाण्याची आवक तसंच एकूण जलस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असं पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं आहे. पाणी कपात रद्द झाली असली तरीही पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीनं आणि काटकसरीनं करण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे. राज्यातल्या मच्छीमारांना सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे असं मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत राणे बोलत होते. मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा तसंच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सावळगाव इथं काल संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व मृत गुजरातचे रहिवासी असून वणी इथं श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनाहून परत येत असताना हा अपघात झाला आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला आहे. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला आणि मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा

संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष नोंदवलं. आता उद्या कार्डिफ इथं दुसरा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर तिसरा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं झालेल्या कालच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्सला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय. पाकिस्तानी गुंड शेहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसकडून छापे. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात

0: अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय. पाकिस्तानी गुंड शेहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसकडून छापे. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकताय रसिक रंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. श्रोते हो, सकाळचे 7:21 आणि 14 सेकंद झाले आहेत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: श्रोतो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष। आज आहे 15 जुलै। आजचा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणूनही साजरा केला जातो। आजच्याच दिवशी 1926 मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट दरम्यान पहिली उपनगरीय बस सेवा सुरू झाली होती। थोर विचारवंत र. धो. कर्वे यांच्या समाज स्वास्थ्य या मालिकेचा पहिला अंक आजच्याच दिवशी 1927 प्रदर्शित झाला। पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर झाला 1955। 1962 ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे इथे प्रारंभ झाला 15 जुलैलाच। श्रोतेहो, आज आहे जयपूरचे राजे मिर्झा राजे जयसिंग यांचा जन्मदिवस। त्यांचा जन्म 1611। त्याचप्रमाणे भारतीय लेखक आणि पटकथा लेखक एम टी वासुदेवन नायर यांचाही आज जन्मदिवस आहे। त्यांचा जन्म 1933। श्रोतेहो, आज आहे गायक आणि नटनारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा स्मृतिदिन। त्यांचं 15 जुलै 1967 रोजी निधन झालं। त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सैनिक ताराचंद परमार यांचाही आज स्मृतिदिन आहे। त्यांचं 15 जुलै 1998 निधन झालं। आजचे दिनविशेष श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलेत। श्रोतेहो, आज सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 600 प्रयोग पूर्ण झालेल्या कोकणचा साज संगमेश्वरी बाज या धमाल विनोदी लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेणखळे यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। आज या मुलाखतीचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करू। सादर करते विवेक वानखडे।
5: श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ॲक्सेस बार्स थेरपी, एक ऊर्जा उपचार पद्धत याविषयी सई साने यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद।
6: ॲक्सेस बार्स ना, तुमची आहे ती रियालिटी बदलत नाहीत, पण तुम्हाला जशी हवी आहे तशी एक नवीन रियालिटी निर्माण करायला ते मदत करतात। त्यांचा मोटो आहे टू एम्पावर द पीपल टू नो दॅट यू नो।
5: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका गुरुवारी 16 जुलैला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य।
4: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।
7: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351. 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
0: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40 होते,
0: वाढत जाते.
1: कारण ती शब्दांनी होत नाही. आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार असमोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि इतकी कठीण परिस्थिती असून सुद्धा प्रचंड उत्साह आहे आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
0: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती
1: गोष्ट
0: रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठल्याही शेतकरी मागे राहणार नाही.
1: निश्चितच. आणि

0: एक गोष्ट म्हणजे हे निर्विवाद सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे म्हणजे आता 80% जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20, 25, 50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: नक्कीच. तर तुम्ही सांगत होता की अल्पभूधारक शेतकरी सगळ्यात त्याच्यामध्ये जास्त आहेत आणि याच्यामध्ये जोपर्यंत जसं तुम्ही सांगितलं की आकडे किंवा ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीये तर कृती महत्वाची आहे, रिझल्ट दिसणं हे खूप महत्वाचं आहे. सर, या सगळ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं, काय संदेश द्याल? कारण ज्या शेतीवर आपण जगतो, जे शेतकरी आपल्याला जगवतात, ज्यांना आपण राजा म्हणतो, आणि त्यांच्यासाठी खूप मोठं काम तुम्ही करत आहात.
0: मी शेतकऱ्यांना संदेश देण्याचं धाडस अजिबात करणार नाही पूनमजी. मी एवढंच म्हणेन की शेतकरी ऍक्च्युली आपल्याला संदेश देत आहेत आणि कदाचित आपण शेतकऱ्यांचा संदेश हा ऐकला पाहिजे. शेतकरी निश्चित अडचणीत आहे पण तरी शेतकरी हा प्रचंड सक्षम आहे आणि शेतकऱ्यामुळेच आपण आज अन्न खाऊ शकतो. शेतकरी आपल्याला त्यांच्या कृतीतनं हे जे काही गेल्या 4, 5, 6 वर्षामध्ये गटशेती ही जी चळवळ वाढते आहे त्यातनं शेतकरी आपल्याला संदेश देत आहेत की आम्ही सक्षम आहोत, आम्ही चांगली शेती करू शकतो, आम्ही चांगला समाज घडवू शकतो. म्हणजे मी तुम्हाला विशेष सांगतो की जेवढं प्रेम, सौहार्द किंवा विनय तुम्हाला ग्रामीण महाराष्ट्रात दिसेल तो क्वचितच तुम्हाला शहरी महाराष्ट्रात दिसू शकतो. तर मला खूप म्हणजे श्रद्धा आहे आपल्या शेतकऱ्यांबद्दल की खूप हुशारही आहेत, अतिशय मेहनतीही आहेत आणि मला वाटतं आपण त्यांचा या गोष्टीबद्दल आदर केला पाहिजे. थोडा विषयाला सोडून पण धरून सुद्धा एक मला एक निरीक्षण करावं असं वाटतं आणि ते म्हणजे की अनेक शेतकरी निसर्ग आधारित शेती करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे विशेषतः आपला प्रयत्न गटशेतीमार्फत हाच असतो की कमीत कमी रसायनं वापरून, कमीत कमी फवारण्या करून आणि जमलं तर पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती व्हावी, जेणेकरून ग्राहकाला अतिशय चांगल्या दर्जाचं आणि अतिशय हेल्दी आपल्याला खाणं मिळावं. त्याला आजच्या घडीला म्हणावा तसा तशी बाजारपेठ नाही आहे आणि अनेक ठिकाणी आमचे शेतकरी हे फार्मर मार्केट ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतात की पिकवतातही तेच आणि तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आणून ते माल विकतात सुद्धा आणि ही प्रक्रिया आपण निश्चितच यंदाच्या फार्मर कपमध्ये वाढवणार आहोत. तर मला वाटतं जिथे जिथे आपल्याला संधी मिळते अशा फार्मर मार्केटमध्ये म्हणणं खरेदी करण्याची, मी म्हणतोय मोठ्या मॉलवरनं खरेदी करण्यापेक्षा आपण निश्चितच थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घेण्याचा आपण प्रयत्न करावा. एक तर संदेश जर म्हणावा तर हा एक मला वाटतं असू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते विकत घेताना भाव प्लीज करू नका. आपण जे काही विकत घेतो, मोबाईल घेतो, कपडे घेतो, बूट घेतो, तेव्हा आपण भाव करत नाही पण आपण शेतकऱ्याबरोबर आपण भाव करायला खूप लगेच आपण तयार होतो. तर मला वाटतं आपण तो भाव करू नये, चांगल्या मालाचा आपण आदर करावा आणि जिथे शक्य आहे तिकडे थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घ्यावं.
1: अगदी खरंय सर. खूप पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाचा हा संयुक्त उपक्रम जो तुमचा सुरू आहे त्याच्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. आज सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमातून म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञान किंवा महिला आणि युवा शेतकऱ्यांचा सहभाग किंवा हा जो महाराष्ट्राच्या शेतीचा एक रोडमॅप जो तुम्ही आम्हाला सांगितला त्यासाठी खरंच मी तुमचे मनापासून आभार मानतो.
0: मी तुम्हाला इकडे थांबवणार आहे तुम्ही आभार मानण्या अगोदर, कारण तुम्ही याचं श्रेय मला देतात हे श्रेय अजिबात माझं किंवा पाणी फाउंडेशनचं नाही आहे. हे मी म्हणेन की खऱ्या अर्थाने हे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या आग्रहाखातर आम्ही ही हिंमत केली की आपण हे अख्ख्या महाराष्ट्रात करू शकलो आणि ही जी पार्टनरशिप आहे एक प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप ज्याच्यामध्ये एक पैशाची घेवाणदेवाण नाही आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. पण ही पार्टनरशिप मनाची पार्टनरशिप आहे की ज्याच्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन शेती, माती, पाणी हे आपल्या महाराष्ट्राची कशी समृद्ध करता येईल, शेतकऱ्याला कसं समृद्ध करता येईल यासाठीची ही

0: पार्टनरशिप आहे आणि या पार्टनरशिपचं म्हणजे श्रेय मी महाराष्ट्र सरकारला देईन की आपल्याला या निमित्ताने एक चळवळ उभी करण्याची आपल्याला संधी मिळते आणि पूर्ण प्रयत्नाने आम्ही आणि ताकदीने आम्ही प्रयत्न करू जेणेकरून पुढच्या 2-3 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने आपण यात एक आमूलाग्र बदल घडू शकू.
1: नक्की सर, खरंच खूप खूप धन्यवाद सर. सर, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीची गरज, जलसंधारणाचे महत्व, गट शेतीचे दीर्घकालीन फायदे, ग्रामीण तरुणांचा सहभाग आणि महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्यासंदर्भात पाणी फाउंडेशनची दृष्टी याविषयी आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी आपले खरंच मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या या विशेष मालिकेतून आपण सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा सर्वांगीण आढावा घेतला. गटशेती, लोकसहभाग, जलसंधारण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची सामूहिक शक्तीच्या बळावर महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम, समृद्ध आणि शाश्वत करण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. आजचा हा विशेष कार्यक्रम इथेच संपवूया. दिलखुलास कार्यक्रम ऐकल्याबद्दल आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर

श्रोतेहो, आज सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात 600 प्रयोग पूर्ण झालेल्या कोकणचा साज संगमेश्वरी बाज या धमाल विनोदी लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेणखळे यांची पूर्वा खलगावकर यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करणार आहोत. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा श्रोतेहो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आज सकाळी 9:30.

0: का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
1: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
2: नमस्कार श्रोते हो, प्लैनेट फर्नीचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। प्लैनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
3: नमस्ते।
2: जेव्हा आपण फर्निचर घेतो तेव्हा काही दिवसांनंतर काही महिन्यांनंतर आपल्याला त्याबाबतीत कंप्लेंट्स जाणवायला लागतात, तर याबद्दलच आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय। वॉर्ड्रोब आणि सोफा हे सतत वापरले जाणारे फर्निचरचे प्रकार, हे याची काही गॅरंटी वॉरंटी असते का, किंवा हे इतक्या लवकर खराब का होतात?
3: ऍक्च्युअली कसं असतं की वॉरंटी असते, 2-3 वर्ष वॉरंटी असते मटेरियलला। इम्पोर्टेड असेल तर वॉरंटी नसते। पण याच्यामध्ये सुरुवातीलाच कस्टमरनं काळजी काय घ्यावी लागते, कारण की फर्निचर आता मॉड्युलर मध्ये आहे, सगळं फ्लॅट पॅक येतं, घरी येऊन तुमचं असेंबल होतं। तर ज्यावेळेस असेंब्लीला लोक येतात त्यावेळेस त्याच्याकडनं पूर्ण लेवलमध्ये तुम्ही फर्निचर फिटिंग करून घेतलं पाहिजे। जर लेवल नसतील तुमच्या, कारण नॉर्मली काय होतं की आपल्याकडे कन्स्ट्रक्शन मध्ये कुठंच लेवल मिळत नाही, त्यामुळे फर्निचरला प्रॉब्लेम। हा फर्निचरचा प्रॉब्लेम नाही, हा ऍक्च्युअली लेवलचा प्रॉब्लेम आहे। तुम्ही ती काळजी घ्या की तुमचं फर्निचर लेवलला फिट आहे। इन केस समजा काय कंप्लेंट आली, आवाज येतोय, काय येतोय, तर तुम्ही कॉल करून बोलवू शकता कार्पेंटरला। वेळीच जर मेंटेनन्स झाला तर तुम्हाला पुढचा त्रास कमी होऊन जातो। आता हे झालं तुमचं वॉर्ड्रोब संदर्भातलं। इव्हन सोफ्यामध्ये पण काय आहे की सोफ्यामध्ये आपल्याकडे 3-सीटर 2-सीटर असा प्रकार आहे। आता त्याच्यात काय होतं की नॉर्मली 4 कोपऱ्यामध्ये 4 लेग असतात,
2: बरोबर,
3: सेंटरला लेग नसतो। तर आम्ही ती काळजी घेतो की प्रत्येक सोफ्याला मध्ये एक सेंटरला आम्ही लेग देतो, कारण की आपल्याकडे काय होतं की वापर तसा होत नाही, थोडासा रफ वापर राहतो, मग त्याला आम्ही सेंटर लेग देतो। सेंटर लेग दिल्यामुळे काय होतं की तुमचा लोड जो आहे तो इव्हनली डिस्ट्रीब्युट होऊन जातो,
2: बरोबर, स्टेडीनेस येतो,
3: हा, त्याला स्टेडीनेस दाखवतो आणि त्याची लाईफ तुम्हाला चांगली मिळते। अगदी 5-10 वर्ष म्हणलं तरी तुमचा सोफा व्यवस्थित चालतो, आणि त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या कुशन वरती पडतो। कुशनचा तुम्हाला खाली जर त्याला सपोर्ट असेल तर तो फर्मनेस जसा सुरुवातीला तसाच तुम्हाला 2-4 वर्ष मिळून जातो। ह्या छोट्या छोट्या जर तुम्ही काळजी घेतल्या तर तुमचं पुढचा मेंटेनन्सचा प्रकार कमी होऊन जातो।
2: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि विविध ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे। संपर्क 9156-77703, 9156-77703, 9156777003। जाधव सर, जसं आपण वॉर्ड्रोब सोफ्याबद्दल बोललो तसंच बेड किंवा मॅट्रेस हे सुद्धा खूप वापरले जाणारे प्रकार, तर याच्याही बऱ्याच कंप्लेंट येतात की बेडची ट्रॉलीच सरकत नाही, बऱ्याचदा अडकून राहते, किंवा हायड्रॉलिक असेल तर काही दिवसानंतर वर्षानंतर ते ऑपरेट होत नाही, अडकून बसतात, त्याबद्दल काय सांगाल?
3: त्याच्यात काय होतं की हायड्रॉलिकला तुमचा जर वापर असेल तर इश्यू नसतो, जर वापर नसेल तर त्याचे हायड्रॉलिक जाम होतात, डस्ट राऊंड राऊंड राऊंड ते ऑपरेट होत नाहीत। मग त्याला तुम्हाला एकच सोल्युशन आहे की रिप्लेसमेंट,
2: ओके,
3: आणि ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात, फार काय कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाही। नाहीतर लोकांच्या डोक्यात काय असतं की हायड्रॉलिक खराब झालं तर परत मिळणार का? आपल्या जशा गाड्यांचे डिक्की असते पाठीमागं, त्याला एक शॉक ऑब्झर्वर असतो, हायड्रॉलिक सिलेंडर असतो, सेम तशीच कन्सेप्ट त्याला पण आहे। आणि ते तुम्हाला त्याच्यावरती स्पेसिफिकेशन असतात प्रत्येक हायड्रॉलिक वरती, त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे तुम्हाला मार्केटमध्ये पण अवेलेबल होतं, ते इझिली तुम्ही ते रिप्लेस करू शकता। सेकंड म्हणजे तुमचे मॅट्रेस आले। मॅट्रेस सगळ्यात मेजर इश्यू काय आहे मॅट्रेसचा, की लोकांना एक 10-15 वर्ष वॉरंटीवाला मॅट्रेस माहिती आहेत। वॉरंटी आहे ठीक आहे, पण त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते। मॅट्रेस मध्ये मेजर काय आहे की तुम्ही जशी आता मॅट्रेस वापरताय सेम त्याच पोझिशनला तुम्ही वर्ष मॅट्रेस नाही वापरू शकत, त्याला तुम्हाला रोटेट करावी लागते। तर त्याचा इम्पॅक्ट काय पडतो की जिथं तुम्ही रेग्युलर जास्त वापर होतोय तिथे खड्डा पडत नाही। म्हणजे तुम्ही 10 वर्षवाली मॅट्रेस जरी असले तर त्यांचा सुद्धा वॉरंटीचा क्रायटेरिया हाच आहे की तुम्ही रोटेट करून मॅट्रेस वापरली पाहिजे।
2: बर बर, तेव्हा श्रोते हो, नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि इंटरनॅशनल ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे। संपर्क 9156-77703, 9156-77703, 9156777003। पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव सर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्ते।
4: प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।
5: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्न

0: श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने

0: रत्नागिरी आणि दापोली येथेही
1: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड भरोसे का बँक भविष्य का बँक.
2: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र मध्यम लहरी 262.47 मीटर्सवर. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत भावधारा हा कार्यक्रम.

0: श्रोते हो आता हवामान अंदाज. भारतीय वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार आज म्हणजेच 15 जुलैला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ॲक्सेस बार्स थेरपी, एक ऊर्जा उपचार पद्धत याविषयी सई साने यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद।
2: ॲक्सेस बार्स ना तुमची आहे ती रियालिटी बदलत नाहीत, पण तुम्हाला जशी हवी आहे तशी एक नवीन रियालिटी निर्माण करायला ते मदत करतात। त्यांचा मोटो आहे टू एम्पावर द पीपल टू नो दॅट यू नो।
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका गुरुवारी 16 जुलैला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर। श्रोते हो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। कार्यक्रमात आता सुरेंद्र अकोलकर यांनी संगीतबद्ध केलेली सुधाकर नेर्लेकर यांची गीतरचना रवींद्र साठे यांच्या आवाजात।

रवींद्र साठे यांनी गायलेलं हे गीत होतं सुधाकर नेर्लेकर यांचं. संगीतबद्ध केलं होतं सुरेंद्र आकुलकर यांनी. या गीतरचनेबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलो हर्ट्सवर. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 7:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, त्याचप्रमाणे 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ही सर्व बातमीपत्रं सहक्षेपित करणार आहोत. त्याचप्रमाणे सकाळी 8:40 जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम कौशल्याची कास प्रगतीची आस, सादर करते अतुल साखरकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून

स्पेनची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार तसंच दुहेरी अंशदान करार म्हणून ओळखला जाणारा सामाजिक सुरक्षा करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून ब्रिटनमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. याचा फायदा निर्यातवाढीला होणार असून उत्पादकांसाठी नव्या संधी निर्माण होतील आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये भारताचा सहभाग अधिक दृढ होईल असं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितलं. हा करार भारत आणि ब्रिटन दरम्यानची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आणि समृद्धी निर्माण करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे. हा करार लागू होणं हा भारताच्या व्यापार प्रवासातील एक निर्णायक टप्पा असून त्यामुळे दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भविष्याभिमुख आर्थिक भागीदारी प्रस्थापित होईल असंही अग्रवाल म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय आंतर मंत्रालयीन आढावा बैठक घेतली. यावेळी भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी खलाशी प्रथम हा सर्वसमावेशक उपक्रम सुरू करण्याचं आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्रत्येक जहाजावर देखरेख ठेवण्याचे आणि या भागातील प्रत्येक बाधित भारतीय खलाशासाठी विशेष संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले. होर्मुझ समुद्रधुनीमध्ये एमटी अल बाहिया आणि एमटी मोम्बासा या व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली. या दोन जहाजांवरील एकूण 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशी होते. एमटी अल बाहियावरील हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल ब्रुसेल्स इथं युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाविषयक उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि तिथं शांतता स्थिरता पुन्हा स्थापन करण्याच्या गरजेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि मालदीवमधील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची पहिली फेरी यशस्वीरित्या पार पडली असून दोन्ही देशातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढीच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. गेल्या आठवड्यात या वाटाघाटी दुरुस्त पद्धतीनं पार पडल्या. वाटाघाटींच्या अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत हा मालदीवचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. या प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये शाश्वत आर्थिक वाढीस हातभार लागेल आणि द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे असंही वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबाद इथं सुरू होणार असून भारत यजमान देश म्हणून त्याचं आयोजन करत आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेत श्रम क्षेत्राचा अधिक विकास आणि सुरक्षितता वाढवणं महिलांचा सहभाग वाढवून त्यांचं सक्षमीकरण करणं आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. याबाबत एक संयुक्त जाहीरनामा तयार करण्याबाबतही चर्चा होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये कौशल्य विकास कामगार कल्याण श्रमिक नीती आणि रोजगार क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवणं हा या परिषदेमागचा हेतू आहे. परदेश दौऱ्यावर असलेले भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल स्पेनचा दौरा आटोपून काल बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं पोहोचले. व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वतता या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून युरोपसोबतची भारतीय आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं केंद्रीय मंत्री गोयल एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. गोयल यांनी बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि रोजगार अर्थव्यवस्था आणि कृषी मंत्री

0: डेव्हिड क्लारिन वेल यांची भेट घेतली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन आणि दोन रशियन अंतराळवीरांचा गट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीपणे पोहोचला आहे अशी माहिती नासा अंतराळ संस्थेनं दिली आहे. या गटाने काल भारतीय वेळेनुसार रात्री 8:17 रशियाच्या सोयूज MS-29 या अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही वेळातच हे अंतराळ यान कक्षेमध्ये पोहोचलं. सुमारे 3 तासांच्या कालावधीत आणि 2 प्रदक्षिणांच्या प्रवासानंतर हे यान ISS-च्या प्रिचाल मॉड्यूल्सशी स्वयंचलितपणे जोडलं गेलं. हे अंतराळवीर पुढील 8 महिने या अंतराळ स्थानकात राहणार असून या दरम्यान तिथल्या कक्षीय प्रयोगशाळेत विविध प्रयोग करणार आहेत. पाकिस्तानव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये अशांतता आणि अस्वस्थता कायम आहे. या प्रदेशातील रावलकोट इथल्या ईदगाह मैदानावर काल गणवेशातील शेकडो शालेय विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह आणि पालकांसह एकत्र आले होते. त्यांनी या व्याप्त प्रदेशात पाकिस्तानी लष्करानं केलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला तसंच शांततेचं प्रतीक म्हणून पांढरे झेंडे फडकावले. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आम्हाला प्रसिद्धी द्यावी अशा आशयाचा मजकूर लिहिले फलक हाती घेऊन त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात घोषणाबाजी केली. ओडिशातील भगवान जगन्नाथ यांच्या उद्या होणाऱ्या जगप्रसिद्ध रथयात्रेसाठी पुरी शहर सज्ज झालं आहे. काल झालेल्या पवित्र नभ यौवन दर्शनानंतर या वार्षिक रथोत्सवासाठी धार्मिक विधी तसंच प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यामुळे उद्या होणाऱ्या रथयात्रेच्या नियोजनात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पराभवाची मालिकाही खंडित केली आहे. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष्य गाठलं. आता उद्या कार्डिफ इथं 2रा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर 3रा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्स संघाला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात 2रा उपांत्य सामना होणार असून त्यातील विजेत्या संघाबरोबर स्पेनच्या संघाची अंतिम फेरीमध्ये लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ब्रिटेन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतरमंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीमध्ये धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक कौशल्याची कास प्रगतीची आस. लेखिका प्राध्यापिका सपना टाक. सादर करते अतुल साखरकर.

0: हातात हात घेऊन कौशल्य नवा शिकूया, देशाच्या प्रगतीसाठी आपण पुढे पाऊल ठेवूया, ज्ञान कर्म बुद्धीचा संगम इथे घडवूया, नवीन तंत्रज्ञानाचा हा दीप आपण उजळवूया.
1: आजच्या गतिमान जगात केवळ पदवी किंवा पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, करिअर मध्ये यश मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी कौशल्यांची अत्यंत आवश्यकता असते. जागतिक युवा कौशल्य दिन तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करण्याची आठवण करून देणारा जनजागृतीच्या कृतीचा दिवस आहे. तसेच कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यापासून तर मार्गदर्शकांशी संपर्क साधण्यापर्यंत हा दिवस कौशल्य विकासाचे पर्याय शोधण्याची आणि समाधानकारक करिअरच्या दिशेने मार्ग आखण्याची एक मौल्यवान संधी देतो. हा दिन जगभरातील तरुणांना रोजगार आणि शिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी तसेच तांत्रिक प्रगती, आर्थिक बदल, जागतिकीकरण यामुळे नवीन उद्योग आणि नोकरीच्या भूमिकांशी जुळवून घेण्यास सक्षम बनवण्यास आवश्यक ती कामगिरी पार पाडतो.
2: नमस्कार, मी नीता ओघड, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर. 15 जुलै जागतिक कौशल्य दिन हा दरवर्षी साजरा करण्यात येतो. 2014 संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे जगभरातील तरुणांच्या कौशल्यावर प्रकाश टाकण्यासाठी, तरुणाईला सशक्त करण्यासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, देशातील तरुणांमध्ये असलेली प्रतिभा ओळखून त्यांनी जास्तीत जास्त कौशल्य आत्मसात करणे हाच या दिनाचा उद्देश. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने तरुणांना रोजगार, सन्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असलेली कौशल्य प्राप्त करून देणे, त्याचप्रमाणे तरुणांमधील कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे, विकसित युवा विकसित भारत हेच याचं धोरण आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालय, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने हा दिन साजरा करतो. त्याचप्रमाणे या दिवसाला आपण समुपदेशन, रोजगार मिळावा, जॉब फेअरच्या माध्यमातून युवा शक्तीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. 15 जुलै जागतिक कौशल्य दिनाच्या निमित्ताने सर्व युवकांना मी हा संदेश देऊ इच्छिते की युवकांनी आपल्यामधील क्षमता ओळखून कौशल्य विकसित करून आपले जीवन सक्षम बनवा आणि जास्तीत जास्त कौशल्य प्राप्त करून आपला जीवन मार्ग सुकर करा. धन्यवाद.
0: आजच्या युवकांना रोजगार क्षमता वाढवण्यासाठी कौशल्यांची गरज असते. त्या हेतूने दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 2014 ठराव मंजूर करून जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला. आजच्या युवकांना सामायिक भविष्यासाठी कौशल्य आधारित शिक्षण आणि प्रशिक्षणाची केवळ माहिती असण्यापेक्षा त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कसब आत्मसात केल्यास करिअरमध्ये प्रगती करणे सोपे जाते. आपलं कौशल्य वाढवून वेगळेपण दाखवण्याची संधी मिळते. कौशल्य केवळ नोकरीसाठीच नव्हे तर चारित्र्य घडवण्यासाठी आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक असतात.
1: त्या दृष्टीने आजच्या तरुण मनांना सक्षम करण्यासाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि कौशल्य विकास उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते, ज्यामध्ये तरुण वर्ग मौल्यवान ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य मिळवतात. यामुळे त्यांची रोजगार क्षमता, उद्योजकतेची क्षमता वाढते, तसंच भारताच्या आर्थिक विकासाला, सामाजिक विकासाला हातभार लागतो.
3: सर्वांना नमस्कार. मी हेमंत वाघमारे, विभागीय अधिकारी तथा केंद्र प्रमुख व राज्य समन्वयक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर विभाग. 15 जुलै हा दिवस विश्व कौशल्य युवा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील युवकांना रोजगार, उद्योजकता आणि

0: आणि आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक, व्यावसायिक आणि डिजिटल कौशल्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. आजचे युग हे स्पर्धेचे, तंत्रज्ञानाचे आणि नवकल्पनाचे आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर त्या ज्ञानाला कौशल्याची जोड देणे अत्यावश्यक आहे. कारण शिक्षण आपल्याला दिशा देते, पण कौशल्य आपल्याला यश मिळवून देते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजच्या काळात या संदेशाला आणखी एक शब्द जोडण्याची गरज आहे, कौशल्य आत्मसात करा. शिक्षणाबरोबर कौशल्य विकसित केले तर युवक स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात. आज प्रत्येक क्षेत्रात कौशल्याची गरज आहे, पण जे कौशल्य आपण आत्मसात केले या कौशल्याबरोबरच उद्योजकतेची जोड दिली तर मला असं वाटतं की युवकांनी नोकरी शोधणारे न बनता नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार देणे हेच खरे राष्ट्र निर्माण आहे असं मला या ठिकाणी वाटतं. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD ही मागच्या 38 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतं आणि कौशल्याबरोबरच उद्योजकतेची वाट पकडली तर आपण स्वतःचं चांगलं व्यवसाय निर्माण करू शकता. आज आपण बघतो आहे की डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, आज सर्व जग AI कडे बघताय. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याकडे आपण बघतो आहे. उद्योजकता आणि स्टार्टअप याकडे मोठ्या प्रमाणात युवक युवतींची ओढ आहे. तो कृषी उद्योगावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, आरोग्य सेवा, संवाद कौशल्य, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास अशा प्रकारचं आपण या ठिकाणी युवकांना एक उद्योजकीय समाज, उद्योजकीय युवक घडवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू शकतोय. आपण सोशल मीडियावर वेळ घालण्यापेक्षा नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ दिला तर भविष्य अधिक उज्ज्वल होईल. दररोज एक नवीन गोष्ट शिकण्याचा निर्धार करा. प्रत्येक कौशल्य तुमच्या आत्मविश्वासात भर घालते. मित्र, आज भारत हा जगातील सर्वात तरुण देशापैकी एक आहे. आपल्या देशाची खरी ताकद म्हणजे आपले युवक. ही ताकद योग्य कौशल्य, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या आधारावर विकसित झाली तर भारत जगात ज्ञान, उद्योजकता आणि उद्योग आणि नवकल्पकतेचे नेतृत्व निर्माण करू शकतं. आज आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पदवी तुम्हाला मुलाखतीपर्यंत पोहोचवते, पण कौशल्य तुम्हाला यशाच्या शिखरावर नेते. चला या विश्व युवक कौशल्य दिनानिमित्त आपण सर्वजण हा संकल्प करूया, सतत नवीन कौशल्य शिकू, डिजिटल आणि तांत्रिक तंत्रज्ञान आत्मसात करू, स्वावलंबी आणि उद्योजक बनू, समाजाच्या विकासासाठी आपल्या कौशल्याचा उपयोग करू. विकसित भारत हा युवकांच्या निर्मितीत सक्रिय योगदान देऊ शकतो. त्यामुळेच कौशल्य हे सामर्थ्य, कौशल्य हाच आत्मविकास, कौशल्य हाच विकसित भारताचा पाया या ठिकाणी मला आवर्जून म्हणावं असं वाटतं. कौशल्यवान युवक विकसित भारताची नवीन ओळख हीच या ठिकाणी होता येऊ शकतं आणि याकरता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD प्रामुख्याने पुढे येऊन युवक युवती महिलांना स्वयंरोजगाराकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या चळवळीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहकार्याने पुढे न्याल, जेणेकरून आपण आज फक्त नोकरी मागणारे नाही तर आपण नोकरी देणारे, निर्माण करणारे बनण्याची आज या ठिकाणी संकल्प करू शकतो. हाच एक युवकांना मला या ठिकाणी संदेश देण्यासाठी वाटला. थँक्यू व्हेरी मच.
1: कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय महाराष्ट्र शासन या माध्यमातून कौशल्य विकास स्वयंरोजगार औद्योगिक प्रशिक्षण संस्था मार्फत तांत्रिक शिक्षण मिळते. महास्वयंरोजगार या पोर्टलवरून वेळोवेळी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. तरुणांना उद्योगाभिमुख बनवण्यासाठी अल्प आणि दीर्घ मुदतीचा अभ्यासक्रम ITI मार्फत उपलब्ध आहे. त्याचबरोबर योग्य करिअर निवडीसाठी जिल्हा स्तरावर मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. कौशल्य ही शिक्षण, प्रशिक्षण, अनुभव यातून तयार झालेलं कार्याचं यशस्वी बळ होय, ज्याचा वास्तविक जागतिक परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो.
2: नमस्कार, मी प्रदीप चेचरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नागपूर. आजचा काळ केवळ पदवी किंवा प्रमाणपत्रांचा नाही तर कौशल्य, तंत्रज्ञान आणि स्वावलंबनाचा आहे. युवकांकडे ऊर्जा आहे, कल्पकता आहे आणि बदल घडवण्याची ताकद आहे. परंतु या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी कौशल्य विकास अत्यंत आवश्यक आहे. कौशल्य म्हणजे फक्त हाताने काम करण्याची क्षमता नाही, तर विचार करण्या

0: पद्धत, समस्या सोडवण्याची ताकद, तंत्रज्ञानाचा उपयोग आणि स्वतःच्या कामाला बाजारपेठ देण्याची कला आहे. भारताची खरी ताकद गावांमध्ये, पारंपरिक कारागिरांमध्ये आणि श्रम करणाऱ्या हातांमध्ये आहे. पण आजच्या स्पर्धात्मक युगात हे पारंपरिक ज्ञान आधुनिक कौशल्य, डिझाईन, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग आणि AI सारख्या नव्या तंत्रज्ञानाशी जोडले गेले तरच युवकांसाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. याच उद्देशाने भारत सरकारने PM विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पारंपरिक कारागीर आणि कौशल्य आधारित व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ओळख, प्रशिक्षण, टूल किट, कर्ज सुविधा, डिजिटल व्यवहार प्रोत्साहन आणि मार्केटिंग सपोर्ट दिला जातो. या योजनेत लाभार्थ्यांना PM विश्वकर्मा प्रमाणपत्र व ID कार्डद्वारे औपचारिक ओळखही दिली जाते. युवकांनी या योजनेकडे फक्त सरकारी मदत म्हणून पाहू नये, तर ती स्वतःचा व्यवसाय उभारण्याची सुरुवात म्हणून पाहावी. पारंपरिक व्यवसायांना आधुनिक रूप देणे, उत्पादनांची गुणवत्ता वाढवणे, पॅकेजिंग सुधारणे, डिजिटल पेमेंट स्वीकारणे, सोशल मीडियावर ब्रँड तयार करणे आणि AIच्या मदतीने ग्राहकांपर्यंत पोहोचणे ही आजच्या युवकांसाठी मोठी संधी आहे. PM विश्वकर्मा सोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, जसे की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्टार्टअप इंडिया इत्यादी योजना युवकांना प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन देतात. या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास युवकांना स्थानिक पातळीवरच काम, व्यवसाय आणि उद्योगाच्या संधी मिळू शकतात. आज युवकांसाठी डिजिटल तंत्रज्ञान, शेती प्रक्रिया, हस्तकला, खादी व ग्रामोद्योग, सौर ऊर्जा, सेवा क्षेत्र आणि ई कॉमर्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहे. गरज आहे ती योग्य दिशा, सातत्य आणि शिकण्याची तयारी ठेवण्याची. आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांना एवढेच सांगू इच्छितो की तुमच्या हातात कौशल्य आहे, बुद्धीत कल्पना आहे आणि आज तंत्रज्ञानाची साथही आहे. पारंपरिक कलेला कमी लेखू नका, तीच तुमची ओळख, तुमची ताकद आणि तुमच्या भविष्याची संधी आहे. PM विश्वकर्मा सारख्या योजनांचा लाभ घ्या, AI सारखे नवे तंत्रज्ञान शिका आणि स्वतःला रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बना. धन्यवाद.
1: कौशल्य हे केवळ रोजगाराचे साधन नसून ते व्यक्तीच्या स्वप्नांना आकार देणारी शक्ती आहे. योग्य प्रशिक्षण, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अनेक युवकांनी आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विविध व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करून आज अनेक युवक देशातील नामांकित उद्योगांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. अशाच काही यशस्वी युवकांचे अनुभव आपण त्यांच्या शब्दातून ऐकूयात.
2: माझं नाव खुशी रजक आहे. मी एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या ट्रेड मधून गव्हर्नमेंट ITI नागपूर इथून ITI केलं आहे. ITI ने मला फक्त तांत्रिक ज्ञान दिलं नाही तर शिस्त, आत्मविश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत टिकत राहण्याची सवयही दिली. आज स्किल बेस्ड युगात योग्य कौशल्य असतील तरी आपण कोणत्याही क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. फक्त पदवी नाही तर कौशल्य, मेहनत आणि जिद्द हे यशाचे खरे आधार आहेत. मी माझ्या जिद्दीवर आणि कौशल्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि स्वावलंबी बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात आहे. जागतिक कौशल्य युवा दिनानिमित्त सर्व युवकांना हार्दिक शुभेच्छा. कौशल्य हेच यशाचा खरंच बळ आहे. नवीन कौशल्य आत्मसात करा, आत्मनिर्भर बना आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची वाट स्वतः तयार करा. धन्यवाद.
3: नमस्कार, माझं नाव चेतना जीवन पंधरे. मी नागपूरला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेड मध्ये माझा ITIचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये कम्प्युटरला कसं ऑपरेट करायचं, भाषण कौशल्य, संवाद कौशल्य, जीवन जगण्याचा मार्ग, प्रत्येक गोष्ट मला इतकी व्यवस्थित शिकवली. मी आज पुणे इथे नॅशनल डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये कार्यरत आहे. आज मी चांगल्या पदावर आणि चांगल्या पगारावर काम करत आहे. एका वर्षात खूप कमी कालावधीमध्ये मी खूप चांगला स्किल शिकून तिथपर्यंत पोहोचली. माझा एकच संदेश आहे आजच्या या दिनानिमित्त, स्किल शिकायला मिळत असेल, शिकायला हरकत नाही, कारण ही आपल्याला उत्तम रोजगाराची संधी निर्माण करून देऊ शकते आणि कमीत कमी कालावधीमध्ये आपण चांगल्या पदावर कार्यरत राहू शकतो, आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो. आजच्या या दिनानिमित्त माझं एवढं सांगणं असेल. धन्यवाद.
4: नमस्कार, माझं नाव सौरभ राजेश पावडे. मी माझं एज्युकेशन हे गव्हर्नमेंट ITI मध्ये मोटर व्हेकल या विषयामध्ये पूर्ण केलेलं आहे. आता मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये कार्यरत आहे ऍज अ फायर ऑफिसर म्हणून. तुम्ही विचार करत असेल की मी ITI मोटर व्हेकलला आणि करताय.

0: फायरला, तर फायर म्हणजे आग नव्हे तर त्याच्यामध्ये दंकलकर्मीची गाड्या सुद्धा आल्या, त्यांचं मेंटेनन्स वगैरे हे तुम्ही शिकू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट स्किल असेल तर तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकता. आजच्या युवकांना फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की स्किल जे आहे तुम्ही नवीन डेव्हलप केली किंवा तुम्ही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही भरपूर पुढे जाल. तुम्ही आपल्या जीवनामध्ये समोर जावे, आपलं स्किल समजावे आणि भविष्यामध्ये मोठं व्यक्ती व्हावे, हे माझी इच्छा आहे. धन्यवाद.
1: माझं नाव योगेश उत्तम भोंबे आहे. मी आयटीआय नागपूर येथून स्टेनोग्राफी केलेली आहे. आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्यामागे माझ्या आयटीआयचे खूप मोलाचे योगदान आहे. शिकवणीचा फायदा आम्हाला आजही आमच्या कामात मोठा बदल घडून आणत आहे. संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि व्यावसायिक मूल्ये आत्मसात करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना एवढेच सांगू इच्छितो, कौशल्याच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवा. एवढ्या शुभेच्छा मी आज कौशल्य दिनानिमित्त देऊ इच्छितो.
2: आजच्या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांच्या कार्याला, कृतीला, कर्तृत्वाला जागृत करून भविष्यातील वाटचालीत मार्गदर्शनाचा हा सर्व युवकांना संदेश दिला जातो. प्रत्येकच व्यक्ती जन्माला येताना एक काहीतरी कौशल्य घेऊन येतो. त्या कौशल्याला कृतीची जोड मिळाली तर वैचारिक बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. याकरिता जिद्द, चिकाटी, निरंतरता अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येकच तरुणाने स्वतःला ओळखणे आणि योग्य कौशल्य विकसित करून स्वतःसोबत देशाचं उज्ज्वल भविष्य घडवून दाखवणं हे या दिनाचं महत्त्व आहे.
3: मी श्वेता सचिन कुलकर्णी, उपसंचालक संताजी जगदाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर. मला नक्की सांगायला आवडेल की औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम अंतर्गत पारंपरिक व्यवसाय अभ्यासक्रम चालतात. त्यात इलेक्ट्रिशियन, फिटर, MMD सगळेच इलेक्ट्रिकल सेक्टर, मेकॅनिकल सेक्टर आणि ऑटोमोबाईल सेक्टर यासारख्या सगळे पारंपरिक व्यवसायासोबतच नवयुगीन अभ्यासक्रम जसं ड्रोन टेक्निशियन, इलेक्ट्रिक व्हेकल, एरोनॉटिकल स्ट्रक्चर फिटर यासारखे व्यवसाय सुद्धा आता नवीन युवकांसाठी उपयुक्त ठरत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वाढतं महत्व हे आहे की आपल्याला या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या अभ्यासक्रमांमध्ये मुलांना रोजगार, स्वयंरोजगार आणि त्यांना ज्या वेगवेगळ्या संधी मिळतात इंडस्ट्रीमध्ये पण त्यांना ऑप्शन्स आहे, त्यांना वेगवेगळ्या दिशा आहे, हायर एज्युकेशन घेण्याची संधी आहे. आपल्या इथल्या 2 वर्षाचा अभ्यासक्रम केलेला विद्यार्थी हा पॉलिटेक्निक मध्ये सेकंड इयरला जाऊ शकतो. तसंच आपल्या मुलांना स्वयंरोजगार निर्माण करता येतो, त्यामुळे कौशल्य प्रशिक्षण घेतलेला व्यक्ती कधीही रिकामा राहत नाही. त्याला आपण अप्रेंटिसशिपसाठी पण प्रयत्न करतो, जॉबसाठी पण प्रयत्न करतो आणि त्यामुळे 10वीनंतर साधारण 1 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याला ताबडतोब अर्थार्जन त्याचं सुरू होऊ शकतं 1-2 वर्षामध्ये. त्यामुळे या कौशल्य प्रशिक्षणाचं महत्व हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला त्याच्या मनाने रोजगारी करता येईल आणि स्वयंरोजगारी करता येईल, त्याला त्या विविध संधी उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षण घ्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो.
4: चला तर सर्व मिळून कौशल्याचा विकास करूया, रोजगाराची क्षमता वाढवूया, कौशल्याचा दिवा प्रत्येक युवकांच्या मनी लावूया. उठा जागे वा सारे, कौशल्य पणाला लावूया, उजळवून भविष्य साऱ्यांचे, आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करूया.
5: श्रोते हो, आताच आपण जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत कौशल्याची कास, प्रगतीची आस. निवेदन होतं अश्लेषा भट आणि समर बोबडे यांचं. लेखिका प्राध्यापिका सपना टाक. सादर करते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
6: जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त समन्वित रूपक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. आणि आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत मी आहे तुमच्यासोबत तुमची रेडिओ मैत्रीण वंदना मुसळे. श्रोतेहो, आता लखलखे चंदेरीमध्ये आपण आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा.

0: हे गीत गायलं होतं शान आणि कैलाश खेर यांनी फना या चित्रपटासाठी. रचना होती प्रसून जोशी यांची, तर संगीत होतं जतीन ललित यांचं.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अप...

0: शुभ निर्माण से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए, सुपर निर्मा मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ऍक्सेस बार्स थेरपी, एक ऊर्जा उपचार पद्धत याविषयी सई साने यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद।
3: ऍक्सेस बार्स ना तुमची आहे ती रियालिटी बदलत नाहीत, पण तुम्हाला जशी हवी आहे तशी एक नवीन रियालिटी निर्माण करायला ते मदत करतात। त्यांचा मोटो आहे टू एम्पावर द पीपल टू नो दॅट यू नो।
2: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका गुरुवारी 16 जुलैला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
4: श्रोते हो, लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। कार्यक्रमात आता टशन या चित्रपटातली विशाल शेखर यांनी संगीतबद्ध केलेली विशाल यांची गीतरचना। गायक कलाकार सुखविंदर सिंग, उदित नारायण आणि सुनिधी चौहान।

0: श्रोते हो आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून माई अण्णा सधू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला आता शुक्रवारऐवजी दर गुरुवारी येतील. तेव्हा जरूर ऐका कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता.
1: $10,00,000 लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
5: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता बंटी और बबली या चित्रपटासाठी शंकर महादेवन, जावेद अली आणि अलिशा चिनॉय यांनी गायलेलं गाणं. शब्दरचना गुलजार यांची, संगीत शंकर एहसान लॉय यांचं.

हे गीत गायलं होतं कविता सुब्रमण्यम, शंकर महादेवन आणि सहकलाकारांनी मेहबूबा या चित्रपटासाठी. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत होतं इस्माईल दरबार यांचं. या गीताबरोबरच लख लख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 9:30 आणि 48 सेकंद झाले आहेत. काही क्षणातच प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य, पण या जाहिरातीनंतर.
1: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: श्रोते हो, आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत 600 प्रयोग पूर्ण झालेल्या कोकणचा साज संगमेश्वरी बाज या धमाल विनोदी लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेणखळे यांच्याशी पूर्वा खालगावकर यांनी साधलेला हा संवाद. आज या संवादाचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करत आहोत. सादरकर्ते विवेक वानखडे.

0: श्रोते हो, कालच्या कार्यक्रमात विनोदी पण प्रबोधन करणारं लोकनाट्य कोकणचा साज संगमेश्वरी बाज या नाटकाचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे यांच्याशी आपण गप्पा मारल्या. सुरुवात कशी झाली, लिखित स्वरूपातली संहिता न वापरता हळूहळू एक एक प्रसंग रंगवत जातात आणि वास्तवात घडणाऱ्या घटनांमधून गावामध्ये मोठी मंडळी गप्पा मारतात, त्यातून होणारे विनोद आणि खास आपल्याकडच्या लोककला आणि लोकगीतं यांचा समावेश आपल्या कार्यक्रमात करतात. रोज घडणाऱ्या घटनांचा आढावा यात घेतला जातो आणि त्यातून विनोद आणि प्रबोधनही होतं. या लोकनाट्यातल्या काही कलाकारांना मोठं व्यासपीठही मिळालं आहे, तेही या कार्यक्रमाच्या माध्यमातून. हे सगळं करत असताना कार्यक्रमाचं अर्थकारण आणि मुख्य म्हणजे 20-22 कलाकारांना अनेक वर्ष एकत्रितपणे सांभाळून घेऊन प्रयोग करत राहणं हे सगळं कसं जमवतात याविषयी आजच्या भागात जाणून घेणार आहोत. कोकणचा साथ संगमेश्वरी बाज या कार्यक्रमाचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे उर्फ तात्या गावकर, कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद.

0: आता आपण वळूया 98 नाट्यसंमेलनाकडे. तर तिथेही तुमचं सादरीकरण झालं होतं, तर त्याविषयी सांगा ना.
1: 98 नाट्यसंमेलनाचं वैशिष्ट्य असं होतं मुलुंडला झालेलं, ते सलग 60 तास चाललेलं.
0: बर.
1: आणि त्या 60 तासामध्ये सलग ती सादरीकरणं सलग होती, म्हणजे रात्री पण आणि दिवसाभर पण असं होतं ते. मग त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र कव्हर केला होता. मग त्याच्यात आपल्या इकडचं रत्नागिरी जिल्ह्यातलं ज्या लोककला वगैरे आहेत त्याच्यासाठी रत्नागिरी शाखेने आमची निवड केली होती. मग त्याच्यामध्ये आम्ही मग काय केलं की नमन तर दाखवायचंच, प्लस आम्हाला 20 मिनिटं दिलेली आणि त्या 20 मिनिटामध्ये आम्हाला नमन पण टाकायचं होतं. आणि म्हटलं आपल्या बोलीभाषेचं ते आमचं बालवाडीचं स्किट जबरदस्त होतं, त्या म्हटलं ते अशा 2 गोष्टी आपण 20 मिनिटात कसं तरी करायचं, पण ते करायचं असं आमच्या डोक्यात होतं. आणि आमचा रात्री 1 वाजताचा टायमिंग होता, तो उशीर उशीर उशीर उशीर ते पुढे गेलं आणि आम्हाला 5:30 वाजता पहाटे मिळाला टायमिंग. 5:30 वाजता मिळाला आणि दिवसभर आम्ही आदल्या दिवशी दिवसभरच होतो ना सगळे तिकडे. मग सगळे सेलिब्रिटी तिकडे नाट्यसंमेलनात तुम्हाला माहिती आहे सगळे कलाकार येतात. आणि आमची मुलं मग राधिका आली, शनाया आली. मग तिच्याबरोबर फोटो काढ, ह्याच्यावर फोटो काढ, ह्यांच्याबरोबर फोटो काढतच दिवसभर होते तिकडे. आणि रात्री आमचा हा प्रयोग झाला 5:30 ला प्रयोग झाला. आणि काय काय आमच्या अगोदरचं जे होतं ना ते जरा थोडं रटाळवाणं झालं, त्यामुळे लोक झोपली होती नाट्यगृहामध्ये. हे ACBC मस्त चालू होत्या. आणि आपलं जेव्हा नमनाचा पहिला आपण मृदुंग सुरू केला, बेदम बेदम नम बेबेद बेदम नम बेबेद, तर त्यावेळी जे काय शिट्ट्या आणि टाळ्या सुरू झाल्या ते झोपलेले पण उठले आणि ते म्हणले हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. आणि मग झालं ते सुरू आणि मग ते आमचं 20 मिनिटाजवळ 45 मिनिटावरती गेलं. मंगेश कदम होते तिकडे मॉनिटरिंग करायला की बाबा संपलं म्हणून सांगायला. आणि ते सगळं झाल्यावरती मग त्यात आम्ही ते बालवाडी पण दाखवली आणि नमन पण दाखवलं.
0: ते स्वतःच इतके रमून गेले की जाऊ दे पुढे गेला तरी कार्यक्रम हरकत नाही असं झालं.
1: आणि सगळा कार्यक्रम संपल्यानंतर ज्या लोकांबरोबर आमच्या मुलांनी फोटो काढले होते ते लोक येऊन आमच्या मुलांबरोबर परत फोटो काढायला.
0: मी तेच म्हणणार होते पुढे की आपल्याला ना कोकणात राहताना असं वाटतं की आपल्याला पण असं मुंबईत जाऊन थोडंसं चमकायला मिळालं तर आवडतं, प्रत्येकालाच आवडतं का नाही, पण खरंच आपल्याकडच्या ज्या कला आहेत त्याच्यामध्ये आपली मास्टरी आहे. आणि असं होतंच की सुरुवातीला आपण त्यांच्याबरोबर फोटो काढतो पण नंतर ते लोक सुद्धा प्रेमाने आपल्याबरोबर फोटो काढून घेतात त्यांचा, अशा घटना घडतातच. नाट्यसंमेलनातली आठवण तुम्ही सांगितलीत, पण 600 प्रयोग झालेत, तर हे 600 प्रयोग करताना प्रत्येक वेळेला एखाद्या गावामध्ये जाणं, तिथे कार्यक्रम करणं आणि तिथून परत येऊन

0: आपापल्या कामाला सकाळी उठून जाणं, हे सगळं करण्याकरता आपल्याला वाहन लागणार. तर वाहन असो किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था असो, कपड्याची व्यवस्था असो, या सगळ्याचं अर्थकारण कसं काय जमवलं?
1: मुळात जर बघायला गेलात ना, तर ह्या लोकनाट्याच्या माध्यमातून कोकणातल्या अनेक नाट्य संस्थांना किंवा जे थिएटर करतायत त्यांच्यासाठी एक मेसेज जाऊ शकतो की आपण जर सहकाराच्या माध्यमातून एकत्र आलो तर हा थोडक्यात सांस्कृतिक क्षेत्रातल्या सहकाराचं एक उदाहरणच आहे. म्हणजे आता एवढ्या प्रयोगांना गाडी लागली तर ती गाडी तो एक बिझनेस एस्टॅब्लिश झाला, त्याच्यानंतर साऊंडचा झाला, लाईट्सचा झाला, आणि प्रत्येक कलाकाराला पण थोडं थोडंफार मानधन मिळतं. नाहीतर मग आपण जी नाटकं करतो त्याच्यामध्ये खिशातले पैसे जातात, हे आम्ही अनुभव पूर्वी घेतलेले आहेत.
0: सातत्य करायचं असेल, कार्यक्रमांचं तुम्हाला आकडा वाढवायचा असेल तर प्रत्येकाला थोडंफार तरी मानधन मिळणं गरजेचं आहे.
1: आणि दुसरी गोष्ट कशी असतं, आपण जे करतो त्याच्यातून समाधान पण आपल्याला मिळतं ना. म्हणजे हौस आहे म्हणून ठराविक लिमिट पर्यंत ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट कशी असते की तुम्ही काय देताय, म्हणजे आता बऱ्याच जणांची ओरड असते की आयोजकांचं बजेट नसतं म्हणून मग ते करायला सांगतात कमी मध्ये. म्हणजे आपण ते उदाहरणार्थ घ्यायचं 15,000 नाटक करत, 15,000 नाटक करणं शक्य आहे का? ते आपले सेट लागतो, मेकअपवाला असतो, हे सगळं. पण तुम्ही जर क्वालिटी जर दिली, तुमच्या प्रॉडक्टमध्ये क्वालिटी असेल तर नक्की तुम्हाला लोक पैसे देतात. त्याच्यामुळे आता आम्ही बऱ्यापैकी पैसे सांगतो, लोक ते आवर्जून देतात, परत बक्षिसं पण मिळतात, आणि त्या अनुषंगाने मुलांना पण पैसे मिळत आहेत. प्लस हे सांगितले, हे बिझनेस पण एस्टॅब्लिश झाले त्याच्यातून. हे कसं झाले, सगळेजण एकत्र आम्ही राहिलो. आम्ही सुरुवातीच्या वेळी तर खूप कमी मानधन मिळायचं, काही ठिकाणी आम्ही असेच केले. तिथे आपण तो थोडा बिझनेस फंडा डोक्यात ठेवला पाहिजे, जाहिरातीसाठी आपण पैसे देतोच की नाही एखादं प्रोडक्ट चालवण्यासाठी, तर ते केलं समजायचं. पण नंतर थोडक्यात इथे बिझनेस माइंडेड माणूस पण लागतो की कुठे कधी कसं काय वागायचं, कुठे काय कुठला खड्डा कुठून भरून काढायचा. तर हे पण तर हा व्ह्यू ह्या नवीन जे आता नाटक करतायत किंवा नाटक बसवतायत ज्यांना चालवायचं आहे त्यांनी हे डोक्यात ठेवून केलं पाहिजे. बाकीच्या लोककलांसाठी जर आयोजक पैसे मोजतायत तर तुमच्यासाठी का नाही मोजणार? तुमच्यामध्ये पण तेवढं कॅलिबर असलं, म्हणजे आपल्या त्या नाट्य कलाकृतीमध्ये सुद्धा तेवढं ताकद असली पाहिजे सादरीकरणामध्ये. आणि असते, नाही असं नव्हे, असते, कारण मेहनत, रिहर्सल्स वगैरे किती. तर हा एक सहकाराचा एक चांगलं उदाहरण कोकणातलं म्हणता येईल, सांस्कृतिक क्षेत्रातलं
0: सहकाराचं उदाहरण म्हणता येईल. याच्याच बरोबर मला असं वाटतं तुमच्यामध्ये जे कलाकार आहेत त्यांना सुद्धा वेगळ्या ठिकाणी स्टेज मिळत असेल, तर त्याविषयी थोडंसं सांगा ना. तुमच्यातले जे कलाकार आहेत त्यांना इतर ठिकाणी सुद्धा बोलावलं जातं?
1: नक्कीच. मी जर मेन असेल तर मीच सगळं मेन हँडल करणार, मलाच मेन रोल पाहिजे, मीच सगळं करणार, हे आमच्या याच्यात होत नाही. कारण आमच्यामध्ये आता प्रभाकर डावलांसारखे मातब्बर कलाकार सुद्धा याच्यामध्ये होते. नंतर मग वयोमान परत्वे, त्यांना ते देवरुखातून झेपे नाही जाणं येणं वगैरे, जागरण, त्याच्यामुळे ते थांबले. सचिन आला, सचिन आज कुठे कुठच्या कुठे गेलाय बघताय तुम्ही. मग त्याला जर आम्ही असं लिमिटेशन घालून ठेवलं असतं की बाबा नाही बाबा तू इकडे आहेस,
0: म्हणजे सचिन काळे,
1: शिवरामचं पात्र करणारा सचिन काळे, त्याचं तर हवा योद्ध्यामध्ये तो सिलेक्ट झाला. तिथून ही देवखेळ वेब सिरीज केली, काल परवाला तुंबाडच्या मंजुळामध्ये पण तो आहे. तर हे आता होत चाललेलं आहे ना. मग हे जर सुरुवातीला ज्यावेळी तो बाहेर जात होता त्यावेळी जर आम्ही सांगितलं असं त्याला, असं असं नाही, एक तर हे तर कर, ते तर कर, असं जर झालं असतं तर काय झालं असतं. ह्या संकुचित बुद्धी ठेवून करायचं नाही. तर त्यामुळे बऱ्याच जणांना, तर आमचे रामभाऊ सुद्धा, रवींद्र गोंधारे, अनेक ओटीटीवरच्या वेब सिरीज मध्ये त्यांनी काम केलेलं आहे,
2: वेब सिरीज मध्ये काम केलंय, शॉर्ट प्ले मध्ये काम केलंय, छोटी सिरियल मध्ये छोटी भूमिका केली. हे कशामुळे घडलं? ते कार्यक्रमला घडलं आणि आमचे मित्र सुनीलजी बेंड केले. खरोखर सर्वांना असे सांभाळून घेतात की माणूस बाहेर गेलाच नाही पाहिजे,
0: ओढ वाटते पुन्हा पुन्हा कार्यक्रमामध्ये असण्याचे.
1: हा, अनेक, आणि दुसरे ग्रुप सुद्धा त्यांना विचारतात की बाबा आमच्याकडे करशील का, आमच्याकडे या. म्हणजे आता विशेषतः नमनाचे ग्रुप आमच्याकडे भरपूर व्हायला लागलेले आहेत, प्रोफेशनल नमनाचे. तर मग हे आमच्या गवळणी वगैरे खूप छान करतात मुलं, मग त्यांना तू ये, मग ते म्हणतात आम्ही इकडे करतोय, मग तिकडे नसेल तेव्हा आमच्याकडे या, असे सुद्धा ऑप्शन असतात त्यांना. हे होत जात आहे त्याच्यामध्ये. त्यावेळी राजेश देशपांडे आले होते आमच्या 250 प्रोग्रामच्या वेळी, तर त्यावेळी सुद्धा त्यांनी म्हटलं होतं की मी ह्या टीमला घेऊन नाटक वगैरे करणार. त्यांनी

0: मला सांगितलं होतं. पण ती व्यावसायिकची गणितं वेगळी असतात,
1: हो
0: सलग सतत महाराष्ट्र दौरे असतात, आमच्या
1: हां
0: मुलांचे जॉब वगैरे
1: जॉब
0: आहेत,
1: हो
0: जमण्यासारखं
1: हां
0: नव्हतं तेवढं. आणि त्यांनी सांगितलं तसं केलं होतं तसं.
1: हां
0: मग नंतर रोहनदादा मापुसकर होता, त्याने तर काही जणांना आम्हाला सिनेमातून चान्स दिले. मी स्वतः ठाकरेमध्ये काम केलं आहे, त्याच्यानंतर कोणी घर देतं का घर वगैरे अशा सिनेमातून झालं आहे, लंपन वेबसिरीजमध्ये काम केलं आहे मी. तर हे हळूहळू होत जात आहे आणि त्याचा म्हणजे कोकणच्या साथचा फायदा होतोय. आणि आता बऱ्यापैकी आमच्या ह्याच्यातले सगळे सेलिब्रिटी झालेले आहेत, म्हणजे बाहेर मार्केटमध्ये फिरताना सुद्धा प्रत्येकाला कोण ना कोणतरी लोक विचारत असतात आणि युट्यूबच्या माध्यमातून खूप प्रसिद्धी मिळालेली आहे.
1: साधारण मला वाटतं 10 ते 12 वर्ष झाली हा प्रयोग सुरू होऊन, आणि आज तगायत ह्याचे 600 प्रयोग झालेले आहेत. तर हे सगळं करत असताना एक माणूस म्हणून आपली समाजाची काही बांधिलकी आहे, तर या दृष्टीने सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. कुठल्याही संस्थेकरता एखादा प्रयोग करायचा असेल तर तो सुद्धा केलेला आहे, किंवा शिष्यवृत्ती द्यायची असेल तर त्याकरता सुद्धा तुमच्या संस्थेने दिलेला आहे, तर त्याबद्दल थोडंसं.
0: नक्कीच, कसं आहे, आपण ज्या समाजातून मोठे होतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आणि हे तर आमचं आम्ही कोकणातल्या समाज जीवनावरतीच करत असलेलं लोकनाट्य आहे, त्यामुळे पैसे मिळवणं हा जास्त मोठा हेतू नसला तरी सुद्धा आपल्यामुळे जर आता बऱ्यापैकी ग्लॅमर मिळालंय तर आपण काय करू शकतो या विचारातून तिवरे धरणमध्ये आपल्या इथलं फुटलं, घरं वाहून गेली, लोकांचं पण खूप नुकसान झालं. मग त्यावेळी त्यांच्यासाठी आम्ही रत्नागिरी नाट्य परिषदेच्या शाखेच्या संयुक्त विद्यमाने सावरकर नाट्यगृहात एक प्रयोग लावला होता. मदतनिधी जमावली, जवळपास 1 लाख रुपये जमा झाले होते. आम्ही ते तिथे जाऊन देऊन आलो तिथल्या लोकांना. त्यानंतर चाफ्यातल्या एका मराठी शाळेच्या मदतीसाठी प्रयोग केला होता. तर त्याच्यामध्ये आम्ही काय आमचं फक्त खर्च तेवढा घेतो, बाकी सगळं जे काय जमेल ते सगळं त्या शाळेला देऊन टाकायचं. खर्च म्हणजे लाईट, साऊंड हा जो खर्च आहे तो, ट्रान्सपोर्ट, बाकी कलाकार कोण काय मानधन घेत नाही. त्याच्यानंतर वाघांब्यातल्या एका शाळेसाठी केला होता. त्याच्यानंतर आपल्या रत्नागिरीतले गायक तुम्हाला माहितीच असतील, आनंदजी प्रभुदेसाई, त्यांचा खूप या कलाकृती होती जीव होता. आणि मी त्यांच्यासोबत काम केलेलं असल्यामुळे काही दिवस त्यांच्याकडे गाणं सुद्धा शिकायला होतो. त्यामुळे ते मला ते सांगायचं, हे हे गाणं म्हणजे त्यांचं ते ओम नमो नारायणा वगैरे जे आहे हे तू त्या नमनामध्ये घे, तो नारद असं असं म्हणत येईल. आणि त्यांनी मला चिपळ्या सुद्धा भेट दिल्या होत्या, ह्या ठेव तुझ्याकडे म्हणून, आहेत आमच्याकडे अजून. सो त्यांचा खूप याच्या होत्या. आणि त्यांनी स्टारच्या माध्यमातून अशा प्रकारचं काम केलेलं होतं नाटकातलं, तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं, तर त्याच्यामुळे त्यांना ते खूप आवडायचं. मला नेहमी म्हणायचे आज काय कसं झालं कसं झालं वगैरे असं. तर त्यामुळे आणि आजारपणामुळे ते लवकर आपल्यातून निघून गेले. मग आम्ही एका मुलीला 1 वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली होती त्यांच्या नावाने गाणं शिकण्यासाठी, जी गावातून येते आणि ती इथे शिकते. अजूनही एक मुलगी आमच्या गावातलीच आहे, तिला सुद्धा आम्ही त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती देऊन तिला गाण्याचा क्लास चालू आहे. तर अशा प्रकारचं सामाजिक कार्य सुद्धा त्याच्यातून चालू आहे आमचं. की तीच भावना की आपण समाजातून मोठे झालो, आपल्या आजूबाजूचा समाज आपल्याला घडवत असतो, त्याचा प्रभाव आपल्यावरती असतो, तर त्या समाजाचा आपण काहीतरी देण्या लागतो. असं जरी देता नाही आलं तरी तसं कसं देता येईल, ही भावना त्यामागची असते आणि त्यातून हे काम चालू आहेत.
1: करोना काळामध्ये थोडंफार सगळ्यांनाच आपापल्या गावाकडे यावं लागलं होतं आणि त्यातून बरेच जण गावामध्ये स्थिर झाले, सेटल झाले आणि इथेच काहीतरी उद्योगधंदा करून आपण पुढचं जीवन इथेच व्यतीत करूया असं सुद्धा झालं. तर मला वाटतं तुमच्या या लोककलेमध्ये त्याचा समावेश होतच असतो की कोकण भकास न होता पुन्हा पहिल्यासारखं हिरवगार तर आहेच पण इथली घरं सुद्धा माणसांनी भरून जातील याकरता तुम्ही नेहमी आवाहन करत असता, त्याविषयी थोडंसं.
0: नक्कीच, आम्ही ते जे त्याच्यातून जो सामाजिक संदेश देण्याचा जो आमचा उद्देश असतो तर त्याचा खूप परिणाम म्हणजे असं पटकन दिसून येत नाही पण तो खूप होत असतो. म्हणजे आता यंदाच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही घेतलात ना तर शेती टाकू नका, तुम्ही शेती करा, आपल्याकडे पाणी मुबलक आहे, रेशनवरती फुकट मिळते म्हणून काय झालं, उद्या जर अचानक हे बंद पडलं ना तर आपल्याला परत झिरोपासून सुरू करायला लागणार आहे. तो शेती आहे ती वाढवा किंवा ज्यांनी थांबवली त्यांनी करायला सुरुवात करा. तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल, यंदाच्या याच्यामध्ये 2 जणांचे मला फोन आले की तुमचं ते गुण बघून आम्ही एवढं भारावलोय की यंदा आम्ही शेती सुरू केली. एकाने सांगितलं मी काही दले करायचे सोडले होते ते यंदा सगळे दले लावणार आहे म्हणतो मी, तर तो एक झालाय. दुसरी गोष्ट, आमच्या मुंबईतल्या प्रयोगाचे

0: आम्ही ते सांगतो ना की तुम्ही मेट्रो सिटीमध्ये येत आहे आणि इकडे येऊन जॉब काय करताय, तर स्वीपर, हाऊसकीपर, सिक्युरिटी गार्ड्स ह्यांना फ्युचर नाही आहे. म्हणजे 50
1: आणि प्रत्यक्षात राहायची व्यवस्था सुद्धा इतकी खूप खालच्या पातळीची असते की ज्यांची इथे भली मोठी घरं असतात
0: हो ते तिकडे झोपडपट्टीत राहतात असं असतं. तर तुम्ही 60 वर्ष झाली की तो तुम्हाला पाठवून देणार, त्या पुढच्या तुमच्या आयुष्याची तरतूद नसते की बाबा तुम्हाला 20-25 हजाराची पेन्शन लागू होणार आहे असं काही नसतं. मग परत तुम्ही गावाला येऊन झिरोपासून सुरू करता, मग इथली मोलमजुरीची कामं काय असतील ती सुरू करता. जर चांगले जर जॉब नसतील तुम्हाला इकडे तर इथे थांबा. आज पर्यटनाला खूप वाव आहे. आमची साधी घरं जरी आपण मातीची करून जरी ठेवली ना तर त्याच्यामध्ये राहायला लोक विकेंडला येणारी खूप आहेत.
1: आणि इंटरनेटच्या माध्यमातून शोधायला सोपं जातं.
0: हो हो, तर हे करणं गरजेचं आहे. तर हे असं आम्ही आवाहन करत असतो. तर त्या मुंबईतल्या एका प्रयोगाच्या वेळी मुंबई पोलीसमध्ये आपल्या साखरप्याचे एक गृहस्थ कामाला होते आणि त्यांची मिसेस हॉस्पिटलला स्टाफ नर्स, ते दोघं कपल आलेले होते आणि ते शो संपल्यानंतर ग्रीन रूममध्ये येऊन त्या मॅडम तर अक्षरशः रडत होत्या. त्यांना काय बोलावं सुचेना, मला कळे ना मी काय
1: मनातल्या भावना सगळ्या तिथे समोर आल्या असं झालं.
0: त्या म्हणाल्या आमचं पण हेच असतं की आपल्या लोकांना कळत नाही तुम्ही इथे येऊन काय करताय. जर चांगले जॉब नसतील तर तुम्ही तिकडे राहून वैभव निर्माण करू शकता. एखादा जर पर्यटनाचं
1: आरोग्य संपन्न जीवन सुद्धा जगू शकता.
0: खर्च कमी तुम्हाला, गावात सोर्सच नाही, काय कुठे खर्च करणार तुम्ही. तुमचा खर्च कमी होतो, गरजा कमी होतात आणि तुम्हाला हवा शुद्ध मिळते, मनशांती मिळते. हे सगळं आहे.
1: म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही इथून आपलं गाव सोडून शहरांकडे जाता, तिथे कदाचित तुम्हाला पैसे मिळत असतील पण मनशांतीसाठी पुन्हा आपण गावाकडेच येतो. 600 प्रयोग झालेत तर हे 600 प्रयोग करताना प्रत्येक वेळेला एखाद्या गावामध्ये जाणं, तिथे कार्यक्रम करणं आणि तिथून परत येऊन आपापल्या कामाला सकाळी उठून जाणं, हे सगळं करण्याकरता आपल्याला वाहन लागणार. तर वाहन असो किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था असो, कपड्याची व्यवस्था असो, या सगळ्याचं अर्थकारण कसं काय जमवलं?
0: प्रत्येक जण आपलं समजून करतोय. म्हणजे आता आमच्या याच्यामध्ये प्रत्येकाची कामं विभागून दिलेली आहेत. म्हणजे थोडक्यात गावामध्ये जसं चालतं ना तसंच हे आमच्या ग्रुपमध्ये चालतं की म्युझिकचा भाग जो आहे तो मंगेश मोरे मंगेश चव्हाण बघणार. तिकडे मी लुडबुड करणार नाही. तिथे कोण येणार नसेल किंवा कोणाची प्रॉब्लेम असेल, अडचण असेल, तो त्यांचं ते बघतात. त्याच्यानंतर नेपथ्य लावण्याची ही जी काही जबाबदारी आहे हे आमची रानपाटकर म्हणजे हे सगळं बघतात. ते अगदी गुंडाळणे, ते पिशवीत भरणे, ते जागेवर आणून ठेवणे, ह्याची सगळी जबाबदारी त्यांची. काय हरवलं तर त्यांनी त्याचं काय ते बघायचं, म्हणजे कसं हरवलं, काय हरवलं, हा सगळं. लाईट्स लावण्यासाठी वगैरे, साऊंड लावण्यासाठी, हे आमचे निवळीकर असतात, निवळीतल्या जी मुलं आहेत ती. आणि हे असं प्रत्येकाचं प्रत्येकाला करून दिल्यामुळे आम्ही 15 मिनिटात सुद्धा जाऊन शो सुरू करतो. तिथे गेलो की मग लोकांना प्रश्न पडतो कधी कधी, कारण आमचे हे सगळे कामावाले आहेत, ते सगळे 6 वाजता सुटतात. मग त्याच्यानंतर आम्ही 6:15-6:30 निघतो इथून. ते बिचारे डायरेक्ट कामावरून गाडीत बसतात, त्यामुळे खेड चिपळूणला वेळेवर ते अगदी कट्टुकट पोहोचतो. तिथे 10 असेल तर आम्ही 9:30 पोहोचतो. 15-20 मिनिटात जेवायचं. मग लोकांना, आयोजकांना प्रश्न पडतो की तुम्ही हे तयारी करणार कधी. ते साऊंडवाला आमचे जाऊन अगोदर जोडतात, त्यामुळे तेवढी वातावरण निर्मिती झालेली असते. पण स्टेज उघडच असतं ना सगळं. पण ह्या सगळ्या प्रत्येकाला दिलेल्या जबाबदाऱ्या ते प्रत्येक जण आपलं समजून पार पाडतात. त्याच्यामुळे 15 मिनिटात आमचा सेट तयार होतो. हे एवढं अंगवळणी बसलेलं आहे. ट्रान्सपोर्टवाल्याला सुद्धा आमच्या ग्रुपवरती घेते, त्याला सुद्धा वेगळा फोन कोण करत नाही की बाबा उद्या गाडी लागणार आहे रे, कुठली गाडी पाठवणार काय नाही. तो ग्रुपवरती आहे, ते फक्त सकाळी एक मेसेज टाकायचा, आज संध्याकाळी गाडी अमुक वाजता अमुक अमुक इथून सुटणार आहे, कोण कोण कुठे बसणार आहे ते सांगा. हे काही असे अलिखित नियम घालून दिले आणि ते सगळे फॉलो करतात, आपलं समजून करतात. त्याच्यामुळे हे सगळं सगळ्यांचं, मी सहकाराचं त्यासाठीच बोललो की हे सहकाराचं उत्तम उदाहरण आहे. मी असलो तरी सुद्धा कसं निमित्त मात्र आहे त्याला. आणि हे ह्यांनी सगळ्यांनी बघितल्यामुळे बाकीचं जे असतं आयोजकांशी संपर्क साधणे, त्यांच्या संपर्कात राहणे वगैरे, ह्या गोष्टी करायला मला तेवढा वेळ मिळतो.
1: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जाता जाता मला आणखीन एक सांगा की आपल्या पुढच्या योजना काय आहेत?
0: हा प्रयोग आम्ही करतोय तर बऱ्याच ठिकाणी हा होतोय आणि एका ठिकाणी 7-7-8 वेळा पण झालेला आहे. त्यामुळे आता रिसेंटलीच आमच्या या प्रयोगाला 600व्या प्रयोगाला 500व्या प्रयोगाला दोन्ही वेळी आपल्या कोकणातले सुपुत्र प्रभाकर मोरे आलेले होते. ते सुद्धा अगदी म्हणजे ओंकार भोजने, प्रभाकर मोरे, हे आम्ही नुसतं आपलं

0: घाबरत घाबरत त्यांच्याकडे शब्द टाकला की ह्यांना आम्ही काय करतो हे माहिती आहे की नाही, ओळख आहे की नाही आमची, म्हणून आम्ही आपलं ते आम्ही असं असं लोकनाट्य करतो कोकणचं साज वगैरे, ते मला माहिती आहे, आम्हाला, आम्ही युट्यूबवर बघतो तुमचं, हे आम्ही करतो हे सेलिब्रिटींपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी सचिन हवाई उद्याला जाऊन पोहोचला ना त्यावेळी आम्हाला कळलं, सचिन आम्हाला सांगत आला, कारण हे सगळं आपलं बघतात ते, त्यांनी बघितलेलं आहे आणि ते हे करतात. म्हणजे निखिल बने जो आहे त्याचे बाबा तर ते आमचे बालवाडीने हे रोज बघतात, तर त्या निमित्ताने हे सगळे आमच्या संपर्कात आलेत. त्यामुळे एक नवीन प्रोजेक्टच्या डोक्यामध्ये आहे की अजून बाकी कॅरेक्टरना घेऊन आमच्या लोकांना घेऊन अजून एक वेगळी कलाकृती तयार करायची. सेम म्हणजे कारण आपल्या इकडचे लोककला पण एवढे आहेत ना की त्या ह्याच्यात सुद्धा आम्हाला 3-3.5 तासात दाखवता येत नाही. दुसरी गोष्ट आपल्या कोकणातले जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा पटकन ह्याच्यात मांडता येत नाहीत. तर ह्याचं थोडक्यात अपडेटेड व्हर्जन असेल ते, लोकनाट्याचं स्वरूप आहे त्याला सुद्धा, तर ते असं डोक्यात चालू आहे, येणाऱ्या काळामध्ये होईल ते.
1: आता येणाऱ्या गणपतीमध्ये येईल का?
0: हा नाही, थोडा कालावधीला प्रयत्न तोच आहे गणपती पासून चालू करायचा, बघूया.
1: कारण गणपती पासून सुरू झालेलं मे महिन्यापर्यंत सुरू राहतं असं जनरली आपल्याकडे असतं.
0: हो हो, तर ते आहे, बघूया ह्या गणपती पर्यंत येईल ते, असं चालू आहे त्याचे प्रयत्न.
1: कार्यक्रमाचा शेवट एका छानशा गीतानं करूया.
0: आमचे भजनातले गुरु आहेत प्रवीण सावंत देसाई म्हणून, तर त्यांनी त्यावेळी हे झाकडीसाठी वगैरे असं गाणं लिहिलं होतं, आम्ही भजनासाठी लिहिलं होतं, पण ते झाकडी चपकल बसलं की आपल्या कोकणचा गोडवा त्या गाण्यातून सांगायचा की कोकण कसं आहे. म्हणजे स्पेशली आपण आता रत्नागिरी म्हणून आपण रत्नागिरीचं सांगणार, तर ते गाणं आहे, ते आपण घेऊया.
1: कोकणचा साथ संगमेश्वरी बाज या नाटकाचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळेजी, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकी सुंदर आपल्या प्रवासाबद्दलची माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या समस्त श्रोत्यांतर्फे मी आपल्याला धन्यवाद देते. नमस्कार.
0: आंब्याची गोडी चाखावी थोडी, आंब्याची गोडी चाखावी थोडी, राखून मराठीचा मान, बघा एकदा तरी आमची रत्नागिरी.

जमाती ची जहा येता चिपळूण तालुक्यात लागे परशुरामाचा घाट लागे परशुरामाचा घाट लागे परशुरामाचा घाट वसे मंदिर हे डोंगरात खाली वशिष्ठीचा हा थाट खाली वशिष्ठीचा हा थाट खाली वशिष्ठीचा हा थाट

श्रोतेहो, कालचा आणि आजचा दोन्ही भाग आपल्याला आवडले का हे आम्हाला नक्की कळवा. जर आवडला असेल तर आम्हाला साधा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा 94035473485 या नंबरवर, किंवा आम्हाला पत्र लिहून आपल्या प्रतिक्रिया कळवा. त्याकरता आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशंकर केळकर मार्ग, थिबा पॅलेस, रत्नागिरी. काय मंडळी, कसा वाटला कार्यक्रम? मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अगदी धमाल झाला की नाही? तेव्हा परत भेट आहेच, तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून पूर्वाला द्या निरोप. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

आत्ताच आपण 600 प्रयोग पूर्ण झालेल्या कोकणचा साज संगमेश्वरी बाज या धमाल विनोदी लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखर

0: यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आज या मुलाखतीचा भाग दुसरा आम्ही प्रसारित केला. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ॲक्सेस बार्स थेरपी, एक ऊर्जा उपचार पद्धत याविषयी सई साने यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
2: ॲक्सेस बार्स ना, तुमची आहे ती रियालिटी बदलत नाहीत, पण तुम्हाला जशी हवी आहे तशी एक नवीन रियालिटी निर्माण करायला ते मदत करतात. त्यांचा मोटो आहे टू एम्पावर द पीपल टू नो दॅट यू नो.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका गुरुवारी 16 जुलैला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबंधित प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
4: श्रोते हो, शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेविषयी समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
5: आता आम्ही गेली 2 वर्षांपासून, म्हणजे हे आमचं दुसरं वर्ष आहे, नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा जी घेतली, त्यातून आम्ही प्रत्येक नाटकातून एक असे 57 नाटकांमधून 57 लक्षवेधी अभिनेते निवडलेले आहेत.
4: अच्छा, तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: श्रोते हो, आपण ऐकताय रसिक रंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 10 वाजलेत, काही क्षणातच आपण ऐकणार आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, पण त्याआधी ऐकूया हवामान अंदाज. श्रोते हो, भारतीय वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार आज म्हणजेच 15 जुलैला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामानाचा अंदाज श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आता आपण आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऋषिराज यांनी संगीतबद्ध केलेलं मुरलीधर गोढे यांचं गीत बन्या बापू या चित्रपटासाठी हे गीत गायलंय उषा मंगेशकर यांनी.

0: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.
1: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर इकबाल यांनी संगीतबद्ध केलेली उमाकांत काणेकर यांची तू सौभाग्यवती हो या चित्रपटातली गीतरचना अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगुलस्वरात.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

0: ते देखील आपने
1: फसला अनोख्या पासून बचाव करा.
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आशा भोसले यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. पुढचं पाऊल या चित्रपटासाठी संगीत होतं सुधीर फडके यांचं.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी ऐका शैक्षणिक बदल स्वीकारताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांची भूमिका याविषयी निवृत्त शिक्षिका दाक्षायणी बोपर्डीकर यांची सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: आणि आपल्या कल्चरकडे त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना न्यावं अशी या अभ्यासक्रमाची अपेक्षा आहे. आणि ते लहान वयापासूनच सुरू करावं, म्हणजे 10वीत गेल्यावर मुलाला बागकाम शिकवू नये, लहान 5वीपासून 4वीपासून त्याला त्याची गोडी लागावी. आणि हे वैविध्य कशासाठी, तर मोठं झाल्यावर आपल्याला कशात आवड आहे, आपल्या मुलाला कशात आवड आहे याचं निरीक्षण पालकांनी करावं, मुलांनी करावं, शिक्षकांनी त्याला त्याच्यासाठी प्रवृत्त करावं अशी ह्याच्या मागची अपेक्षा आहे. ह्याच्यात शिक्षकाचा रोल खूप मोठा आहे.
0: तेव्हा नक्की ऐका 20 जुलै रोजी सकाळी 9:30 आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य. सादर करते विवेक वानखडे.

हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी कळतंय पण वळत नाही या चित्रपटासाठी. चिंतामणी पोद्दार यांच्या या गीताला संगीत होतं बाळ पळसुले यांचं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेली राजेश मुजुमदार यांची राम राम गंगाराम या चित्रपटातली गीतरचना.

उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या युगुलस्वरातल्या या गीतरचनेबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना वंदना मुसळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, हिंदी सिने जगतात 2000च्या दशकात अनेक ब्लॉकबस्टर गाणी आली. 2000च्या दशकात प्रीतम, शंकर एहसान लॉय, हिमेश रेशमिया, जतीन ललित, नदीम श्रवण आणि ए आर रहमान या संगीतकारांनी बॉलिवूड संगीतावर अधिराज्य गाजवलं. रसिक हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण आनंद घेणार आहोत अशाच 2000च्या दशकातल्या क्लासिक आणि आयकॉनिक गाण्यांचा.

0: सोनू निगम आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगुलस्वरातली ही गीतरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची. पुकार या चित्रपटासाठी संगीत होतं ए आर रहमान यांचं.
1: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांची धडकन या चित्रपटातली गीतरचना. गायली आहे सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी.

0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ॲक्सेस बार्स थेरपी, एक ऊर्जा उपचार पद्धत याविषयी सई साने यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: ॲक्सेस बार्स ना, तुमची आहे ती रियालिटी बदलत नाहीत, पण तुम्हाला जशी हवी आहे तशी एक नवीन रियालिटी निर्माण करायला ते मदत करतात. त्यांचा मोटो आहे टू एम्पावर द पीपल टू नो दॅट यू नो.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका गुरुवारी 16 जुलैला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. रसिक श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता ऐकूया हमारा दिल आपके पास है या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगुलस्वरातलं गीत. रचना जावेद अख्तर यांची, संगीत संजीव दर्शन यांचं.

0: उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गाणं होतं फिजा या चित्रपटातलं. शब्द होते गुलजार यांचे, तर संगीत होतं अनु मलिक यांचं.
1: श्रोते हो, शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका कैलासवासी नटश्रेष्ठ

0: रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेविषयी समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आता आम्ही गेली 2 वर्षांपासून, म्हणजे हे आमचं दुसरं वर्ष आहे, नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा जी घेतली त्यातून आम्ही प्रत्येक नाटकातून एक असे 57 नाटकांमधून 57 लक्षवेधी अभिनेते निवडलेले आहेत.
0: अच्छा, तेव्हा नक्की ऐका, शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 11.43 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांची गीतरचना, चित्रपट आगाज आणि गायक कलाकार बाबुल सुप्रियो आणि अलका याज्ञिक.

0: श्रोते हो, ही गाणी ऐकत असताना तुमच्याही मनातलं तुमच्या आवडीचं एखादं गाणं नक्कीच आलं असेल, हो ना? अहो मग वाट कसली बघता, उचला फोन आणि मेसेज करा तुमच्या आवडीचं गाणं आणि सहभागी व्हा आमच्या आपली आवड या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेसजवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: रसिक हो, काही काही ट्रॅक इतके क्लासिक बनतात ना की आपल्या मनाच्या कोपऱ्यात ते ट्रॅक कायमचं घर करून राहतात. आणि याचं कारण म्हणजे त्या गाण्याचे शब्द, त्या गाण्याचं संगीत आणि सर्वात महत्त्वाचं, त्या गाण्याच्या गायकाने आपला जीव पणाला लावून आपली लावलेली गायकी. तेव्हा श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकवतीये तुंबींचा टायटल ट्रॅक, निखिल विनय यांचं लाजवाब संगीत, फैज अन्वर यांचे बेमिसाल शब्द आणि चित्रा यांचा हृदयस्पर्शी आवाज.

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी ऐका शैक्षणिक बदल स्वीकारताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांची भूमिका याविषयी निवृत्त शिक्षिका दाक्षायणी बोपर्डीकर यांची सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: आणि आपल्या कल्चरकडे त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना न्यावं अशी या अभ्यासक्रमाची अपेक्षा आहे. आणि ते लहान वयापासूनच सुरू करावं, म्हणजे 10वीत गेल्यावर मुलाला बागकाम शिकवू नये, लहान 5वीपासून 4थीपासून त्याला त्याची गोडी लागावी. आणि हे वैविध्य कशासाठी, तर मोठं झाल्यावर आपल्याला कशात आवड आहे, आपल्या मुलाला कशात आवड आहे याचं निरीक्षण पालकांनी करावं, मुलांनी करावं, शिक्षकांनी त्याला त्याच्यासाठी प्रवृत्त करावं अशी ह्याच्या मागची अपेक्षा आहे. ह्याच्यात शिक्षकाचा रोल खूप मोठा आहे.
0: तेव्हा नक्की ऐका 20 जुलै रोजी सकाळी 9:30 आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकवतीये जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं भैरव अरुण यांचं गीत.

श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात शेवटी आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांची चल मेरे भाई या चित्रपटातली गीतरचना.

सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. पण श्रोते हो,

आजची ही क्लासिक आणि आयकॉनिक गाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आमच्या 94035 73485 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा आता रेडिओ सखी वंदना मुसळेला आता निरोप द्या. सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुमचं मनापासून स्वागत करते. सख्यानो, आज आहे आषाढाचा पहिला दिवस. आषाढ, आषाढ आपल्या पहिल्या सरींनी धरती सुगंधित करतो. आभाळात मेघांची दाटी होते, निसर्ग नवचैतन्याने बहरून येतो. अशाच या रम्य आषाढस्य प्रथम दिनी आपण स्मरण करतो संस्कृत साहित्यातील अद्वितीय महाकवी कवी कालिदास यांचं. मेघदूत या खंडकाव्याची सुरुवात आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या वर्णनाने होते, म्हणून हा दिवस संपूर्ण देशात कवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका महान कवीचं स्मरण करण्याचा नाही बरं का, तर भारतीय साहित्य परंपरेच्या या वैभवाला वंदन करण्याचाही आहे. आजच्या या विशेष दिनानिमित्त महाकवी कालिदास यांच्या प्रतिभेला विनम्र अभिवादन करूया आणि साहित्य संस्कृती निसर्गाची ही अमूल्य परंपरा पुढे नेणाऱ्या कवितांचा आस्वाद घेऊया काव्य त्रिवेणी या कार्यक्रमात. या काव्य संमेलनात सहभागी होत आहेत शब्दांवर, निसर्गावर, माणसांवर प्रेम करणाऱ्या संवेदनशील मनाच्या तीन कवयित्री. त्यांचा परिचय करून घेऊया. कविता राजन क्षीरसागर. बालवयापासूनच काव्यरचनेचा छंद आहे. पुणे मुंबई आकाशवाणीवर तसंच बालचित्रवाणीवरती काव्यवाचनाचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. अनेक नियतकालिकातून, दर्जेदार मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. विविध साहित्य संमेलनांमध्ये काव्यवाचन आणि काव्यलेखनाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मंगेश पाडगावकरांची प्रेमकविता या विषयावरती एमफिलसाठी त्यांनी प्रबंधिका सादर केलेली आहे. तर मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, वसंत बापट, शांता शेळके, सरिता पत्की यांच्यासारख्या मान्यवर ज्येष्ठ कवींसोबत काव्यवाचनाची संधी त्यांना लाभली आहे. दुसरे आहेत प्राजक्ता पटवर्धन. लेखिका, कवयित्री, गीतकार, गझलकार, निवेदिका आणि शिक्षिका अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या प्राजक्ताताई अनेक मासिकं, दिवाळी अंक तसंच प्रातिनिधिक संग्रहातून कविता तसंच गझलांचं प्रकाशन झालं आहे. त्यांचे काही काव्यसंग्रह, गझल संग्रह, ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या मराठी गीतांचे अल्बमही प्रकाशित झालेले आहेत. काही मराठी मालिकांच्या पटकथा आणि संवाद लेखनात त्यांचा सहभाग होता. तर सल आणि मामाच्या गावाला जाऊया या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलं आहे. त्यांना महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्रात तसंच भारतभर अनेक गझल मुशायरे काव्यसंमेलनातून त्यांचा सहभाग असतो. तिसरे आहेत

0: प्रणिता प्रसाद कुलकर्णी. गेली 32 वर्ष पुणे महानगरपालिकेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून वाचन आणि कवितेचा छंद त्यांनी जोपासला आहे. काव्यमयी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झालाय. त्यांच्या काही कवितांची गीतही झालेली आहेत. अनेक काव्य संमेलनातून त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि तिथे त्यांना सन्मानितही करण्यात आलं आहे. आकाशवाणीवरूनही त्यांच्या काव्य वाचनाचे कार्यक्रम झालेले आहेत. तसंच आकाशवाणीच्या काही कार्यक्रमांसाठी त्यांनी शीर्षक गीत लिहिली आहेत. अशा या तिघी कविता प्रेमी मैत्रिणी आज आपल्यासाठी घेऊन आले आहेत काव्य त्रिवेणी हा कार्यक्रम. या काव्य त्रिवेणीचं सूत्रसंचालन केलं आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी.
1: आकाशवाणी पुणे केंद्राच्या या विशेष काव्य मैफिलीत आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. आषाढ हा शब्द उच्चारताच भारतीय मनात सर्वप्रथम दाटून येतो तो मेघ. आणि त्या मेघासोबत स्मरतात संस्कृत काव्याचे अमर शब्द आषाढस्य प्रथम दिवसे. महाकवी कालिदासांच्या मेघदूत या अमर काव्याचीही सुरुवात. आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखराला अलगद बिलगलेल्या मेघाचे त्यांनी केलेले हे वर्णन आजही भारतीय काव्य परंपरेत तितकेच ताजे तितकेच जिवंत आहे. म्हणूनच आषाढाच्या प्रारंभाचे स्मरण अनेक साहित्यप्रेमी कालिदास दिन म्हणून साजरा करतात. पण मेघदूतातील तो मेघ केवळ आकाशात तरंगणारा ढग नव्हता, तो विरहाने व्याकुळ झालेल्या यक्षाच्या हृदयातील आर्त हाक घेऊन निघालेला दूत होता. तो आशेचा होता, तो प्रतीक्षेचा होता, तो स्मृतींचा होता. आणि म्हणूनच भारतीय काव्य परंपरेत मेघ हा केवळ निसर्गाचा भाग राहिला नाही, तर तो भावनांचा, स्मरणांचा आणि संवादाचा एक शाश्वत मेघ बनला. महाकवी कालिदासांनी ज्याची सुरुवात केली तोच मेघ पुढे संतांच्या अभंगातून बरसला, ज्ञानदेवाच्या ओव्यातून ओलावला, तुकारामांच्या शब्दात भक्तिरंग झाला, बहिणाबाईंच्या मातीत मिसळला आणि बोरकरांच्या कवितेत समुद्राकडे धावला. आणि आजच्या समकालीन कवितेतही तो तितक्याच प्रेमाने बरसत राहिला आहे. आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी काजव्यांच्या रानात प्रकाशित होईल, तर कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल. या काव्यप्रवासात आपल्या सोबत आहेत तीन संवेदनशील कवयित्री, प्राजक्ता पटवर्धन म्हणजे मी स्वतः, कविता क्षीरसागर आणि प्रणिता कुलकर्णी. या तिन्ही लेखणींचा स्वर वेगळा असला तरी त्यांना जोडणारा धागा एकच आहे, माणसावरचं प्रेम, निसर्गाविषयीचं अपार कुतूहल आणि शब्दांवरचा नितांत विश्वास. चला तर महाकवी कालिदासांना कृतज्ञ अभिवादन करून आषाढाच्या पहिल्या मेघासोबत या काव्य मैफिलीची सुरुवात करूया. काळ पुढे सरकतो, पिढ्या बदलतात, भाषा बदलतात, पण काही कवी काळाच्या पलीकडे जाऊन अमर होतात. कालिदास हे असेच एक नाव. ऋतूंचे सौंदर्य, निसर्गाचे वैभव, मानवी भावभावनांची सूक्ष्म जाण आणि शब्दांची अप्रतिम अभिजातता या सर्वांचा अद्भुत संगम त्यांच्या काव्यात दिसतो. त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश आजही भारतीय साहित्याला मार्गदर्शन करतो. अशा या महाकवीला शब्दांमधून वंदन करणारी कविता आहे प्रणिता कुलकर्णी यांची.
2: तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मुलखाचा स्वच्छंदी परिनी तळते चापारा, तो एकाएकी झाला एकटा असा की शाप, तो एकाएकी झाला एकटा असा की शाप, ओटी तजगन मातेचा मागितला उशाप. मी वसेन जिव्हेवरती सरस्वतीचे बोल, मी वसेन जिव्हेवरती सरस्वतीचे बोल, अन कालिदास नाभाने गेला जिंकून काल. कुमार संभव आणिक मेघदूतही स्त्रवले, कुमार संभव आणिक मेघदूतही स्त्रवले, विरह गीत यक्षाचे अजरामर जगिया झाले. शाकुंतल रघुवंश माल विकाग्नी मित्र, शाकुंतल रघुवंश माल विकाग्नी मित्र, ऋतुसंहार ऋतूंचे चुंबून घेते गात्र. तो महाकवी

0: निश्चित यात काही ना आशंका तो महाकवी निश्चित यात काही ना आशंका कळिकाळाच्या पुढती काव्याचा अविरत डंक भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर कालिदास आठवतो काळ लोपतो दूर कालिदास आठवतो काळ लोपतो दूर।
1: अतिशय सुंदर कविता। महाकवींच्या स्मरणाने आपल्या काव्ययात्रेची सुरुवात तर झाली। कालिदासांनी मेघदूतमध्ये ज्या मेघाला विरहाचा संदेशवाहक बनवले तोच मेघ आता आपल्या मराठी कवितेत नव्या रूपाने अवतरतो। आषाढ म्हणजे केवळ ऋतू नाही तो आपल्या मनाला जागवणारा क्षण आहे। धरणीच्या ओठांवर येणारे पहिले हसू आहे, भक्तीची चाहूल आहे, पंढरीकडे निघालेल्या पावलांचा नाद आहे। आषाढाच्या उंबरठ्यावर उभे राहिल्यावर मनालाही नकळत एखादी ओढ लागते। कोण बोलवतंय, कुठे जायचंय हे समजत नसतं, पण तरीही मन पावसाच्या पहिल्या सरींसारखं वाहू लागतं। त्या अनामिक ओढीचं, भक्तिभावाचं आणि निसर्गाच्या चैतन्याचं सुंदर शब्दचित्र रेखाटलं आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी। कविता आहे आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे। आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे, सरसर झरझर सरी घालती रम्य उखाणे। अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझा, अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझा, कुठे निघाले कशी निघाले कोणी न जाणे। अजाणता पाऊले चालती वाट निराळी, अजाणता पाऊले चालती वाट निराळी, जळी स्थळी काष्ठी पाषाणी मूर्त सावळी। कळेनाच गारुड मनावर कसले आहे, कळेनाच गारुड मनावर कसले आहे, मन आनंदे नाचत राही होत गोंधळी। विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव, विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव, मने मनाशी जोडत जातो भक्ती साकव। टाळ मृदंगी एक रूप मी होते आहे, टाळ मृदंगी एक रूप मी होते आहे, दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते आर्जव, दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते आर्जव। आषाढाची ओढ अखेरीस कुठे नेते, ती घेऊन जाते पंढरीच्या वाटेवर। वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, ती समतेची, प्रेमाची आणि माणुसकीची चालती बोलती शाळा आहे बरं। प्रत्येक वर्षी लाखो पावलं त्या दिशेने निघतात, त्यात काही पावलं जन्मापासून वारकरी असतात तर काही कुतूहलाने त्या प्रवासात सामील होतात। पण वारीचं वैशिष्ट्य असं की ती कोणालाच पूर्वीसारखं परत येऊ देत नाही।
2: वारी असाच या वारीत मी सामील झालोय, पण मी काही कोणी वारकरी नाही। माझ्या गळ्यात तुळशीची माळ नाही, हातात कसला झेंडा नाही वा टाळ नाही, कपाळावर गंध वा बुक्का नाही, मुखामध्ये विठ्ठलाचे नाव नाही, पायही माझे अनवाणी नाहीत की मनामध्ये कसल्याही श्रद्धेचा भाव नाही, असाच केवळ या वारीत मी सामील झालोय। केवळ कुतूहल अन औत्सुक्य आहे माझ्या मनात, अन शिक्षणाचा शहरीपणाचा माज आहे डोळ्यात, असाच या वारीत मी सामील झालोय। तटस्थपणे आपल्याच मिजाशीत काही दिवस होतो चालत, तरीही या वारकऱ्यांनी माझे प्रेमभराने केले स्वागत।
3: उपछन
2: शिक्षित अडाणी उच्च नीच कसलाच नव्हता इथे भेदभाव, डोळ्यात त्यांच्या अपार श्रद्धा अन मुखामध्ये त्याचे नाव। ब्रँडेड कपड्यावरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग, ब्रँडेड कपड्यावरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग, कधी कळेना हृदय माझे जयघोषात झाले दंग।
3: छान छान।
2: शहरीपणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून, शहरीपणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून, बुद्धी तर्क भेदाभेद कुठच्या कुठे गेले पळून। तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी, तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी, या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची दृष्टी नवी, या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची ही दृष्टी नवी।
1: वा वा वा खूप छान. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगातला

0: तरुण मंडळी बघा, ज्याच्या गळ्यात तुळशी माळ नाही, कपाळी गंध नाही, हातात टाळ नाही, पण त्याला वारीमध्ये साध्या निरागस आणि प्रेमळ माणसांमध्ये आधुनिकतेकडून अध्यात्माकडे जाणारा अंतर्मनाचा प्रवास कसा प्रभावित करतो हे कविता क्षीरसागर यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. वारीचा हा अनुभव ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती श्रद्धा ही अनेकदा परंपरेतून मिळत नाही, ती अनुभवातून जन्मते. माणसांवरचा विश्वास, समतेची जाणीव, प्रेमाचा सहज स्पर्श आणि विठ्ठल नामात विरघळलेले अहंकाराचे आवरण, या सगळ्यांचा प्रत्यय एकदा आला की वारी संपते, पण तिचा प्रवास मनात अखंड सुरू राहतो. खरं तर आषाढाच्या ढगांनी सुरुवातीला कालिदासांच्या यक्षाचा संदेश वाहिला आणि महाराष्ट्रात तेच ढग वारकऱ्यांच्या पावलांवरून पंढरीकडे निघाले. आषाढ, मेघ आणि भक्ती यांचे हे नाते आपल्या सांस्कृतिक स्मृतीत खोलवर रुजले आहे. मेघदूतमधील आषाढस्य प्रथम दिवसे या आरंभानेही या ऋतूला एक वैश्विक काव्यात्मता लाभली आहे. आता पाहूया वारीचे आणखी एक रूप माझ्या कवितेतून. वारी म्हणजे चालणारी भक्ती, टाळ मृदंगाच्या नादावर हेलकावे घेणारी श्रद्धा, चंद्रभागेच्या वाळवंटात स्वतःला विसरण्याचा आनंद, आणि हाच अनुभव मी आता सादर करते. ओवी छंदातली ही कविता ऐका मंडळी. देहू आळंदीला जागली पहाट, देहू आळंदीला जागली पहाट, पालखीचा थाट रंगरंगी, चिपळ्यानी टाळ धरतात ताल, रंग भवताल विठू रंगी. दिसे जरी काळा मनाचा निर्मळा, भक्तांचाही मेळा त्याच्या पाशी, गरजे विठू नाम चंद्रभागेतिरी, गरजे विठू नाम चंद्रभागेतिरी, आषाढाची वारी येता दारी, रूप सावळेसे उभे विटेवरी, रूप सावळेसे उभे विटेवरी, डोळ्यात साजिरी छबी तुझी.
1: वा,
0: चंद्रभागा गाते जनीचे अभंग, चंद्रभागा गाते जनीचे अभंग, कीर्तनात दंग भागवत, ऊन पावसाचे नाही कुणा भान, ऊन पावसाचे नाही कुणा भान, जन्माचे सोपान गवसले, हरिनाम घेता गळाला सत्वर, हरिनाम घेता गळाला सत्वर, मनाचा मत्सर सहजची. प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, होई देव घेव भक्तिरूपी, होई देव घेव भक्तिरूपी.
1: छान,
0: धन्यवाद. या कवितेतून आपण विठ्ठलाच्या पायी जाऊन आलो, आता त्या पाय वाटेवरून परतताना आकाशात पुन्हा मेघ दाटू लागले आहेत. वारकरी घरी परतत आहेत, शेतकरी आकाशाकडे पाहत आहेत, झाडांच्या पानांवर पहिल्या थेंबाची चाहूल लागली आहे आणि निसर्ग एका मोठ्या जल्लोषाची तयारी करू लागला आहे. पाऊस येतो तेव्हा तो फक्त भिजवत नाही हा, तो रंग उधळतो, गंध पेरतो आणि प्रत्येक सजीवाला नव्याने जगायला भाग पाडतो. ऐकूया भिंगर वारा, प्रणिता कुलकर्णी यांची कविता. यामध्ये पहिल्या सरींच्या स्वागतासाठी जणू सारी सृष्टी सजून उभी आहे असे त्या म्हणतात. ऐकूया त्यांची कविता.
2: भिंगर वारा उभा दरारा मेघ जरासे झुकले, भिंगर वारा उभा दरारा मेघ जरासे झुकले, धावत धावत थेंब टपोरे दारा पुढती आले, काळ्या मेघावरून लखलख वीज परतुनी गेली, काळ्या मेघावरून लखलख वीज परतुनी गेली, कौलावरती पागोळ्यांची अलोट गर्दी झाली, त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले, त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले, ऊन पसरता किती पहावे इंद्रधनुचे त्या, डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी, डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी, या झाडावर त्या झाडावर किती अनावर गाणी, हिरवाशेला असा पसरला मोजून घेता काय, हिरवाशेला असा पसरला मोजून घेता काय, वाटेवरती पडले घुंगूर शोधून देता काय, सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज, सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज, पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघू पीस, पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघू पीस.
0: गोड गोंडस कविता. पाऊस कोसळून गेला, धरती न्हाऊन निघाली, पानापानांवर मोत्यांची उधळण झाली, आता निसर्गात एक विलक्षण शांतता उतरलीय. ऋतूंची ही एक

0: भाषा असते हा, प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी देऊन जातो. आषाढ ओल देतो, शरद निर्मळता देतो, वसंत रंग देतो आणि हिवाळा तो देतो उबेची खरी किंमत. गार वाऱ्याच्या स्पर्शातही माणसाला माणसाची ऊब का हवीशी वाटते याचं सुंदर उत्तर पुढच्या कवितेत सापडतं. कवितेचं नाव आहे मंडळी हवा थंड आहे. कविता क्षीरसागर यांची ही कविता, थंडीचे वर्णन अनेकांनी केले पण ही कविता केवळ गारव्याची नाही, ही आहे माणसा माणसामधल्या उबदार नात्याची. शिशिराच्या धुक्यातूनही प्रेमाचा गुलाबी रंग कसा फुलतो याचा हळुवार अनुभव देणारी ही कविता आहे कविता क्षीरसागर यांची.
1: हवा थंड आहे गुलाबी गुलाबी, ऋतूंचे बहाणे गुलाबी गुलाबी. उभा गारवा डोंगराच्या कपारी, सभोती हवा वेढते बोचणारी. उभा गारवा डोंगराच्या कपारी, सभोती हवा वेढते बोचणारी. उशिराचं ये सूर्य आकाश द्वारी, प्रभा फाकते अन गुलाबी गुलाबी. ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी. घराभोवतीने धुके दाटलेले, गवाक्षावरी थेंबही गोठलेले. घराभोवतीने धुके दाटलेले, गवाक्षावरी थेंबही गोठलेले. अशी जीवघेणी जरी फार थंडी, उबारा मिठीचा गुलाबी गुलाबी. ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी. दुपारीस जादू उन्हाची पसरते, दुपारीस जादू उन्हाची पसरते. धरेला जणू बाहुपाशात घेते. कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा, कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा. उमलती फुले अन गुलाबी गुलाबी. हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी. लवंडून देते कुणी रंग गगनी, लवंडून देते कुणी रंग गगनी. हळू सांज येते मुक्या पावलांनी. लपेटून वारा तनू थरथरेही, लपेटून वारा तनू थरथरेही. उठे शिरशिरी मग गुलाबी गुलाबी. ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी. ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे, ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे. शिशिर स्पर्श होता सुगंधित काटे. जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, जरी थंड वाटे तरी ऊब मिळते. अशी ऊब असते गुलाबी गुलाबी. हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी. ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी. ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
0: मला जरा गुलाब फुलल्यासारखे वाटायला लागले सगळीकडे. हिवाळ्याची गुलाबी गुलाबी ऊब हळूहळू विरते आणि पुन्हा एकदा आकाशाच्या कडेवर मेघांची गर्दी होऊ लागते. निसर्गातला प्रत्येक ऋतू जसा बाहेर घडतो तसाच तो आपल्या मनातही घडत असतो. म्हणूनच कवी जेव्हा पावसाकडे पाहतो तेव्हा त्याला फक्त बरसणारे ढग दिसत नाहीत प्रणिता, त्याला दिसते मनाची ओल, आठवणींची धूसर किनार, विरहाची चाहूल आणि कधी स्वतःचाच आरसा. कालिदासांच्या मेघदूतातील मेघ हा एका विरही यक्षाचा दूत होता. मराठी कवितेतही पाऊस अनेकदा माणसाच्या मनाचा सखा बनतो, नाही का कविता?
1: अगदी खरे, अगदी खरे.
0: कधी ऐकणारा, कधी समजून घेणारा, तर कधी न बोलताही सगळं सांगणारा. आपण नेहमी पावसाची वाट पाहतो, त्याच्या येण्याचा आनंद साजरा करतो, पण कधी त्या पावसाला विचारलं आहे का की तुझ्या मनातही एखादी व्यथा दडली आहे का? पावसाशी साधलेला हा अतिशय हळवा संवाद मी सादर करते माझ्या कवितेतून. कविता ताई ऐक. मगाशी गुलाबी गुलाबी तुझं वृत्त होतं भुजंग प्रयात, आणि आता मी सुमनदार माला लिहिलेली.
1: अरे वा, फेवरेट,
0: अतिशय आवडत. मनाचा फुटावा जसा बांध माझ्या, तसा का बरसतो सतू पावसा. मनाचा फुटावा जसा बांध माझ्या, तसा का बरसतो सतू पावसा. तुझ्याही मनावर खरे सांग मजला, उमटलाय कुठल्या व्यथेचा ठसा. कुणी येत नाही कुणी जात नाही, कुणी येत नाही कुणी जात नाही. कुणाला कळावी तुझी वेदना. कुणी येत नाही कुणी जात नाही, कुणाला कळावी तुझी वेदना. नवे एकटे पण तुझ्या भोवती, सांग माझ्या परी रोज असतेच ना. कशी

0: पालवी कोण नखलू न गेले.
1: वा वा.
0: कशी पालवी कोण नखलू न गेले, मनातील वेलीस कळले कुठे. मनाला जणू लावण्या फक्त चकवा, नकोशा क्षणांचेच येती तिठे. तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे. तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे, तसे का मनाच्या नभावर विहरती उदासीनतेचे निराळे थवे. जरी मी न मागितलेली कधीही, जरी मी न मागितलेली कधीही, तरी वेगळी सांगते मी व्यथा. जरी मी न मागितलेली कधीही, तरी वेगळी सांगते मी व्यथा. तुझीही असेलच तुझ्या सारखी पण, मला सांग ना पावसा तू कथा.
1: वा वा.
0: तुझ्यातील मी आणि माझ्या तला तू, तुझ्यातील मी आणि माझ्या तला तू, कधी भासलो ना जरी वेगळे, तुझेही बरसणे नि माझे तरसणे, जणू सात रंगातले सोहळे. म्हणून जरा ढाळते.

असेलच तुझ्या सारखी पण मला सांग ना पावसा तू कथा. तुझ्यातील मी आणि माझ्या तला तू, तुझ्यातील मी आणि माझ्या तला तू, कधी भासलो ना जरी वेगळे, तुझेही बरसणे नि माझे तरसणे, जणू सात रंगातले सोहळे. म्हणूनी जरा ढाळते आसवे, म्हणूनी जरा ढाळते आसवे मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर, म्हणूनी जरा ढाळते आसवे मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर, जगाला कधी तू न समजू न देशील विश्वास तूही पुन्हा सार्थ कर, विश्वास तूही पुन्हा सार्थ कर. मंडळी, आतापर्यंत पाऊस आपल्या मनाशी बोलत होता, आता तो संपूर्ण सृष्टीशी संवाद साधणार आहे. कारण पाऊस जेव्हा येतो तेव्हा तो एका माणसाचा राहत नाही, तो शेतकऱ्याचा असतो, तो नदीचा असतो, तो मातीचा असतो, तो प्रत्येक जीवाच्या नव्या जन्माचा उत्सव असतो. काळ्या मेघांच्या गर्जनेत, पहिल्या सरींच्या स्पर्शात, मातीच्या सुगंधात आणि नवजी

0: गोळ यांचे तोरण चढले. तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले. छताखालती पागोळ्यांचे तोरण चढले. तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले. झिम्मडवारा विजेस चिडवून सुसाट सुटला. वाजत गाजत मेघनभीचा धावता आला. तप्तभूमीच्या घनतृप्तीचे स्थित्यंतर हे. जणू ऋतूचे अतीव सुंदर भाषांतर.
1: वा वा वा.
0: व्यापून जातो असा पयोधर जीवाशिवाला. वाजत गाजत मेघनभीचा धावता आला. व्यापून जातो असा पयोधर जीवाशिवाला. वाजत गाजत मेघनभीचा धावता आला.
1: सुरेख सुरेख. खूप सुंदर. पाऊस कोसळला. धरती तृप्त झाली. आकाशाने आपली सारी संपत्ती जमिनीवर उधळून दिली. अशा वेळी मनाला नकळत बाहेर पडावेसे वाटते. पायाखाली मऊ गवत असावे. डोक्यावर झाडाची सावली असावी. आणि श्वासाश्वासागणिक निसर्ग आपल्याशी बोलत राहावा. माणूस चालत असतो पण प्रत्यक्षात चालत असते त्याच्या आतली शांतता.
2: वा वा.
1: पहाटेच्या निवांत वेळेत निसर्गाशी पुन्हा एकदा ओळख करून देणारी, दिवसभरासाठी नव चैतन्य देणारी आणि साध्या क्षणात दडलेला आनंद दाखवणारी कविता ही आहे कविता क्षीरसागर यांची मॉर्निंग वॉक.
3: पानांची ही सळ सळ रोज देई आवतन. पानांची ही सळ सळ रोज देई आवतन. चलसये चालसये ठेका आमच धरून.
1: बर.
3: पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते. पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते. जणू देण्या प्रोत्साहन सगळ्यांना बोलावते. उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल. उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल. घालवते सारा शिण पाखरांची किलबिल. वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर. वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर. वाटे मध्ये बहाव्याचे कधी झुलते झुंबर. अनवाणी पावलांना गवताचा स्पर्श मऊ. अनवाणी पावलांना गवताचा स्पर्श मऊ. किती चाललो तरीही वाटे चालतच राहू. चामर धरती झाडे माझ्या डोळीवर. छत्र चामर धरती झाडे माझ्या डोळीवर. उन्हापासून वाचवे झू मायेच पदर. प्रेमे दटावते झाड नको तलकी सोसूस. प्रेमे दटावते झाड नको तलकी सोसूस. देवली सरयेना जरा सावलीत बस.
1: किती
3: घेते क्षणांचा विसावा निसर्गाच्या सान्निध्यात. घेते क्षणांचा विसावा निसर्गाच्या सान्निध्यात. दिसभराचे चैतन्य घेते भरून श्वासात. दिसभराचे चैतन्य घेते भरून श्वासात.
1: मंडळी पहाट संपली. सूर्य चढून लागल्यावरती वरती निसर्गाचा चमत्कार अजून संपला नाही. बरं दिवसाला दिसणारे जणू रात्र होताच एका वेगळ्याच जादुई विश्वात रुपांतरित होते. अंधार पसरतो आणि त्या अंधारालाच प्रकाशाचे असंख्य ठिपके लागतात. जणू पृथ्वीवरच चांदण्यांनी आपला मुक्काम हलवलाय. याच अद्भुत अनुभवाकडे घेऊन जाईल पुढची कविता. ती कविता आहे प्रणिता कुलकर्णी यांची.
0: ढगामध्ये येण्याआधी कस्तुरीचा थेंब. ढगामध्ये येण्याआधी कस्तुरीचा थेंब. रानामध्ये दिवाळीची सुरू लग बग. रानसार विसावत अंधाराच्या मिठी. रानसार विसावत अंधाराच्या मिठी. हळूहळू महालात चेतू लागे ज्योती. चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा. चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा. एक एका पानावर उजेड शहारा. पान पान उजळता झाड उजळते. पान पान उजळता झाड उजळते. शृंगाराला बघे कोणी वेलला जाळते. उजळून जाती वाटा चमचमे झाड. उजळून जाती वाटा चमचमे झाड. बुट्टीदार जर तारी नदीचा पदर. भुऱ्या भुऱ्या काळोखात रातव्याचा नाद. भुऱ्या भुऱ्या काळोखात रातव्याचा नाद. ऐल तीर पैल तीर कोण घेई साध.
1: वा वा वा.
0: काजव्याच्या काळजात लक लक होते. काजव्याच्या काळजात लक लक होते. ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते.
1: वा वा.
0: ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते.
1: सुरेख सुरेख सुरेख.
0: धन्यवाद.
1: मंडळी कालिदासाच्या मेघदूत मध्ये मेघ हा आकाश आणि पृथ्वी

0: यांच्यातला दुवा बनतो, तसेच काजवे या कवितेत अंधार आणि प्रकाश यांच्यामधला दुवा बनतात असं म्हणू, किंवा मग ते संवाद साधण्याचं माध्यम बनतात असं म्हणायलाही हरकत नाही.
1: खरं खरं
0: मंडळी, काजव्यांचा म्हणजेच प्रकाशाचा हा उत्सव आता हळूहळू अंतर मनाकडे वळतो. निसर्गातले दृश्य संपते आणि मनातले दृश्य सुरू होते. माणूस जगाशी जितका संवाद साधतो त्यापेक्षा कितीतरी अधिक संवाद तो स्वतःशी साधत असतो.
1: खरे
0: त्या संवादाला कधी छंद लाभतो, कधी मुक्त छंद, आणि कधी गझलेचा नेमका संयत आणि अचूक आविष्कार. गझल ही शब्दांची मितव्ययी अभिव्यक्ती असली तरी तिच्या प्रत्येक शेरामागे अनुभवांचे मोठे विश्व दडलेले असते. दैनंदिन आयुष्यातील छोट्या प्रसंगामधून स्वतःकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देणारी, अंतर्मुख करणारी ही गझल माझी म्हणजेच प्राजक्ता पटवर्धन यांची. गझल सादर करते
1: इर्षा.
0: कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी. कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी.
1: बर.
0: कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी, सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले. सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले, खडकालाही खळी पाडते छोटीशी पागोळी.
1: वा वा.
0: खडकालाही खळी पाडते छोटीशी पागोळी. आणि शेर आहे, शिळी भाकरी नको म्हणत तो देवळामध्ये गेला. शिळी भाकरी नको म्हणत तो देवळामध्ये गेला, त्यास खुणावत होते तिथले अन्न छत्र अन्न पोळी. त्यास खुणावत होते तिथले अन्न छत्र अन्न पोळी. आणि शेर आहे कविता ताई, हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते. हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते, चुकून शिशिराकडे पसरली होती माझी झोळी. हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते, चुकून शिशिराकडे पसरली होती माझी झोळी. प्रणित हाशेर बहा, छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो. छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो, घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी. घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी. आणि अंधाराशी सलगी झाली आताशा इतकी की. अंधाराशी सलगी झाली आताशा इतकी की, उजेडास घाबरते माझ्या स्वप्नांची पाकोळी. उजेडास घाबरते माझ्या स्वप्नांची पाकोळी. आणि हा पुढचा शेर आपल्या तिघींसाठी आहे की कविते पायी साठत गेली अडगळ झाली त्यांना. कविते पायी साठत गेली अडगळ झाली त्यांना, स्मृतीचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली होळी. स्मृतीचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली होळी. कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी. मंडळी,
1: मस्तच
0: गझल संपते पण तिचे प्रतिध्वनी मनात बराच वेळ घुमत राहतात. प्रत्येक कवीचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येक शब्दामागचे आयुष्य वेगळे असते, आणि म्हणूनच एका गझलेनंतर दुसरी गझल ऐकताना आपण एका वेगळ्याच भावविश्वात प्रवेश करतो. जीवनाच्या वाटेवर चालताना स्वतःशी चाललेला संवाद, स्वाभिमान, संघर्ष, वेदना आणि प्रकाश शोधण्याची ती धडपड असते. यांना अत्यंत नेमक्या शब्दात व्यक्त करणारी आहे पुढची गझल. जीवनाकडे सरळ न पाहता थोडे थांबून, थोडे स्वतःला प्रश्न विचारत आणि तरीही आशेचा दिवा जपणारी ही गझल आहे कविता क्षीरसागर यांची. ऐकूया.
2: कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे. कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे. पुढचं बघा
0: इर्षद.
2: तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे. तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे, किती राबते रे गुलामाप्रमाणे. प्रत्येक स्त्रीचं आयुष्य आहे. नको जीवना क्रूर घालू उखाणे, नको जीवना क्रूर घालू उखाणे, दिवस रोजचा

0: वाक्य प्रश्नाप्रमाणे कुणाच्या मताने असे वागशी तू, कुणाच्या मताने असे वागशी तू मना वागणारे शहाण्याप्रमाणे. इथे पोचल्यावर मला उमजले की उगा चालले मी नकाशाप्रमाणे. दिसे चेहरा एक ऐन्यात परका, कळेना असे हा कुणाच्या प्रमाणे. हा पुढचा शेर आहे एक प्राजू
1: इर्शाद.
0: करू काय ह्या स्वाभिमानी कण्याचे, न जगणे जमे दीनवाण्या प्रमाणे.
1: हसिले गजल.
0: न दृष्टीस यावे घरंदाज दुःखा, दिसो वेदनाही सुहास्या प्रमाणे. पुढचा. तिथे जायचे पण इथे पोचले मी. प्रणिता. तिथे जायचे पण इथे पोचले मी, तरी चालते मी रिवाजाप्रमाणे. किती खोल गनगोर अंधार भवती. हा शेर कवितेसाठी लिहिलेला आहे. किती खोल घनघोर अंधार भवती, तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे. कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे.
1: सुरेख, सुरेख, सुंदर. भुजंगप्रात एकूणच आवडतं वृत्त आहे तुझं. मंडळी, दोन गझला, दोन भिन्न अनुभव, दोन स्वतंत्र लेखण्या, पण दोघींच्याही शब्दात जीवनाचा शोध आहे. आता हा शोध पुन्हा एकदा आपण निसर्गाकडे वळवणार आहोत, कारण माणूस कितीही दूर गेला तरी त्याची मुळे शेवटी मातीतच रुजलेली असतात. म्हणून तर मातीचेच पाय असं म्हणतो ना आपण. शिवारात उगवणाऱ्या प्रत्येक कुंभात, धान्याच्या प्रत्येक दाण्यात आणि मातीच्या प्रत्येक सुगंधात जीवनाची अखंड कविता दडलेली असते. याच भावविश्वात घेऊन जाईल पुढची कविता. शब्द माणसाला स्वतःकडे घेऊन जातात आणि मग नकळत त्याला पुन्हा मातीकडे परत आणतात, कारण आपण स्वतः कितीही आधुनिक झालो तरी आपल्या अस्तित्वाची मुळे अजूनही मातीतच आहेत. हीच माती आपल्याला अन्न देते, ऋतू देते, सुगंध देते आणि जगण्याची विनम्रताही शिकवते. भारतीय काव्य परंपरेत निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नसून मानवी भावविश्वाचा सहप्रवासी आहे. कालिदासाच्या मेघदूतमध्ये मेघ जसा प्रेमाचा संदेश वाहक बनतो, तसाच मराठी कवितेत माती, शिवार, पाऊस आणि ऋतू हे जीवनाचे प्रतीक बनतात. ऐकूया मातीचा सुगंध, धान्याची सोनेरी लय, रानफुलांची निरागस्ता आणि सृष्टीच्या प्रत्येक कणात दडलेले सर्जनाचे चैतन्य हे सगळं साकार करणारी प्रणिता कुलकर्णी यांची कविता शिवार.
2: होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. किती साठविली रत्ने निमोती, किती दानव्याने देते पुन्हा. कसा जन्म घेतो जिरे साळी भात, बहरून येतो शाळू आणि पानात दडती मोती मक्याचे, द्राक्षास लगडून येती मणी. कशी गोडी आंब्यात येते कळेना, कळेना कशी चिंच गाभूळते. कडू कारल्याशी नाते जडावे असे कोण राणी चवी शिंपते. अशी मोहरूनी फुले रातराणी, मिटतात अन कमळाची दले. आकाश उठता पेटू नसारे, चहू बाजूनी गुलमोहर फुले. अबोलीसना गंध कोणी दिलेला, गुलाबास असती काटे जरा. पिवळ्या कुड्यांनी बाभूळ सजते, वेली सना पिंपळाची जरा.
1: वा वा वा.
2: शिवारामध्ये कोण सांडून जाते सुगंधी कुपी अनवार्यावर. येता झऱ्याला झुळझुळ पाणी, रानात रुजवी रसांचे स्वर.
1: वा वा वा.
2: कितीदा भुईला माती म्हणावे, अशी माय नाही कुठे पाहिली. माती मधुनी रुजतो नव्याने की सृष्टी करता राणी.
1: वा वा वा.

0: माती मधुनी उरजतो नव्याने की सृष्टीकर्ता राणी वनी
1: सुरे। मंडळी, मातीतून अंकुर फुटतो आणि माणसाच्या मनातून कविता, बरोबर आहे ना?
2: अगदी।
1: दोघांचाही जन्म शांत असतो पण परिणाम मात्र जीवनाला समृद्ध करणारा असतो। कवीच्या मनातही काही भावना असतात ज्या बोलून व्यक्त होत नाही, त्या शब्दात उतरतात आणि शब्द संपल्यानंतरही त्या मनात जगत राहतात। काही नाती काळाच्या पलीकडे जातात, काही शब्द उच्चारले जात नाहीत तरी ते आयुष्यभर ऐकू येत राहतात। अशाच एका हळव्या सूक्ष्म आणि चिरंतन भावनेचा स्पर्श घडवणारी कविता ऐकूया प्राजक्ता पटवर्धन यांची। कवितेचं शीर्षक आहे माझ्यानंतर। लय श्वासाची बिघडून अचानक राही मी लिहिते जेव्हा काही।
0: वा वा।
1: लय श्वासाची बिघडून अचानक राही मी लिहिते जेव्हा काही, जे नसते लिहायचे ते लिहून जाते, जे नसते लिहायचे ते लिहून जाते, अनिवार्य तुझी सय होते। तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी, तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी, बाहूत तुझ्या मिटणारी, तू मेघ आर्द्रता भरला, तू मेघ आर्द्रता भरला क्षितिजाद्वारी, मी विद्युत बागडणारी।
0: वा वा।
1: मी स्वप्न दिगंतावरचे धूसर लेणे, मी स्वप्न दिगंतावरचे धूसर लेणे, तू मावळतीचे देणे, मी सर कोसळती मला न ठाव तराणे, मी सर कोसळती मला न ठाव तराणे, तू अव्यक्ताचे गाणे।
0: सुरेख।
1: ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची, ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची, स्वप्नांच्या रम्य खगांची पुंजके ढगांचे डोळा उतरून येती, पुंजके ढगांचे डोळा उतरून येती, ओढाळ किती सांगाती, मी कुठे नेमकी आहे समजत नाही, मी कुठे नेमकी आहे समजत नाही, अस्तित्वाची नागवाही, मी कुठे नेमकी आहे समजत नाही, अस्तित्वाची नागवाही, हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर, हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर, राहू दे माझ्या नंतर, राहू दे माझ्या नंतर।
0: सुंदर।
1: धन्यवाद। मंडळी, कवितेचं एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्याला मोठ्या आनंदाचा शोध घ्यायला सांगत नाही, उलट दैनंदिन आयुष्यात नकळत आपल्या हातून निसटून जाणाऱ्या छोट्या छोट्या आनंदाची जाणीव करून देते। खिडकीवर बसलेले एखादे पाखरू, वेलीवर उमललेले छोटेसे फूल, मुलाच्या चेहऱ्यावरचे हास्य, हे सारे जगण्याचे खरे तर उत्सव असतात। जीवनातला आनंद शोधण्यासाठी मोठ्या प्रसंगाची गरज कुठे असते? फक्त पाहण्याची दृष्टी हवी असते। अशा साध्या, सहज आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या क्षणांची आठवण करून देणारी कविता कविता क्षीरसागर यांची आहे आनंद मोठा।
3: पक्ष्यांची ह्या किलबिल किलबिल रोज सकाळी होते, पक्ष्यांची ह्या किलबिल किलबिल रोज सकाळी होते, दुर्लक्षुन ती उठल्यावरती पेपर वाचत बसते, वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता, वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता, भाजी पोळी चहा मध्ये पण उसंत नसते हाता।
0: अगदीच।
3: किती दिसांनी वेलीवरती फूल उमलले असते, किती दिसांनी वेलीवरती फूल उमलले असते, सुकून जाते तसे शेवटी लक्ष कुणाचे नसते, खिडकीवरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते, खिडकीवरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते, विवंचनांच्या तंद्रीमध्ये ध्यान कडे नसते, उत्साहाने लेख सांगते शाळेमधल्या गोष्टी, उत्साहाने लेख सांगते शाळेमधल्या गोष्टी, हू हू करते हटवत नाही टीव्ही मधली दृष्टी।
0: बरोबर।
3: कळते परंतु काना वळते हे ना सांगू शकते, कळते परंतु काना वळते हे ना सांगू शकते, छोट्या छोट्या

0: त्या आनंदाला उगा का बरे मुकते.
1: खरे
0: अशा चिमुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा प्राजू.
1: बरोबर.
0: अशा चिमुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा, परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा.
1: अगदी अगदी.
0: परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा.
1: किती साधी गोष्ट असते, पोळी फुगली तरी आपल्याला आनंद होतो. आयुष्यातल्या गोष्टी पण आपल्या त्याकडे लक्षच नसतं. खूप सुंदर कविता, खूप छान. मंडळी, लहानशा आनंदापासून पुन्हा एकदा आपण वळूया निसर्गाकडे. आकाशात दाटलेले मेघ, काळी सुपीक माती, विठ्ठलाची पंढरी आणि वारकऱ्यांच्या पावलांवरून चालत आलेला पाऊस. सुरुवातीला आपण कालिदासांच्या मेघाला भेटलो. आता या काव्य प्रवासाच्या अखेरीस तोच मेघ पुन्हा विठ्ठलाच्या सावळ्या रंगात न्हावून आलेला दिसतो आहे. जणू या संपूर्ण कार्यक्रमाचे वर्तुळ पूर्ण होते आहे. ऐकूया डोंगराच्या खाली ही कविता, ज्यामध्ये भक्ती, निसर्ग आणि विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे सुंदर प्रतीकात्मक दर्शन घडवले आहे प्रणिता कुलकर्णी यांनी.
2: डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता, डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता, विठोबाचा रंग मेघा आवडला होता. रंग घेतला जरासा मेघान चोरून, रंग घेतला जरासा मेघान चोरून, अचानक त्याचे आले काळीज भरून. हसला गाला तर विठू कळताच चोरी, हसला गाला तर विठू कळताच चोरी, चोरलेला रंग नाही घेतला माघारी. रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग, रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग, मेघासवे आतुरेला सखा पांडुरंग. अलगद सुरू धारा डोळ्यातून भाव, अलगद सुरू धारा डोळ्यातून भाव, हृदयात खळबळ कालवा कालव. समजेना मेघास हे दाटू नका येते, समजेना मेघास हे दाटू नका येते, विठोबाच्या रंगामध्ये असे काय होते.
1: सुरेख.
2: माती संगे झाली भेट झरताना धारा, माती संगे झाली भेट झरताना धारा, कस्तुरीच्या सुगंधानं ओलावली धरा. काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी, काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी, बीजासाठी सारे काही विठोबाची. भिजलेल्या राणीवनी कोंब फुलताना, भिजलेल्या राणीवनी कोंब फुलताना, पाना आड खुद कणकळी हसताना, मेघ होतो वारेकरी बुक्का पसरतो, मेघ होतो वारेकरी बुक्का पसरतो, आभाळाला पंढरीचे श्यामरूप देतो. आभाळाला पंढरीचे श्यामरूप देतो.
1: अतिशय प्रवाही आणि तरल कविता ना. मंडळी, भक्तीच्या या ओलाव्यानंतर आता पुन्हा एकदा गझलेच्या शिस्तबद्ध लयीत प्रवेश करूया. गझल म्हणजे प्रेम कविता नव्हे, ती जीवनाचा अनुभव नेमक्या शब्दात मांडण्याची एक सुंदर शैली आहे. या कार्यक्रमातील शेवटच्या दोन गझला या काव्य प्रवासाचा भावनिक परिपाक म्हणता येतील. आयुष्य, स्वप्न, दुःख आणि कवितेवरचा अविचल विश्वास या साऱ्यांचा समतोल साधणारी कविता क्षीरसागर यांची गझल ऐकूया.
0: असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण, असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण, कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण. नादी लावून झिडकारे ती जी माझ्या जगण्याचे कारण, नादी लावून झिडकारे ती जी माझ्या जगण्याचे कारण, पुन्हा पुन्हा लोचटाप्रमाणे कविते चरणी घेते लोळण. ठाऊक अस ते काय गोंदले सटवाईने भाळावरती, ठाऊक अस ते काय गोंदले सटवाईने भाळावरती, मुठभर सौख्यासाठी मगती खुशाल ठेवे स्वतः सतारण. कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या, नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या, रात्र बिचारी सोशिक बाई दिसून देते दुःखाचे
1: म्हणा.
0: नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या, रात्र बिचारी सोशिक बाई दिसून देते दुःखाचे म्हणा. आयुष्याच्या पटलावरती इंद्रधनुही खुलते हल्ली, आयुष्याच्या पटलावरती इंद्रधनु

0: मी खुलते हल्ली जेव्हा पासून मनास माझ्या श्रीरंगाची झाली लागण. आणि पुढचा शेर आहे का
1: इर्शाद,
0: दुःखाचे उपकार असे की लिहिते त्यावर काही बाही. दुःखाचे उपकार असे की लिहिते त्यावर काही बाही आणि त्या लिहिण्याने होते मनात आनंदाची शिंपण. आणि त्या लिहिण्याने होते मनात आनंदाची शिंपण.
1: सुरेख सुरेख,
0: असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण. कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण.
1: सुंदर सुंदर सुंदर सुंदर प्रतीकात्मक गझल. आणि आता आजच्या काव्य मैफिलीतील अखेरची रचना. शेवटची कविता म्हणजे समाप्ती नव्हे बरं, तर पुढेही मनात गुणगुणत राहणाऱ्या प्रवासाची सुरुवात म्हणूया आपण.
2: बरोबर.
1: प्रवास, नाती, स्मृती आणि जगण्यावरचा विश्वास या साऱ्यांचा हळूवार मागोवा घेणारी ही प्राजक्ता पटवर्धन म्हणजे माझी गझल ऐकूया. सादर करते. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. खाचा खळगे अवघड वळणे आपसूक झाली सुंदर.
2: वा सुंदर.
1: सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. खाचा खळगे अवघड वळणे आपसूक झाली सुंदर. आजीचे घर जवळच आहे घरापासून आबांच्या. कवितातही आजीचे घर जवळच आहे घरापासून आबांच्या. रोज रात्रीस नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. रोज रात्रीस नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. आणि हा जरा नाजूक शेर प्रणिता. बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा. बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा. आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आणि शेर आहे. नकळत संपून ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला. नकळत संपूर्ण ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला. कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. आणि हा शेर. तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधुनी. तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधुनी. प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. आणि शेवटचा शेर आहे. वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही. वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही. चांगुलपण हे जगा सैथल्या मानवेल सांगा कुठवर. सांगुलपण हे जगा सैथल्या मानवेल सांगा कुठवर. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. खाचा खळगे अवघड वळणे आपसूक झाली सुंदर. आपसूक झाली सुंदर.
2: वा वा छानच. खूपच सुरेख.
1: धन्यवाद मंडळी. आजचा हा काव्य प्रवास इथेच संपतो आहे. पण मगाशी म्हटलं तसं कविता संपत नसते. ती श्रोत्यांच्या मनात पुढेही जगतच राहते. आज आपण महाकवी कालिदासांच्या स्मरणातून या प्रवासाची सुरुवात केली. आषाढाच्या पहिल्या दिवसाची चाहूल ऐकली. वारीच्या भक्तिरंगात न्हालो. पावसांच्या सरींमध्ये भिजलो. निसर्गाच्या कुशीत विसावलो. गझलेच्या अंतर्मुख वाटेने चाललो. आणि पुन्हा एकदा माणसाच्या मनातल्या आशेकडे परतलो. तीनही कवयित्रींनी आपल्या स्वतंत्र काव्यस्वरातून हा प्रवास अधिक समृद्ध केला. प्रणिता कुलकर्णी यांच्या कवितांमधली निसर्गाची चित्रमयता. कविता क्षीरसागर यांच्या शब्दातील आत्मसंवाद. आणि माझ्या कवितातील भावस्पर्शी संवेदनशीलता. या तीनही प्रवाहांनी आजची ही काव्य मैफिल अविस्मरणीय केली आहे असे म्हणायला हरकत नाही. शेवटी महाकवी कालिदासांच्या स्मरणानेच निरोप घेऊया. मेघ येत राहतील

0: ऋतू बदलत राहतील, शब्द नवे जन्म घेत राहतील, आणि कविता ती प्रत्येक पिढीत नव्याने उमलत राहीलच. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: सख्यांनो, कवितांच्या या त्रिवेणी संगमात आपण सचैल भिजलो आहोत. आषाढाच्या या प्रथम दिवशी असा काव्यानंद देणाऱ्या या तिन्ही कवयित्रींचे मनापासून आभार. हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल तेव्हा आपले अभिप्राय prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर अवश्य कळवा. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच मी यशश्री पुणेकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने 12:25 12:34 हा कार्यक्रम आपण ऐकू शकला नाही त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाही.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती जगात सर्वत्र.
4: वनिता मंडळाचा कार्यक्रम पुणे केंद्रावरून श्रोतेहो आत्ता मी सहक्षेपित केला. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसारभारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, आज मी तुम्हाला नटरंग आणि पिंजरा ह्या दोन सिनेमांमध्ये ज्या लावण्या आहेत ज्या खूप सुपर डुपर हिट झाल्या, मग पिंजरा हा ह्यातल्या लावण्या मी तुम्हाला ऐकवणार आहे. पिंजरा हा पहिला मराठी तमाशाप्रधान सिनेमा जो रंगीत होता, पहिला रंगीत सिनेमा वी शांताराम यांचा होता. आणि इतक्या वर्षानंतर म्हणजे त्याच्यामध्ये जी जगदीश खेबूडकरांनी गाणी जी लिहिलेली आहेत, जी ज्या लावण्या लिहिलेल्या आहेत, त्याच्यानंतर तशाच लावण्या आणि तसा सुपर डुपर हिट असा सिनेमा म्हणजे इतक्या वर्षानंतर नटरंग. आणि त्यावेळेला या दोन्ही सिनेमांची खूप चर्चा झाली होती. पिंजरानंतर एक अतिशय उत्कृष्ट दर्जेदार असा तमाशाप्रधान चित्रपट म्हणजे पिंजरानंतरचा हा नटरंग. या दोन सिनेमातल्या आज मी तुम्हाला लावण्या ऐकवणार आहेत. सुरुवातीची ही प्रार्थना आहे नटरंगासाठी केलेली. अजय अतुल यांनी ती गायली आणि नटरंग या सिनेमासाठी त्यांनी संगीतबद्ध

केलेली आहे. गुरु ठाकूर यांनी ती लिहिली. नटरंग या सिनेमातली सगळी जी गाणी आहेत, म्हणजे ज्या लावण्या आहेत, त्या सगळ्या गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या आहेत आणि संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी. आणि पिंजरा या चित्रपटातल्या सगळ्या लावण्या ज्या आहेत त्या जगदीश खेबुडकरांनी लिहिलेल्या आहेत आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

नटरंग या सिनेमातली ही प्रार्थना होती. नटरंगासाठी केलेली गुरु ठाकूर यांनी ही प्रार्थना लिहिली होती आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केली होती.

मराठी चित्रपटसृष्टीच्या यशस्वी आणि चौफेर वाटचालीतला माइलस्टोन म्हणून ओळखला जाणारा व्ही शांताराम प्रॉडक्शनचा सिनेमा म्हणजे पिंजरा. म्हणजे जवळजवळ आज या सिनेमाला 55 वर्ष पूर्ण म्हणजे झालेली आहेत. 31 मार्च 1972 साली हा सिनेमा पुण्यामध्ये प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्याचा आशय, त्याचं सादरीकरण, अभिनय, गीत, संगीत, नृत्य ह्या सगळ्यांवरती आधारित असलेला हा चित्रपट अतिशय प्रचंड लोकप्रियता या सिनेमाला मिळाली. आणि या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि संकलकसुद्धा चित्रपती व्ही शांताराम हे होते. म्हणजे मराठी सिनेमातला सिनेमासृष्टीतला हा पहिला यशस्वी रंगीत सिनेमा म्हणूनसुद्धा पिंजरा या सिनेमाची विशेष अशी ओळख आहे. पिंजरा त्यो कुणाला चुकलाय, अहो माणसाचं घर तरी काय असतं, त्यो बी एक पिंजराच की. हे तत्वज्ञान आपल्याला रांगड्या भाषेत सांगणारी तमाशातली एक नर्तकी आणि व्यक्ती मेली तरी चालेल, समाजातील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत या महान तत्वावर अतिशय निर्मळ आणि प्रामाणिक श्रद्धा असलेला एक शिक्षक माणूस, या दोघांची संघर्षाची कथा म्हणजे हा पिंजरा सिनेमा. प्रचंड म्हणजे प्रचंड लोकप्रियता या सिनेमाला मिळालेली होती.

वाघ्या आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं पिंजरा या सिनेमातलं सुरुवातीचं. आठवतं तुम्हाला? तुम्हाला सिनेमा आठवत असेल हे गाणं ऐकून, नाही का? आणि आणखी एक ना, ह्या सिनेमातला एक किस्सा आहे, म्हणजे घडलेली घटना आहे. तुला नाही जमणार हे गाणं 25-30 साली झाले आता, आणि आजच्या कोयना एक्सप्रेसने जा तू मुंबईला, मी बघतो या गाण्याचं काय करायचं ते. असा सणसणीत अपमान झेलून त्यांनी कोल्हापुरातला गाशा गुंडाळला आणि ते मुंबईला जायला निघाले. मनात प्रचंड कल्लोळ, घुसमट, कालवा कालव, आणि त्या गाण्यांचे बोल सतत त्यांच्या मनात, कानात, डोक्यात घुमत होते. आणि मुंबईला पोचे पोचेपर्यंत त्यांना एक इतकी भन्नाट चाल सुचली, आणि मग ते आल्या पावली परत फिरले, असा हा कलंदर कलाकार. परत त्यांनी कोल्हापूर गाठलं आणि दिग्दर्शक शांताराम बापूंना त्यांनी ती चाल ऐकवली.

तशी तो ही चाल होती आणि तो कलंदर, तो महान कलाकार म्हणजे महान संगीतकार राम कदम आणि चित्रपट अर्थातच पिंजरा.

कलंदर तो महान कलाकार म्हणजे महान संगीतकार राम कदम, आणि चित्रपट अर्थातच पिंजरा.

0: संपला. दुपारचा 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार कराराला आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा यशस्वीपणे सुरू. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. ऐकूया याविषयीचा वृत्तांत.
2: वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मे 2021 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा पाया घातला. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. या कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युके मधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रूपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. भारतातल्या अनेक प्रगतीशील क्षेत्रांना युकेच्या बाजारपेठेत अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले. हा करार व्यापार गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करत असून तो विकसित भारत 2047 या मोदी यांच्या संकल्पनेला गती देईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. कराराचा फायदा देशातल्या महिला शेतकरी युवा वर्ग सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग नवोन्मेषक व्यावसायिक आणि मच्छीमार यांना होईल आणि विविध क्षेत्रात संधी निर्माण होतील असंही गोयल म्हणाले. आजपासून लागू झालेला हा भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग चर्मोद्योग सागरी उत्पादनं रत्न आणि दागिने अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मेंडा यांनी व्यक्त केली. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी व्यक्त केली. हा करार आजपासून लागू झाल्याचं औचित्य साधून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. परदेश व्यापार महासंचालनालयानं आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं. यावेळी रसायनं औषध निर्माण सामग्री प्लास्टिक खाद्यपदार्थ एन्झाइम्स आणि मसाले इत्यादी मालाची पहिली फेरी रवाना झाली. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल.
1: शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे संश्रुतम 2026 या 3 आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
3: आयुर्वेद का भविष्य आपके हाथों में है. आप सभी को जिज्ञासा सत्यनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण

0: के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्रों में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा।
1: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मित वापरावर सखोल चर्चा करणार आहेत। या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MIR सुविधेचं उद्घाटन केलं जाणार आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला। या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी पंजाबच्या दौऱ्यावर आहेत। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या जालंधर कंटोनमेंट रेल्वे स्थानकाचं उद्घाटन ते करणार आहेत। याच योजनेअंतर्गत देशातल्या विविध ठिकाणच्या 74 रेल्वे स्थानकांचं उद्घाटनही दूरस्थ पद्धतीनं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं जाईल। अमृतसर ते वाराणसी दरम्यान सुरू होणाऱ्या संत रविदास एक्सप्रेस गाडीला प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत। याच दौऱ्यात प्रधानमंत्री चंदीगड इथल्या पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार असून तिथल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं ते उद्घाटन करणार आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मतदारसंघ पुनर्रचना आणि घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे देशातल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्याचा प्रस्ताव असेल तर आपला पक्ष या घटनादुरुस्तीला पाठिंबा देण्यास तयार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलं। सर्व राज्यांमधल्या जागा 50% वाढल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48-72 तर उत्तर प्रदेशच्या जागा 80-120 होतील। हा फॉर्म्युला अधिक व्यावहारिक वाटत असून याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका इंडिया आघाडीशी चर्चा करून आणि विधेयक हाती आल्यानंतर 24 तासात स्पष्ट केली जाईल असं त्या म्हणाल्या। आपला पक्ष भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या। तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणाशी संपर्क साधलेला नाही असंही त्या म्हणाल्या। केवळ लोकसंख्येच्या निकषावर पुनर्रचना केली तर दक्षिण भारतातल्या राज्यांवर अन्याय होण्याची भीती आहे जी अगदी योग्य आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली। या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं। सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं। नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदा नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली। आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे। इराणनं पुन्हा एकदा युद्धबंदीच्या चर्चेसाठी पुढे यावं अन्यथा त्यांच्या विरोधातील लष्करी कारवाई पुढील आठवड्यापासून अधिक कठोर होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीतून दिला आहे। इराणवरील अमेरिकेचे हल्ले पुढील काही दिवस सुरू राहतील। गरज भासल्यास इराणमधील वीज प्रकल्प पूल आणि अन्य महत्त्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केलं जाऊ शकतं असंही ट्रम्प यांनी सांगितलं। यापूर्वी अमेरिकेनं इराणच्या खर्क बेटावर हल्ला केला होता मात्र जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून तिथल्या तेल सुविधा केंद्रांना लक्ष्य केला नसल्याचा दावा ट्रम्प यांनी या मुलाखतीतून केला। दरम्यान इराणच्या तेल पायाभूत सुविधांवर हल्ल्याची शक्यता अद्याप कायम असली तरी सध्या ती कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं। केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन अहमद अल थानी यांचे वडील आणि दिवंगत अमीर शेख अहमद बिन खलिफा अल थानी यांना श्रद्धांजली अर्पण केली। दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाजमाध्यमावर ही माहिती दिली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं रिजिजू यांनी अमीर शेख तमीम बिन अहमद थानी यांचं सांत्वन केलं। ठळक बातम्या पुन्हा एकदा। भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू। सर्व स्तरावरून कराराचं स्वागत। मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना। मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात

राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: नांदेड जिल्ह्यातल्या 27,77,000 मतदारांच्या विशेष सखोल पुनरीक्षणास प्रत्यक्ष सुरुवात. नांदेड इथल्या राष्ट्रीय महामार्गाची केंद्रीय पथकाकडून पाहणी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात महिला शेतकऱ्यांसाठी मदत कक्ष स्थापन.
0: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती.
1: नांदेड जिल्ह्यात 30 जून पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. जिल्ह्यात 27,77,073 मतदारांची बीएलओ मार्फत पडताळणी केली जाणार आहे. या मोहिमेसाठी घरी येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे विजयी झाले. या निवडणुकीत राजूरकर यांना 451 मतांपैकी 339 मतं प्राप्त झाली. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा नागेश पाटील यांना 84 मतं मिळाली. अपक्ष उमेदवार प्रशांत इंगोले यांना 5 मतं मिळाली. नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी इथं श्री गुरु गोविंद सिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या बाजूचा खालचा भाग अचानक कोसळल्याच्या घटनेची शासनानं गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीवरून आलेल्या 4 सदस्यीय समितीनं या पुलाची पाहणी केली. उड्डाणपुलाची संरचनात्मक स्थिरता तपासून आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. 12 जुलैपर्यंत नांदेड परिमंडळात कृषी ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील लघुदाब व उच्चदाब श्रेणीतील 3,06,218 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. स्मार्ट वीज मीटर पूर्णतः सुरक्षित असून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याद्वारे ग्राहकांना अचूक आणि वेळेवर वीज बिल देणं शक्य होत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात महिला शेतकऱ्यांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 12 जुलै रोजी नांदेडमध्ये झालेल्या बैठकीत महिला सक्षमीकरण अनुषंगानं महिलांच्या विविध समस्या, सुविधांची उपलब्धता, उद्भवणाऱ्या अडचणी आणि करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगानं चर्चा करण्यात आली. या मदत कक्षात महिला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक महिला नायब तहसीलदार, विधी अधिकारी, सहायक महसूल अधिकारी आणि महसूल सहायकाची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा परिषदेत प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि पेपरलेस करण्याच्या उद्देशानं सर्व विभागांनी आता ई ऑफिस प्रणालीद्वारेच फाईल आणि टपाल व्यवहार करावेत असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी केलं आहे. या अनुषंगानं जिल्हा परिषद आस्थापनेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शासकीय ईमेल आयडी तयार करण्यात आले आहेत. ई ऑफिस प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यापूर्वी जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जिल्ह्यातल्या 11,166 थकित कर्जदार शेतकऱ्यांचा तपशील शासनाच्या ऑनलाईन कर्जमुक्ती पोर्टलवर अपलोड केला आहे. पात्र शेतकऱ्यांवरील थकित कर्जाची एकूण रक्कम 95,92,00,000 रुपये इतकी आहे. लग्नात अख्ख्या गावाचा विमा उतरवून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या पेटकर कुटुंबियांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात कौतुक केलं. कंधार तालुक्यातल्या बहादरपुरा इथं विवाह सोहळ्यानिमित्त पेटकर परिवारानं संपूर्ण गावाचा विमा काढण्याचा अभिनव उपक्रम राबवला. बहादूरपुरा इथल्या तब्बल 3,500 नागरिकांचा अपघाती विमा उतरवण्यात आला. गावातील नागरिकांना भविष्यात कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास आर्थिक आधार मिळावा हा यामागचा उद्देश आहे. नांदेड जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रात 11 जुलैपासून जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह राबवण्यात येत आहे. यावर्षीच्या मोहिमेसाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे 2 जन्मांतर कुटुंब सुदृढ निरंतर हे मुख्य घोषवाक्य निश्चित करण्यात आलं आहे. 18 जुलैपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहामध्ये पुरुष आणि महिलांसाठी सुरक्षित नसबंदी शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवांसह समुपदेशनही केलं जात आहे. एकल महिला धोरणासाठी नांदेडमध्ये जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

0: महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि कायदेशीर सक्षमीकरणासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण अधिक व्यापक लोकाभिमुख आणि वास्तवाधिष्ठित व्हावं यासाठी सर्व संबंधित घटकांनी आपले अभिप्राय सूचना आणि प्रस्ताव लवकरात लवकर नोंदवावेत असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत 17 ते 26 जून या कालावधीत नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नशामुक्त सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात विविध जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांना नशामुक्त राहण्याची सामूहिक शपथ देण्यात आली.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झालेले आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा अपर्णा मयेकर आणि अनिरुद्ध जोशी यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण महाराष्ट्रातील संतांचा परिचय करून देणारी भक्ती गाथा ही मालिका ऐकणार आहोत. आजच्या भागात ऐकूया संत निवृत्तीनाथांवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांचा लेख मौनमठीतील महदाकाश. भाग पहिला.
1: ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नकळत पण खरं तेच संत बहिणाबाई लिहून गेल्या. महाराष्ट्रात वारकरी पंथाचा पाया तर संत ज्ञानेश्वरांनीच रचला, पण त्या पायामध्ये लोकहितासाठी गहनगूढ नाथ परंपरा लोपवणारे महासमन्वयक होते संत निवृत्तीनाथ. त्यांच्या मौनाचे पडसाद ऐकू येत नाहीत, पण एका विलक्षण वादळाचे अवधूत नाद त्यांना शोधताना गुंजत राहतात ते संत निवृत्तीनाथ. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनीप्रती, गहिनी प्रसादे निवृत्तीदातार, ज्ञानदेवा सार चोजविले. गहिनीनाथांचं लक्ष केव्हापासूनच निवृत्तीकडे होतं, अगदी त्यांच्या जन्माच्याही आधीपासून, जो शके 1190 साली झाला. शालिवाहन शके 1190 निवृत्ती आनंद प्रकटले. समकालीन संत जनाबाईंनी हे सर्व ग्रथित करून ठेवलं आहेच. त्याआधीही दोन पिढ्या त्यांचे आजोबा गोविंद पंत यांनी गहिनीनाथांकडूनच दीक्षा घेतली होती. पुढे तीव्र वैराग्यवृत्तीचे त्यांचे वडील विठ्ठलपंत एका कालविलक्षण आवर्तात सापडले. संन्यास घेतल्यावर गुरु आज्ञेमुळे पत्नी रखुमाबाईंसह प्रपंचात परतले आणि या चारी भावंडांच्या जन्मासोबत भयंकर लोकक्षोभाला सामोरे गेले. हे सगळं कथानक महाराष्ट्राला माहिती आहे. विठ्ठलपंत या परिस्थितीत सहपरिवार त्र्यंबकेश्वराला तीर्थाटनाला आले. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालतानाच वाघ समोर आल्याने निवृत्तीनाथ आणि इतरांची ताटातूट झाली. इथेच वाट चुकून एका गुहेत शिरलेल्या निवृत्तीला गुरु गहिनीनाथ भेटले आणि त्यांनी निवृत्तीला ज्ञानदीक्षा दिली. निवृत्तीनाथांचं सगळं आयुष्यच 23 वर्षांचं. आई वडील सनातनी समाजाने दिलेलं देहांत प्रायश्चित्त घ्यायला लहान मुलांना सोडून प्रयागच्या त्रिवेणी संगमाकडे रातोरात निघून गेले. त्यावेळी त्यातील सर्वात मोठ्या निवृत्तीनाथांचं वय असेल फक्त 9-10 वर्ष. ज्ञानदीक्षा आणि लगोलग ही अग्निपरीक्षा, चारीकडून लोकनिंदेचा बहिष्काराचा वणवा, इतक्या लहान वयात आलेलं आपल्याहूनही लहान 3 अलौकिक प्रतिभावंत भावंडांचं पालकत्व आणि याही परतं विश्वचिंतन, हे अपार विस्तारलेलं पालकत्व निवृत्तीनाथांनी जीवापाड जोपासलं. कसा असेल तो दिनक्रम? या परिस्थितीत जी सर्वात लहान बहीण मुक्ता ती फक्त 4 वर्षांची होती. फक्त तिच्या शब्दात ते दिवस ठिणगीसारखे लखलखतात. बाकीची भावंड तर स्वतःबद्दल मौन बाळगणारी, मात्र मुक्ता लिहिते, झडझडो न जाती मागे वळो न पाहती, तात आणि माता गेलीसे येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सांभाळी सोपानं मज लागी, इतके जीव

0: घेणे शब्द. डोळ्यासमोर येतं सिद्धबेट, लखलखीत मध्यान्न, त्यातच आसमंत झोडून काढणारं धुळीचं विवर्त, गाव शिवाराबाहेरच्या तापलेल्या मलूल रानातलं एक बहिष्कृत विपन्न खोपटं आणि आतून येणारे मनस्वी रुसण्या हसण्या बोलण्याचे बालकिशोरपण व्युत्पन्न स्वर, तीनही भावंडांचे गुरु निवृत्तीनाथ, हे एक दुहेरी लाघवी नातं आहे. तुझा तुची थोर, तुझं नाही पार, आमुचा आचार विठ्ठल देव, न दिसे दुसरे निर्धारित खरे, श्री गुरु विचारे कळले आम्हा, तव तू संपन्न आमुसे हो धन, सांगितली खूण निवृत्ती देवा, असं सोपानदेव म्हणतात. तर प्रारब्ध संचित आचरण गोमटे, निवृत्ती तटाके निघालो आम्ही, निवृत्तीच्या तटातटावरून आम्ही निघालो, असा श्लेष मुक्ताई साधते. असे दोन्ही छोट्या भावंडांच्या शब्दात त्यांच्या दैनंदिन जीवनातले निवृत्तीनाथ लाघवीपणे साकारत जातात.
1: भक्तिगाता या मालेत आत्ताच आपण ऐकला संत निवृत्तीनाथांवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे माशांचं कृत्रिम खाद्य व्यवस्थापन. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, भारतीय कार्प हा भारतामध्येच मत्स्य संवर्धनासाठी खूप प्रचलित असलेला जातीवंत मासा आहे. याचं प्रामुख्यानं एक कारण असं आहे की हे मासे जे खाद्य खातात ते अन्न साखळीच्या खालच्या थरात उपलब्ध असतं, आणि त्यामुळं या माशांचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक खाद्याची आणि कमी किमतीच्या कृत्रिम खाद्याची गरज पडत असते. भारतीय प्रमुख कार्प माशांच्या असलेल्या विविध खाद्यांच्या सवयीमुळे हे मासे एकत्रित संवर्धित करणं आपल्याला शक्य होतं. इतर प्राण्यांप्रमाणे माशाला सुद्धा अन्नामध्ये असणारी सर्व आवश्यक अशी पोषण तत्व हवी असतात. ही पोषण तत्व म्हणजे मुख्यतः प्रथिन, मेद, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्व, खनिज, क्षार ही होत. या पोषक तत्वांबद्दल आता आपण माहिती घेऊया. कार्प माशामध्ये प्रथिनांची आवश्यकता ही त्यांच्या वाढीच्या अवस्थांनुसार 30-40% एवढी असणं जरुरीचं असतं. माशांच्या खाद्यामध्ये फिश मील, झिंगा मील, खेकड्याचा चुरा, शिंपल्याचे मांस, सोयाबीन पावडर, शेंगदाणा पेंड यामधून ही गरज पूर्ण होऊ शकते. कार्बोहायड्रेट्स हा ऊर्जेचा स्रोत म्हणून माशांच्या आहारामध्ये आवश्यक असतो. याचं प्रमाण हे 10-22% एवढं असावं. कार्बोहायड्रेटचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर होऊन माशाच्या शरीराला ऊर्जा पोचवण्याचं काम करतं. याचे प्रमुख स्रोत म्हणजे भाताचा कोंडा, गव्हाचं पीठ, मका तसंच गव्हाचा कोंडा. याचप्रमाणे मंडळी, माशांच्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचं प्रमाणही 4-6% असावं लागतं. मात्र त्यांच्या आहारामध्ये मेदाचं प्रमाण जास्त असता कामा नये, कारण हेच मेद माशांच्या शरीरामध्ये साठून अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. म्हणून आहारामध्ये मिसळावायच्या मेदाचं प्राथमिक स्रोत म्हणजे कॉड लिव्हर ऑइल, कालव्यांचं तेल आणि माशाचं तेल हे आहे. मंडळी, वेगवेगळ्या प्रकारच्या जैविक आणि रासायनिक प्रक्रिया सुरळीतपणे चालाव्यात याकरता जीवनसत्वांची आवश्यकता असते. पाण्यामध्ये मिश्रित स्वरूपात असलेली 11 प्रकारची जीवनसत्व माशांच्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. जर ही जीवनसत्व कमी असली तर माशांच्या शरीरामध्ये व्यंग दिसून येतं. खनिज पदार्थांची आवश्यकता मासळीच्या आहारात खूप कमी प्रमाणात असते, परंतु जर कमतरता भासली तर मात्र माशांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. म्हणून कॅल्शियम आणि फॉस्फरस या खनिजांची गरज काही प्रमाणात तरी माशांना असते. मंडळी, आता जाणून घेऊया माशांचं खाद्य तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते. खाद्यामध्ये आवश्यक ती पोषक तत्व आवश्यक त्या प्रमाणातच घ्यावीत. खाद्य हे माशांना आकर्षित करणारं असं तयार करावं. हे खाद्य माशांना पचायला सोपं असावं. तसंच माशांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं असं हे खाद्य हवं. या खाद्यामुळे पाण्यातलं प्रदूषण वाढता कामा नये. तसंच माशांची प्रजनन क्षमता सुद्धा या खाद्यामुळे वाढली पाहिजे. हे खाद्य बनवताना कमीत कमी खर्च आला पाहिजे, म्हणजेच आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं असावं आणि मत्स्य खाद्यामधले जे घटक आहेत ते सहजतेने उपलब्ध होणारे असावेत. अशा प्रकारे आवश्यक त्या सर्व घटकांनी युक्त असं खाद्य व्यवस्थित बारीक करून

मग त्यांचे गोळे बनवून तलावात टाकलं जातं. याकरता सकाळच्या वेळी प्लॅस्टिकच्या पिंपामध्ये किंवा बादलीमध्ये हे घटक भिजवून ठेवायचे, म्हणजे 2 तासात ते चांगले मऊ होऊन गोळे बनवता येतात. सरासरी दिवसातून 3 वेळा खाद्य दिल्यानं खाद्याचा पुरेपूर उपयोग माशांना घेता येतो. त्यामुळे माशांच्या खाण्याची जर आपण काळजी घेतली तर निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकली माशांच्या कृत्रिम खाद्य व्यवस्थापनाविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: डायग्नोस करायसाठीच तुम्हाला एक त्वचारोग तज्ज्ञाची गरज असते. कोणीही सोरिएसिसला डायग्नोस करू शकत नाही. त्याच्यामुळे सोरिएसिस हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. हा जनरली 5 वर्षापासून 60 वर्षापर्यंत कधीही होऊ शकतो. त्यामुळे पाय उललेत मग याला सोरिएसिस झाला असं समजू नका. कारण पाय उलणं हा वेगळा प्रकार, पायाला भेगा पडणं हा वेगळा प्रकार आणि सोरिएसिस हा वेगळा प्रकार. सोरिएसिस म्हणजे असे लाल चट्टे असतात, त्याच्यावर अशा स्केल्स येतात म्हणजे असे पापुद्रे तयार होतात. तर या पेशंटमध्ये जे असतं ते ड्रायनेस डेव्हलप झालेलं असतो. तर हा कुठेही येऊ शकतो बॉडीला. जनरली हा जो सोरिएसिस हा आजार आहे हा तुमचे जॉईंट जास्त इन्वॉल्व करतो. म्हणजे तुमचे बोटं, तुमचे सांधे ह्याच्यामध्ये लाल पुरड येणं. पण सुरुवातीला त्याला खाज येतो, त्याच्यानंतर पुरड तयार होतो आणि त्याच्यानंतर मग एक पापुद्रा तयार होतो. तर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही पण बरा ठेवू शकतो आपण. हा ट्रिगर होतो म्हणजे ॲग्रिवेट होतो हा जनरली उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. ह्या दोन ऋतूंमध्ये सोरिएसिसच्या पेशंटला जास्त काळजी घ्यावी लागते. तर त्याला ॲग्रिवेटिंग फॅक्टर काय असतात? तर ते जनरली असतात की तुमची थंडी, म्हणजे बाहेरचं वातावरण जर खूप थंड झालं किंवा अतिउष्ण झालं तर ह्या पेशंटमध्ये हे हा डिसीज वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर पेशंटची इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती कमी झाली, पेशंटनी टेन्शन घेतलं, रात्रीचं जागरण जास्त केलं, फास्ट फूड जास्त खाल्लं, तर याच्यामुळे पण हा जो डिसीज आहे सोरिएसिस हा डिसीज ॲग्रिवेट होतो. त्यामुळे असे कारणं पण टाळायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कोणत्या तरी मोठ्या आजारातून उठला, तुमची प्रतिकार शक्ती झाली कमी, तर त्याच्यामुळे पण सोरिएसिस होतो. तर असे कारणं आपण जाणून घेऊन त्याच्यावर योग्य ते उपचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे सोरिएसिस हा नेमका होतो कशानी? हा आपल्या स्किनमध्ये जर अँटीबॉडीज तयार झाल्या त्या सोरिएसिसच्या तर त्याच्यामुळे होतो. आणि हे जे मी तुम्हाला फॅक्टर सांगितले याच्यामुळे ते ॲग्रिवेट होतो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं उन्हाळा आणि हिवाळा सोरिएसिसची काळजी काय घ्यायची? तर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही साबण, सोडा, डिटर्जंट हे वापरणं शक्यतोवर टाळा. जितकं कमी वापरता येईल तितकं कमी वापरा. दुसरी गोष्ट, तुमची स्किन मॉइश्चरायझर जास्त ठेवा. मॉइश्चरायझर म्हणजे साधं तुम्ही पॅराशूट ऑइल किंवा साधं कोकोनट ऑइल कोणतं पण वापरलं तरीही चालेल, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. ह्या काळजी घेणे गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स्लीप सायकल. जनरली आजकालच्या काळात असं झालंय की रात्री 12 झोपणे, सकाळी 8 उठणे ही स्लीप सायकल नाही आहे. तुमचे जे स्लीपिंग हार्मोन्स असतात, स्ट्रेस हार्मोन असतात, हे सगळे 9 ते 10 सिक्रेट होतात. म्हणून तुमचा आयडियल टाईम जो असतो हा 9 ते 10 तुम्ही झोपणं गरजेचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे डाएट इम्प्रूव्ह करा, ज्याच्यामुळे तुमचे खाज वाढते. जसे पथ्य म्हटलं तर वांगे, गवार, शेंगदाणे अशाने तुमच्या खाजा वाढतात. अशा खाण्यामध्ये येणारे पदार्थ टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहार हा पोषक घ्या. जसं काही बाहेरचं बेकरी प्रोडक्ट किंवा मग मैदा असे प्रोडक्ट अवॉइड करा. शिळं अन्न घ्यायचं टाळा. तर हे सगळे पदार्थ खाल्ल्याने जर तुमची प्रतिकारशक्ती वाढली तर तुम्ही सोरिएसिसपासून नक्कीच बरे होऊ शकता. धन्यवाद श्रोत्यांना.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या त्वचा आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे त्या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सिवंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळा, आहार आणि पोषण याविषयीची माहिती आज आपण करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं, ऐकूयात ही माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू आपणाला आनंददायी वाटतो, कारण उकाड्याने त्रस्त झालेल्या अबालवृद्धांना पावसाच्या गार सरींनी दिलासा मिळतो. सर्व शिवार हिरवागार होऊन नवचैतन्य पांघरतो. या आनंददायी ऋतूचा आनंद घ्यायचा असेल तर आपली तब्येतसुद्धा चांगली राहणे आवश्यक आहे. तसे नसेल तर बाहेर पावसाच्या सरी पडतात आणि आपली तब्येत बरी नाही. अशा परिस्थितीत आपले हे पावसाळी दिवस दवाखान्याच्या एरझारा मारण्यातच निघून जातात. म्हणून आता पावसाळा सुरू होत आहे, त्यामुळे पावसाळ्यातील आपला आहार आणि पोषण कसं असावं ज्यामुळे आपली तब्येत बरी राहील याविषयी आपण चर्चा करू. तसं पाहिलं तर पावसाळ्यात आपला जठराग्नी मंद असतो, त्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला जड जातं. म्हणून या ऋतूत आपला आहार आणि पोषण योग्य असलं पाहिजे. या ऋतूत पचायला हलके अन्न सेवन केले पाहिजे, जसे की ज्वारीची भाकरी, गव्हाच्या पिठाचा फुलका, मुगाच्या डाळीचे वरण, जुन्या तांदळाची आणि मुगाची डाळ घालून केलेली खिचडी, किंवा कद्दू, पडवळ, भोपळा, दोडका, कारली यासारख्या फळभाज्या यांचा आहारात समावेश करावा आणि तो आपल्या शरीराला भरपूर पोषण देखील देतो. यामुळे आपले शरीर सतत ऊर्जादायी राहते. संत तुकाराम महाराज आहाराविषयी म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासिसार, किंवा सुभाषितकार म्हणतात, भोजन औषधम भवते. या उलट आपण या ऋतूत संतुलित आहार घेतला नाही तर मग आपणाला आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून या ऋतूत तळलेले पदार्थ जसे की पुरी भाजी, आलू वडा, भजे, पाणीपुरी, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, केक, बिस्किट, पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ वर्ज्य आहेत, किंवा ते आपल्या शरीराला अपायकारक ठरतात. तसेच पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन सुद्धा हानिकारक ठरते. पहिल्या पावसात चालणाऱ्या पालेभाज्या स्वच्छ धुवून आणि योग्य त्या प्रमाणात शिजून खायला पाहिजेत. पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये, तसेच उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नयेत, कारण की या दिवसात मोठ्या प्रमाणात जंतू संसर्ग होतो. या दिवसात माशा, डास आणि वेगवेगळे कीटक असतात, ते अन्न पदार्थावर बसून त्यांची बाधा लवकर होते. म्हणून पावसाळ्यात आपला आहार औषधासारखा असला पाहिजे, नाहीतर औषध जेवणासारखे घ्यावे लागतात. विशेष करून या दिवसात शरीराला स्वच्छ आणि उकळून कोमट केलेले पाणी आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यात अनेक सूक्ष्म जीव जंतू मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या आहारात अद्रक, लसूण, हळद, जिरे, मोहरी, लवंग, दालचिनी, काळे मिरे यासारख्या मसाला पदार्थाचा भरपूर वापर केला पाहिजे. यामुळे सर्दी, खोकला, पडसे, ताप यासारखे संसर्गजन्य आजारांचे संक्रमण होत नाही आणि आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती शाबूत राहते. या दिवसात आपण जांभूळ, पपई, डाळिंब, सफरचंद ही फळे आहारात घेतली पाहिजेत. तसेच आपल्या आहारात योग्य प्रमाणात दूध, दही, ताक, लोणी या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केला पाहिजे. आपल्या शारीरिक व मानसिक पोषणात सर्वात जास्त गरज असते ती सुकामेवा पदार्थाची. यात बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते, चारोळी, अंजीर यांचा समावेश करावा. आपले पोषण हे चांगले असेल तर आरोग्य उत्तम राहते. पण या ऋतूत आपला आहार जरी चांगला असला तरी तो प्रमाणात असला पाहिजे. आपण नेहमी जेवढा आहार घेतो त्यापेक्षा कमी आहार घेणे या ऋतूत सोयीस्कर आहे. सतत काही ना काही खाण्यापेक्षा भूक लागली तरच आहार घ्यावा. शेवटी एवढेच म्हणता येईल की पावसाळ्यात आजाराचे संक्रमण लवकर होते, म्हणून आपला

विलंबित खेळाची बंदी झुमरा तालात आहे, द्रुतबंदीश तीन तालात आहे. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केलेली आहे. ऐकूया.

आदित्य खांडवे यांनी गायलेला राग गौड मल्हार श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत.

0: मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या कराराच्या निमित्ताने आज मुंबईत ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युकेमधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यांसारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी दिली आहे. शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांना जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे संश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
1: आयुर्वेद का भविष्य आपके हातों में है. आप सभी को जिज्ञासा, सत्यनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्रों में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
0: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मिक वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MRI सुविधेचंही उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवादी आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार

0: नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार हे विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. आपला पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या सकाळपासून प्रसिद्ध झाल्या, मात्र पक्षानं याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. सरसकट प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्या जातील असं एक सूत्र सरकारनं सुचवलं आहे. हा पर्याय योग्य वाटतो, मात्र आम्ही इंडिया आघाडीत चर्चा करून नंतर सांगतो. सर्वांना एकत्र बोलवा, वेगवेगळं बोलावू नका असं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगितलं आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून असा प्रस्ताव अधिकृतपणे प्राप्त झाला तर त्याचा सखोल अभ्यास केला जाईल, त्यानंतर पक्षाची भूमिका जाहीर केली जाईल असं सुळे यांनी स्पष्ट केलं. श्रद्धेच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपहार आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार बुलडाण्याच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. त्या अगोदर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जुने भाजी मार्केट इथल्या श्रीराम मंदिरात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह केला. यावेळी भजन आरती आणि पसायदान गाऊन आत्मक्लेश व्यक्त करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं देखील आज रघुपती राघव राजाराम भजन आंदोलन केलं. जराराम चौक इथल्या हनुमान मंदिरात आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जलाराम चौक ते गांधी चौक अशी पदयात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 46 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे 150 विमानांची वाहतूक होत आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीतून या विमानतळाचा टप्प्याटप्प्यानं विकास होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी महापालिकेनं दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी केलेला खुलासा असमाधानकारक असल्यानं त्यांचं निलंबन झालं असून विभागीय चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ओमानच्या किनारपट्टीजवळ GFX गॅलेसिया या सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्याचे 30 वर्षीय मरीन इंजिनियर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होरमुसच्या समुद्रधुनीतून जात असताना हा हल्ला झाला. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते आणि लवकरच त्यांचा हा कार्यकाळ संपणार होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहराजवळ मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला चाललेली क्रेटा गाडी रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला जोराने धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाला, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रस्ते अपघातात गुजरातमधल्या 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यानं पुढे जाणाऱ्या कारला तो धडकला, त्यामुळे हा अपघात झाला. पेठजवळच्या सावळगावमध्ये काल संध्याकाळी हा अपघात घडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. राज्यात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 18 ते 12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी मुंबई इथं एका कार्यक्रमात केली. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूची निर्यातही या विमानातून करण्यात आली. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते

संध्याकाळचे 5:02 आणि 22 सेकंद झालेत. गीतसंध्या या कार्यक्रमात आज ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करूया देऊळ बंद चित्रपटातल्या या गीतानं.

देऊळबंद या चित्रपटातलं आदर्श शिंदे आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही गीतरचना होती प्रणीत कुलकर्णी यांची, संगीत होतं नरेंद्र भिडे यांचं. गीतसंध्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐका चाहतो मी तुला या चित्रपटातलं गाणं.

0: चाहतो मी तुला या चित्रपटातलं अभिजित कोसुंबी, अमृता दहिवेलकर आणि अनिल वाघेला यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, ही गीतरचना होती अभिजित कोसुंबी यांची, संगीत होतं मिलिंद एन मोरे यांचं.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ॲक्सेस बार्स थेरपी, एक ऊर्जा उपचार पद्धत याविषयी सई साने यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
2: ॲक्सेस बार्स ना, तुमची आहे ती रियालिटी बदलत नाहीत, पण तुम्हाला जशी हवी आहे तशी एक नवीन रियालिटी निर्माण करायला ते मदत करतात. त्यांचा मोटो आहे टू एम्पावर द पीपल टू नो दॅट यू नो.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका गुरुवारी 16 जुलैला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए

0: आयआर या लायू मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, गीत संध्या या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: सरकार मुझे चीटर के नाम से जानता है।
1: अवधूत गुप्ते आणि सहकारी यांनी गालेलं हे गीत होतं चिट्टर या चित्रपटातलं। हे गीत लिहिलं होतं अखिल जोशी यांनी आणि या गीताला संगीत होतं अभिजित नार्वेकर यांचं। श्रोते हो, आता ऐकूया सोनू निगम आणि आस्था त्रिपाठी यांना मराठी टायगर या चित्रपटासाठी।

सोनू निगम आणि आस्था त्रिपाठी यांनी गायलेलं मराठी टायगर या चित्रपटातलं हे गीत होतं मंदार जोळकर यांचं, संगीत होतं स्वप्नील दिघे यांचं.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

हर्षवर्धन वावरे यांना आपण ऐकलत. चित्रपट होता मिस्टर अँड मिसेस सदाचारी. गुरु ठाकूर यांची गीतरचना संगीतबद्ध केली व्ही हरिकृष्ण यांनी. गीतसंध्या हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

हर्षवर्धन वावरे यांना आपण ऐकलत. चित्रपट होता मिस्टर अँड मिसेस सदाचारी. गुरु ठाकूर यांची गीतरचना संगीतबद्ध केली व्ही हरिकृष्ण यांनी. गीतसंध्या हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
2: श्रोते हो, आता 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात 15 जुलै या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी पुणे चे संशोधन विकास आणि उद्योजकता विभाग समन्वयक सहाय्यक प्राध्यापक राजेश वाघुळदे यांच्याशी उद्योजकता विकास स्टार्टअप आणि युवक याविषयी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, युवक हे कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती असतात. देशाच्या प्रगतीमध्ये

0: त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असते. परंतु अनेक तरुणांना शिक्षण पूर्ण केल्यानंतरही योग्य रोजगार मिळत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे आवश्यक कौशल्यांचा अभाव. म्हणूनच तांत्रिक शिक्षण, संगणक ज्ञान, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पनाशक्ती यांचा विकास करणे आवश्यक आहे. जागतिक युवा कौशल्य दिन या गरजेची जाणीव करून देतो आणि म्हणूनच जगभरातील तरुणांच्या कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. सामायिक भविष्यासाठी कौशल्ये ही या वर्षाची थीम आहे. याविषयी आपण अधिक विस्तृतपणे जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक राजेश वाघुळदे सर. सरांना या क्षेत्रामध्ये अध्यापनाचा 25 वर्षाहून अधिक कालावधीचा अनुभव असून ते सध्या AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधन विकास उद्योजकता विभाग समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. चला तर मित्रांनो, आज स्टार्टअप या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. आजच्या मुलाखतीचा पहिला प्रश्न की उद्योजकता म्हणजे नेमकं काय आणि आजच्या युवकांसाठी या उद्योजकतेचे महत्व कसे वाढले आहे याबद्दल आपण काय सांगाल?
1: अगदी चांगला प्रश्न आहे. उद्योजकता ज्याला आपण एंटरप्रिनरशिप असं म्हणतो, एखादी नवीन कल्पना, उत्पादन, सेवा किंवा व्यवसाय उभारून त्यातून मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया. उद्योजक हा संधी ओळखून जोखीम स्वीकारतो, तो खरा उद्योजक, आणि संसाधनाचं व्यवस्थापन सुद्धा करतो आणि नाविन्यपूर्ण उपायाद्वारे व्यवसाय विकसित करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या कल्पनेला व्यवसायाच्या रूपात यशस्वीपणे साकार करण्याची क्षमता आणि प्रक्रिया, ते म्हणजे उद्योजकता.
0: बर.
1: आणि आजच्या युवकांसाठी उद्योजकतेचं महत्व इतकं वाढलंय की याविषयी जर आपण बोलायचं झालं तर रोजगाराच्या मर्यादित संधी, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार, यामध्ये इंटरनेट, सोशल मीडिया, ई कॉमर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, यामुळे कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करणं अगदी शक्य झालंय. आणि त्यानंतर स्टार्टअप संस्कृतीचा विकास हा वेगाने वाढतोय, कौशल्याचा विकास, समाजातील समस्या सोडवण्याची संधी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योजकतेकडे वळणं आजच्या काळात अधिक सोपं झालंय. शिक्षण घेत असताना लहान प्रमाणात व्यवसाय, स्टार्टअप किंवा स्वतंत्र प्रकल्प सुरू करून ते व्यावहारिक अनुभव आपण मिळवू शकतो, म्हणजे प्रोफेशनलिझम आपण त्याला म्हणतो. आणि आत्ता स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास असा जो आपण उल्लेख करतोय, तर गेल्या 2-3 वर्षात खऱ्या अर्थानं शाळा महाविद्यालयात कौशल्य विकासाचं महत्व आता रूढ झालंय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणामुळे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, तुमच्या आवडीनिवडी या सर्व विषयाला आणि घटकाला चालना देणं आणि त्यांना पुढं नेणं ही आजच्या काळाची गरज बनली असं मला वाटतं. नवे प्रत्यक्षरित्या साकारताना एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतोय.
0: अगदी सर, तुम्ही आत्ता म्हणालात की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच उद्योजकतेकडे कसं वळायचं याविषयी तुम्ही आत्ताच सांगितलं, तर माझा पुढचा प्रश्न तोच आहे की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच या उद्योजकतेकडे कसं वळायचं आणि युवकांनी उद्योजक बनण्यासाठी कोणते गुण त्यांना आवश्यक आहेत किंवा कोणती कौशल्य त्यांच्यामध्ये असावीत किंवा त्यांनी डेव्हलप करावीत याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योजकतेकडे कसं वळायला हवं या बाबतीत जर आपण विचार केला तर स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय याच्या समस्या ओळखणं आणि त्याचा उपाय शोधणं तितकंच महत्वाचं आहे. लहान स्तरावर आपण सुरुवात करायला पाहिजे. उद्योजकतेविषयी प्रशिक्षण सुद्धा घेणं आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर, कारण न्यू टेक्नॉलॉजी काही कालावधीनंतर, काही वेळानंतर ती बदलते आणि ती नवीन बदल स्वीकारणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नेटवर्किंग तयार करणं गरजेचं आहे. वेळेचं योग्य व्यवस्थापन सुद्धा त्यात महत्वाचं आहे. आणि युवकांनी उद्योजक बनण्यासाठी जे काही गुण आपल्याला विकसित करणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, त्यामध्ये

0: मध्ये सर्जनशीलता आणि नाविन्य असलं पाहिजे. जोखीम स्वीकारण्याची तयारी,
1: बरोबर.
0: नेतृत्व गुण ज्याला आपण लीडरशिप म्हणतो, लीडरशिप डेव्हलपमेंट, चिकाटी आणि संयम आणि निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन पॉवर,
1: अगदी
0: हे आपल्याजवळ असणं खूप गरजेचं आहे.
1: सर, आता तुम्ही म्हणालात की टेक्नॉलॉजी ही नेहमी अपडेट होत असते, तर त्याविषयी मला तुम्हाला विचारायचंय, तर स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय यामध्ये काय फरक आहे, आणि या स्टार्टअप मध्ये नवकल्पना म्हणजे इनोव्हेशन ज्याला आपण म्हणतो, आणि संशोधन म्हणजे रिसर्च, सो इनोव्हेशन आणि रिसर्च यांचं काय महत्व आहे?
0: अगदी छान प्रश्न आहे. कारण आता विविध महाविद्यालयामध्ये मग ते कला शाखा असो, विज्ञान शाखा असो, तांत्रिक इंजिनिअरिंग शाखा असो किंवा इतर शाखा असो, सर्व हे मी मगाशीच सांगितलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे असं धोरण आहे की आपण जर समजा तांत्रिक शिक्षण घेत असाल, दुसरा जो आपला आवडीचा व्यवसाय किंवा छंद आहे त्या छंदाचं आपण व्यवसायामध्ये रूपांतर नक्कीच करू शकतो अशी पॉलिसी म्हणजे असं धोरण आता नुकतंच शासनानं, केंद्र शासनानं जाहीर केलेलं आहे. आणि आमच्या महाविद्यालयात आणि इतर महाविद्यालयामध्ये ते गेल्या 5 वर्षापासून अंमलात सुद्धा आलेलं आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम निश्चित करणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर स्टार्टअपमध्ये जलद आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याचं लक्ष, उच्च स्तरावरील नवकल्पनांवर भर, पारंपरिक व्यवसाय यामध्ये तुलनेनं स्थिर असतो तो आणि टप्प्याटप्प्यानं वाढ त्याची होते, पारंपरिक पद्धती आणि सिद्ध व्यवसाय मॉडेलवर भर, मर्यादित क्षेत्र इत्यादी. उदाहरणच द्यायचं झालं तर ऑनलाईन शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नवीन प्लॅटफॉर्म तयार करणं हे एक स्टार्टअपचं उदाहरण असू शकतं.
1: अगदीच.
0: किराणा दुकान आहे, हॉटेल, कपड्यांचं दुकान किंवा पारंपरिक उत्पादन व्यवसाय जे आहेत हे पारंपरिक व्यवसायाचं उदाहरण आपण म्हणू शकतो. आणि स्टार्टअपमध्ये नवकल्पनेचं महत्व जर आपण विचार केला तर स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धेत वेगळेपणा निर्माण करते, ग्राहकांच्या समस्यांचं प्रभावी समाधान, नवीन बाजारपेठ निर्माण करण्याची संधी, व्यवसायाची जलद वाढ आणि गुंतवणूक आपल्याला आकर्षित करत असते. आणि पारंपरिक व्यवसाय हा स्थापित पद्धतीवर आधारित असतो, तर स्टार्टअप नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञान आणि वेगवान वाढ यावर आधारित असतो.
1: सर, तुम्ही आता बाजारपेठेबद्दल बोललात, तर मग मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की स्टार्टअप सुरू करताना बाजारपेठेचा अभ्यास हा किती महत्वाचा असतो, आणि स्टार्टअपसाठी आवश्यक भांडवल उभारण्याचे प्रमुख मार्ग कोणते आहेत, तर याविषयी आपण काय सांगाल?
0: अगदी. स्टार्टअपच्या यशासाठी बाजारपेठेचा म्हणजे ज्याला आपण मार्केट रिसर्च म्हणतो हा प्रचलित आपला इंग्लिश वर्ड आहे, तो अभ्यास महत्वाचा असतो. कारण एखाद्या कल्पनेसाठी म्हणजे आपली जी काही आयडिया आहे त्याचा ग्राहक कोण आहे, त्याची गरज काय आहे त्या ग्राहकाला, आणि स्पर्धा किती आहे हे समजणं आवश्यक आहे. योग्य बाजार संशोधन आणि योग्य निधी उभारणं याचा समन्वय स्टार्टअपच्या यशाची शक्यता मोठ्या प्रमाणात आपण वाढवून घेऊ शकतो.
1: कृषी, सेवा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधींबाबत आपलं काय मत आहे, किंवा आपण काय सांगू शकाल आम्हाला?
0: अगदी छान प्रश्न आहे. कृषी, सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला त्यावरचा स्टार्टअप जे आहे, तर आजच्या काळामध्ये कृषी, सेवा आणि तंत्रज्ञान ही तीन क्षेत्र स्टार्टअपसाठी अत्यंत आशादायक असे मानलं जात आहे. लोकांच्या बदलत्या गरजा, डिजिटल क्रांती आणि नवकल्पनामुळं या क्षेत्रामध्ये अनेक नवीन व्यवसाय संधी निर्माण होऊ पाहते. कृषी क्षेत्रात जर स्टार्टअप कल्पनेबद्दल बोलायचं झालं तर स्मार्ट शेती, सेंद्रिय शेती उत्पादनाची विक्री, मार्गदर्शन महाविद्यालयांच्या माध्यमातून आपण एक कृषीचं ऍप चांगला करू शकतो, डेव्हलप विकसित करू शकतो. त्यानंतर ड्रोनद्वारे पीक निरीक्षण हे सुद्धा खूप आता महत्वाचं झालेलं आहे. हवामान आणि बाजारभाव याची माहिती सेवा हे सुद्धा पूर्ण आपल्याला तितकंच महत्वाचं आहे. मग त्यासाठी छोटे छोटे प्रकल्प, प्रोजेक्ट आपण शिक्षणाच्या माध्यमातून नक्कीच त्याला चालना देऊन आपण विकसित करू शकतो. त्यासाठी शासन जे काही योगदान आहे, जे काही फंडिंग आहे, ते शासन नक्कीच आपल्याला देत असतं. फक्त आपल्याला तिथपर्यंत सुचवणं, पोहोचवणं, अर्ज करणं हे महत्वाचं आहे. आणि फायदा जर बघितला तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यास मदत होते, उत्पादन खर्च कमी होतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा

0: वाढतो. सेवा क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी यामध्ये सेवा क्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचं महत्वाचं असं अंग आहे. स्टार्टअप कल्पना म्हणजे आयडिया यामध्ये डिजिटल मार्केटिंग सेवा, ऑनलाईन शिक्षण आणि प्रशिक्षण, घरगुती सेवा, करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकास, त्यानंतर फ्रीलान्सिंग आणि व्यावसायिक सल्लागार सेवा इत्यादी आपण सेवा क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी म्हणू शकतो. आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी याबद्दल जर बोलायचं झालं तर तंत्रज्ञान क्षेत्र हे सर्वाधिक वेगानं विकसित होणारं क्षेत्र आहे. स्टार्टअप कल्पना, ए आय आधारित उपाय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर आधारित उपाय, मोबाईल ॲप त्याचा विकास, सायबर सुरक्षा सेवा, क्लाउड कॉम्प्युटिंग सेवा, डेटा अनालिटिक्स आणि व्यवसाय बुद्धिमत्ता, तसंच शैक्षणिक तंत्रज्ञान त्यावर उपाय, आरोग्य तंत्रज्ञान इत्यादी इत्यादी असं मला वाटतं.
1: अगदीच सर. आणि तुम्ही या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपण कसं स्टार्टअप प्लॅन करू शकतो याविषयी खरंच खूप छान मार्गदर्शन केलं आपल्या सर्व युवक मित्रांकरिता.
0: अगदी.
1: पुढे मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शासनाकडून आपल्याला काय मदत मिळू शकते किंवा कसं गायडन्स मिळू शकतं, तर त्यासाठी आपण अर्ज करणं म्हणा किंवा आपण तिथे अप्रोच होणं महत्वाचं आहे. तर मला असं विचारायचं आहे की शासनाच्या कोणत्या योजना अशा आहेत जे युवकांना त्यांच्या उद्योजकांसाठी उपयुक्त ठरू शकतात किंवा त्यांच्यासाठी त्या लाभदायक ठरू शकतात.
0: अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. शासनाच्या ज्या योजना आहे युवकांसाठी, तर त्यामध्ये पहिली योजना मी असं सांगू शकतो की प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे PMMY, लघु आणि सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणारी ही एक लोकप्रिय योजना आहे. त्यानंतर दुसरी योजना जी आपण आहे स्टार्टअप इंडिया स्कीम, यामध्ये नवीन स्टार्टअप नोंदणी, मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि निधी उभारणीसाठी मदत मिळते या स्टार्टअप इंडिया स्कीमच्या माध्यमातून. त्यानंतर पुढची जी नेक्स्ट पण योजना म्हणतो ती स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम, म्हणजे यामध्ये प्रोटोटाईप तयार करणं, म्हणजे आता आपली आयडिया डेव्हलप झाली किंवा आपल्याकडे जी काही समस्या आहे ती समस्या आपण ओळखली आहे, मग त्यानंतर पुढची जी स्टेप आहे, पुढची जी प्रक्रिया आहे त्याला आपण प्रोटोटाईप म्हणतो. आणि ते प्रोटोटाईप तयार करणं, उत्पादन चाचणी आणि बाजारपेठेतील पडताळणी यासाठी निधी उपलब्ध करून देते स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम. त्यानंतर चौथी स्कीम आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, यामध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी बँक कर्जासोबत अनुदान म्हणजे सबसिडी आपण ज्याला म्हणतो ती देणारी ही योजना आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील युवकांना याचा लाभ घेता येऊ शकतो. मान्यताप्राप्त स्टार्टअप्सला कर्ज मिळवणं सुलभ व्हावं यासाठी कर्ज हमी सुविधा दिली जाते. युवक स्वतःचा यशस्वी उद्योग उभारू शकतो आणि इतरांसाठी सुद्धा रोजगार निर्माण करू शकतो.
1: अगदीच सर. आणि प्रायव्हेटली नाही तर शासनाकडून देखील आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये मदत मिळू शकते.
0: पण त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आणि युवकांमध्ये चिकाटी आणि आत्मविश्वास फार महत्वाचा आहे असं मला वाटतं.
1: अगदी अगदी. आपण आता स्टार्टअप विषयी इतकं बोलतोय आणि तुम्ही आता एक खूप छान मुद्दा मांडलात की महिलांसाठी आणि जे इतर प्रवर्गातील आहेत तर त्यांच्यासाठी देखील अनेक योजना आहेत, त्या विषयाकडे मी येणारच आहे. परंतु त्याआधी मला तुम्हाला असं विचारायचंय की स्टार्टअप सुरू करताना, खरं तर स्टार्टअप ही कोणत्याही युवकासाठी खूप मोठी गोष्ट आहे,
0: अगदी खरं,
1: तर चुका होतात सुरुवातीला, कदाचित तेवढं ज्ञान नसतं. तर स्टार्टअप सुरू करताना युवकांकडून होणाऱ्या सामान्य चुका कोणत्या आहेत आणि अपयश आल्यानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्या युवक मित्रांनी काय करायला हवं याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: एक वेगळा असा प्रश्न तुम्ही विचारला. तर जर सांगायचं झालं तर बाजारपेठेचा पुरेसा अभ्यास नसणं, यामध्ये अनेक उद्योजक जे आहेत उत्पादन किंवा सेवेची कल्पना चांगली असल्याचं गृहित धरतात, म्हणजे पूर्वग्रह त्यांच्यामध्ये असतो, तो पूर्वग्रह असायला नको. म्हणजे ग्राहकांची खरी गरज आणि मागणी ते तपासत नाही, म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये किंवा डोक्यांमध्ये पूर्वग्रह असतो, तो पूर्वग्रह नसावा. त्यानंतर स्पष्ट व्यवसाय आराखडा नसणं, म्हणजे आपला जो व्यवसाय आहे तो त्याचा आपला पूर्वनियोजित आराखडा हा जर व्यवस्थित नसेल तर चुका नक्कीच होऊ शकतात. त्यानंतर आर्थिक नियोजनातील कमतरता,

0: म्हणजे भांडवल जे आहे चुकीचा वापर किंवा अनावश्यक खर्च, अयोग्य व्यवस्थापन, अशा काही समस्या आर्थिक नियोजनामध्ये आहे कमतरता. त्यानंतर ग्राहकांच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष असतं. कारण एखादं स्टार्टअप आपण सुरू केलेलं आहे, एखादं प्रॉडक्ट असेल किंवा सेवा असेल, तर ती सेवा त्या ग्राहकांपर्यंत पोहोचते बरोबर आहे, पण तो ग्राहक कस्टमर कोण आहे हे पण तितकंच महत्वाचं आहे. मग त्याचा फीडबॅक घेणं म्हणजे प्रतिसाद त्यांचा आपल्याला घेणं तितकंच महत्वाचं आहे. अभिप्राय असणं गरजेचं आहे, त्यानुसारच आपल्याला नक्की शाश्वत विकासाकडे नक्कीच आपल्याला जाऊ शकतो आपण. चिरंतन विकास आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, तर ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर खूप लवकर विस्तार करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात, काही ग्राहक किंवा जे उद्योजक आहेत ते करत असतात. तर योग्य टीम ते पण महत्वाचं आहे, म्हणजे तुमची व्यवसायाची जी टीम आहे ती योग्य आहे किंवा नाही, ती चुकीची निवडली गेली का, यामधून सुद्धा चुका होऊ शकतात. त्यानंतर तंत्रज्ञान आणि बदल स्वीकारण्यास उशीर करणे हा पण एक महत्वाचा भाग आहे. कारण बाजारपेठेतील बदल, नवीन तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या अपेक्षा समजून न घेतल्यास स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता जास्त असते. आणि अपयश आल्यास जर आपण शिकून परत पुन्हा उभं राहण्यासाठी काय करायला पाहिजे असं जर आपण विचार केला, तर उद्योजकतेच्या प्रवासामध्ये अपयश ही एक असामान्य गोष्ट नाही. अनेक यशस्वी उद्योजकांनी सुरुवातीला अपयश अनुभवलेलं आहे. महत्वाचं म्हणजे त्यातून शिकणं आणि पुन्हा प्रयत्न करत राहणं हेच खूप महत्वाचं आहे. कारण अपयशाचं वस्तुनिष्ठ जर आपण विश्लेषण करायचं झालं तर त्याचं बाजारपेठेचा चुकीचा अंदाज, आर्थिक अडचणी, उत्पादनातील त्रुटी आणि विपणनातील कमतरता, म्हणजे आपण ज्याला मार्केटिंग म्हणतो, तर हे कारण समजल्याशिवाय सुधारणा करणं कठीण असतं. म्हणून चुका स्वीकारा आणि त्यातून शिका, कौशल्य विकसित करा, ज्ञान वाढवणं तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर मेंटॉर आपण ज्याला म्हणतो की मार्गदर्शक, त्यांची मदत घ्या, त्याचं सहकार्य घ्या, नवीन योजना प्लॅन तयार करा. तो आपण कागदावर जर उतरवला, ही माझी आयडिया आहे, ही माझी कल्पना आहे, ती कागदावर मी उतरवलेली आहे, पण याला काहीतरी कुठेतरी सर्किट किंवा काहीतरी आपल्याला तयार करावं लागेल, आणि त्याच्यासाठी मग आपल्याला मार्गदर्शक, मेंटॉर, जे कोणी आपले मदत करणारे घटक असतात त्यांची मदत घेणं तितकंच महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला एक दिशा मिळते.
1: बरोबर.
0: त्यानंतर लहान प्रमाणामध्ये आपण छोटा व्यवसाय सुरुवात करायला पाहिजे. कारण सुरुवातीला मोठी जोखीम घेण्यापेक्षा लहान स्तरावर आपण नवीन कल्पना तपासून पाहायला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन हा एक महत्वाचा विचार, तो पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. यामध्ये आत्मविश्वास, चिकाटी आणि संयम, हे मगाशीच मी बोललो की आत्मविश्वास, चिकाटी आणि संयम हे फार महत्वाचं आहे उद्योजकता विकासाकडे वाटचाल करताना. आणि अपयशातून जे काही आपल्याला महत्वाचे धडे मिळतात त्यामध्ये ग्राहकांच्या गरजा समजणं आवश्यक आहे, आर्थिक शिस्त व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचं आहे, बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्यावं लागेल, यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुद्धा आवश्यक आहे, आणि प्रत्येक अपयश भविष्यातील यशासाठी अनुभव काहीतरी देऊन जातं.
1: सर, एकूणच म्हणजे आपल्या पूर्ण चर्चेतून मला एक असं लक्षात आलंय की डिजिटल तंत्रज्ञान म्हणा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणा किंवा AI, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्टार्टअप मध्ये खूप इन्वॉल्व आहेत असं आपण म्हणूया. तर पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा या स्टार्टअपच्या यशामध्ये कसा उपयोग होतो, आणि तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता जे आपण AI ज्याला आपण म्हणतो, किंवा ई कॉमर्स आहे आणि डिजिटल अर्थव्यवस्था असेल, तर यामुळे उद्योजकतेमध्ये कोणते बदल घडत आहेत, तर याविषयी काय सांगाल आपण?
0: अगदी. आता जग हे एक वैश्विक खेळ बनलं आहे, म्हणजे इट इज अ ग्लोबल विलेज.
1: बरोबर.
0: कशाच्या माध्यमातून? तर इंटरनेटच्या माध्यमातून. आणि असं असताना डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा स्टार्टअपचा यशामध्ये कसा उपयोग होतो, तर आजच्या डिजिटल युगामध्ये स्टार्टअपच्या यशामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यामुळे व्यवसाय कमी खर्चात अधिक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. मग ब्रँडची ओळख निर्माण करणं, कमी खर्चातील विपणन व्यवस्था, ग्राहकांशी थेट संवाद साधणं, ऑनलाईन विक्री वाढवणं, तसंच डेटा विश्लेषण. मग या डेटा विश्लेषणमध्ये डिजिटल साधनांच्या मदतीने ग्राहकांचं वर्तन, आवडीनिवडी आणि खरेदीच्या सवयी समजून घेता येतात, ज्यामुळे योग्य व्यावसायिक निर्णय आपल्याला घेता येतात.

0: जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश। इंटरनेटमुळे स्थानिक स्टार्टअपही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत आपण आता पोहोचू शकतोय त्या इंटरनेटच्या माध्यमातून। त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता उल्लेख झाला, म्हणजे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ई कॉमर्स आणि डिजिटल अर्थव्यवस्था यामध्ये जे काही बदल होत आहेत, तर यामध्ये AIमुळे होणारे जे बदल आहेत ते म्हणजे स्वयंचलित कामकाज, म्हणजे ऑटोमेशन आता आलेलं आहे। कारण आता बऱ्याच औद्योगिक क्षेत्रामध्ये ऑटोमेशन खूप महत्वाचं आहे। AIच्या मदतीने ती ग्राहक सेवा, डेटा प्रक्रिया आणि नियमित कामं हे स्वयंचलितपणे करता येतात। त्यानंतर ग्राहकांच्या गरजेनुसार वैयक्तिक शिफारसी आणि सेवा सुद्धा देता येतात। निर्णय क्षमतेमध्ये वाढ, नवीन व्यवसाय संधी। त्यानंतर ई कॉमर्समुळे होणारे जे बदल आहेत त्यामध्ये भौतिक दुकानाशिवाय उत्पादनं आणि सेवा विकणं आता शक्य झालंय। ग्राहकांसाठी सोयी, घरबसल्या खरेदी, डिजिटल पेमेंट आणि जलद वितरणामुळं ग्राहकांचा कल ऑनलाईन व्यवहाराकडे अतिशय वाढलेला आपल्याला दिसून येतोय।
1: बरोबर।
0: त्यानंतर लघु उद्योजकांना संधी, यामध्ये लहान व्यवसायांनाही मोठ्या बाजारपेठेमध्ये आता प्रवेश मिळू लागलाय। मग डिजिटल पेमेंटचा प्रसार, ऑनलाईन व्यवहार अधिक वेगवान झालाय, सुरक्षित आणि पारदर्शक सुद्धा झालाय। त्यानंतर फ्रीलान्सिंग, ऑनलाईन सेवा आणि प्रोजेक्ट आधारित कामाच्या संधी सुद्धा वाढलेल्या आहेत। डिजिटल साधनं आणि क्लाउड तंत्रज्ञान कमी खर्चामध्ये नवीन व्यवसाय मॉडेल आता आपल्याला विकसित करता येऊ लागलं आहे। म्हणजेच काय की डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया यामुळे स्टार्टअपला ग्राहकांपर्यंत पोहोचणं, विपणन करणं, विक्री वाढवणं, व्यवसायाचा विस्तार करणं अधिक सुलभ झालं आहे। आणि त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, जे AI म्हणतो आपण, ई कॉमर्स, डिजिटल अर्थव्यवस्था, उद्योजकतेचं स्वरूप बदलत आहे। या तंत्रज्ञानामुळं व्यवसाय अधिक स्मार्ट, वेगवान, ग्राहक केंद्रित आणि जागतिक बनत असून नव्या पिढीच्या उद्योजकांसाठी अभूतपूर्व संधी निर्माण होत आहेत।
1: अगदीच सर, खूप छान सांगितलं तुम्ही की या डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा कसा वापर होतो आणि त्याच्यामुळे स्टार्टअपला एक वेगळं वळण येतं। सर, मगाशी आपण म्हणत होतो की महिला किंवा युवती ज्या उद्योजकतेकडे वळत आहेत किंवा जे इतर प्रवर्गातले देखील लोक आहेत, त्या धर्तीवरचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की युवतींना उद्योजकांसाठी कोणत्या विशेष संधी आणि योजना उपलब्ध आहेत, तर याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: तर आता युवकांबद्दल आपण योजना विषयी बोललोच, पण महिला उद्योजकांसाठी जी काही विशेष संधी आहे त्या, आज महिलांसाठी उद्योजकता हे केवळ करिअरचं साधन नसून आर्थिक स्वावलंबन, नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तनाचं माध्यम बनलेलं आहे। डिजिटल तंत्रज्ञान, ई कॉमर्स आणि सरकारी प्रोत्साहनामुळं महिलांसाठी व्यवसाय सुरू करणं पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झालंय। त्यातलं गृहउद्योग आणि खाद्य प्रक्रिया, म्हणजे घरगुती खाद्यपदार्थ, त्याच्यामध्ये बेकरी आणि केटरिंग व्यवसाय, मसाला, लोणची, पापड निर्मिती। त्यानंतर फॅशन आणि हस्तकला, यामध्ये ज्वेलरी डिझाईन आहे, हस्तकला उत्पादन आहे, ऑनलाईन कपडे विक्री आहे। डिजिटल आणि ऑनलाईन व्यवसायामध्ये डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन हा एक महत्वाचा मुद्दा सुद्धा आता वाढीस लागलेला आहे। आणि शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण या बाबतीत जर बोलायचं झालं तर ऑनलाईन ट्युशन्स या सुद्धा विस्तारित अधिक प्रमाणात आता वाढलेल्या आहेत। त्यानंतर कौशल्य विकास केंद्र, भाषा प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि कृषी आणि ग्रामीण उद्योग यामध्ये जर बोलायचं झालं तर सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय, मधमाशी पालन, शेती उत्पादन प्रक्रिया, असं महिला उद्योजकांसाठी विशेष संधी उपलब्ध आहे।
1: अगदी महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेले आहेत सर। मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण येत आहोत आणि मला तुम्हाला असं विचारायचंय की उद्योजकता क्षेत्रामध्ये जे युवक युवती करिअर करू इच्छितात तर या युवकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: आता उद्योजकता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी जर संदेश द्यायचा झाला तर नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे बना, असं मी युवकांना नक्कीच सांगू शकेल आणि आवाहन सुद्धा करू शकेल। उद्योजकता ही केवळ व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया नसून समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची वृत्ती आहे। मोठी स्वप्न बघा, धाडसाने सुरुवात करा आणि सातत्यानं पुढे जात रहा।
1: मित्रांनो, जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यामागील उद्देश हा केवळ रोजगार निर्मिती नसून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासही आहे। कौशल्य

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं चोर मचाए शोर या चित्रपटातलं. रवींद्र जैन यांचं संगीत होतं आणि गीतरचना होती इंद्रजित सिंग यांची. गीतबहार कार्यक्रमात श्रोते हो आता ऐका दोस्त या चित्रपटातलं गीत.

अमित कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं इंदीवर यांचं हे गीत होतं दोस्त या चित्रपटातलं. संगीतकार होते आर डी बर्मन. गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: भारतीयतायाः भविष्योन्मुखसज्जीकरणम् इति विषये आयोजिते मन्त्रिस्तरीय गोलमेज उपवेशने सम्बोधनकाले भारतस्य स्थायी प्रतिनिधिः पी हरीश अवोचत् यत् सुरक्षापरिषदा प्रचलत्सु संघर्षेषु सार्थक हस्तक्षेपो नैव विहितः येन अन्ताराष्ट्रिय शान्ति सुरक्षयोः रक्षणाय परिषदः क्षमतायां प्रश्नाः उद्भवन्ति। भारतर्तुविभागेन अद्य ओडिशाराज्ये अत्यधिकवृष्ट्यै रक्तवर्णीया पूर्वसञ्चेतना प्रदत्ता, सहैव पृथक् पृथक् स्थानेषु अत्यधिकवृष्टेः सम्भावनापि प्रकटिता। श्वः यावत् पूर्वोत्तरभारतस्य, बिहारस्य, पश्चिमवङ्गस्य, उत्तराखण्डस्य केषुचित् भागेषु अपि प्रचण्डवृष्टिः भवितुमर्हति। फीफा विश्वकप फुटबॉल क्रीडायां गतविजेता अर्जेंटीना देशः अद्य रात्रौ अमेरिका देशस्य अटलांटा क्रीडांगणे द्वितीयायां उपांत्य चक्रीय क्रीडायां इंग्लैंड देशं सम्मुखीकरिष्यति। क्रीडायाः आरम्भः तावत् भारतीय समयानुसारं प्रातः 12:30 भविष्यति इति वार्ताः।
1: .47.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात श्रोत्यांची आवड जपणारी आकाशवाणी रत्नागिरी, रेडिओ सखी संपदा जोशीसोबत। श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 आणि 47 सेकंद झालेत। आता एका रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर आनंद घ्याल लोकसंगीताचा। 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात रानभाज्यांचं आहारातील महत्व आणि संवर्धन याविषयी डॉक्टर योगेश परुळेकर यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत, तसंच हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकाल। कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे। 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर 8:15 पुरी ओडिशा इथे श्री जगन्नाथ रथयात्रेला उद्या गुरुवार दिनांक 16 जुलै 2024 पासून सुरुवात होत आहे, त्या अनुषंगानं ऐकाल विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून। रात्री 8:30 आस्वाद घ्याल नाट्यसंगीताचा। 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रभुदेव सरदार यांनी गायलेला राग श्याम कल्याण आम्ही प्रसारित करू। 11:00 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून। श्रोते हो, असे आहेत आपले आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी। उद्या गुरुवार अर्थात 16 जुलै 2024 पहिल्या सभेत 6:05 आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणीमध्ये तोंडली लागवडीविषयीची माहिती या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण उद्या दुपारी 2:00, 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचा विकार भाग 4 तज्ज्ञ डॉक्टर भारती चिलगर, 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि गाणी लेखन बापूराव आंधळे यांचं। श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा। 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:20 एकाल दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आणि 7:50 अनुरूप विवाह संस्था हे प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू, 7:55 भावधारा, 8:40 कोकणची खाद्य संस्कृती यामध्ये सईद ठाकूर देसाई यांनी सांगितलेल्या पाककृती आपण ऐकाल, संवादिका पल्लवी गोडसे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे, 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम,

वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ॲक्सेस बार्स थेरपी एक ऊर्जा उपचार पद्धत याविषयी सई साने यांची वंदना मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10 वाजता शर्वील होमिओपॅथी हा प्रायोजित कार्यक्रम. 10:05 ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, दुपारी 12 वाजल्यापासून पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आरोग्य संवाद या मालिकेत मन जिंका जग जिंका अर्चना नासरे यांची मुलाखत, तसंच जागर आर्थिक साक्षरतेचा स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण डॉक्टर तेजस्विनी परळकर यांची मुलाखत. 1:05 गीत बहार. 1:40 एकाल परभणी जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हे कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 2:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांनी गायलेला राग गोड सारंग आपण ऐकू शकाल. श्रोते हो, दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्यामध्ये हिंदी चित्रपटातली गाणी. 5:30 युवावाणी या कार्यक्रमात मालिका सांजवेळ आणि अनुभवाचे बोल कीर्तन या विषयावर बोलतील कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीत बहारमध्ये मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम. 6:45 ऐकाल लोकसंगीत. 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद लेखन दीपक शिंगण यांचं आणि यामध्ये सहभागी होणारे कलाकार मोरेश्वर जोशी विद्या तावडे आणि ऋचा गद्रे. 7:08 श्री जगन्नाथ यात्रेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून. 8:30 ऐकाल सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड. 9:45 इनसाईड हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मंगला रानडे यांनी गायलेला राग पुरिया कल्याण आपण ऐकाल. श्रोते हो, याशिवाय नेहमीच्याच वेळेवर बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तरी होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता आनंद घ्या लोकसंगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पोवाड्यानं.

विद्याचे पोटी शिवावतार झाला. या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील बाजी तानाजी येसाजी सूर्याजी भिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले आणि त्या

0: शाहीर पिराजीराव नाईक आणि सहकारी यांनी गायलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आपण ऐकलात. श्रोतेहो, ही रचना होती वसंत बापट यांची.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: 10 लाखांची लॉटरी मला.
4: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

0: रंजना पेठे यांनी गायलेली ही गीतरचना होती विमल लिमये यांची. मुकुंद पाटणकर यांचं संगीत होतं.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

मिलिंद शिंदे यांनी गायलेलं हे गीत होतं अनंत पाटील यांचं. संगीतकार होते भूमानंद बोगम. श्रोते हो, लोकसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी.

संसार पायला तर एक खुर्ची एक टेबल घरात संसार पायला। सुलोचना चव्हाण आपण यांना आपण ऐकलत लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते होता। शेवटी ऐका कृष्णा शिंदे आणि सहकारी यांना।

लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार आहे. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला, त्यानिमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील, असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं. या व्यापार कराराविषयी भारत आणि युके या दोन्ही देशांमध्ये उत्सुकता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्याच्या केवळ शहरी नाही तर ग्रामीण भागात सुद्धा निर्यातीसाठी मोठी क्षमता आहे आणि या कराराचा फायदा राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला मिळेल, यासाठी प्रयत्न करू, असं उद्योग सचिव पी अन्बलगण म्हणाले. या व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. भारत युके संबंधांमधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल, तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल, असा विश्वास उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रूपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. राज्यात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
1: की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48

0: हजार कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
1: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8 ते 12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले. दरवर्षी येणाऱ्या पुराचं वाहून जाणारं 200 TMC पाणी वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजनाही फडणवीस यांनी यावेळी सांगितली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमिकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक आरेखन यंत्रसामग्री आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यात भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25 ते 5% अर्थसहाय्य मिळेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 46 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, बियाणं उत्पादन साठवणूक तपासणी आणि विक्रीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बियाणांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे. यासाठी साथी पोर्टलचा प्रभावी वापर, QR कोडद्वारे बियाणांचा मागोवा, स्रोत बियाणांची पडताळणी, खाजगी प्रक्रिया केंद्रांची नोंदणी, सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुने जमा करणं, नमुने लवकरात लवकर तपासण्यावर भर, ई लॅब आणि कोड प्रणालीद्वारे पारदर्शक तपासणी, ग्रो आउट टेस्ट यासारख्या आधुनिक पद्धतींचा वापर, तसंच परराज्यातून येणाऱ्या बियाणांवर विशेष तपासणी यासारख्या उपाययोजनांचा नव्या धोरणात समावेश करण्यात येणार आहे अशी माहिती भरणे यांनी दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत राम मंदिरासाठी

0: यासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेल्या दानवे यांनी प्रभू श्रीरामाच्या नावावर जमा झालेल्या पैशांचा गैरवापर झाला आहे असा आरोप केला. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या दोन अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 7:53 आणि 53 सेकंद झालेत. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: सदैव सज्ज।
1: TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक।
2: अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणार अभियांत्रिकी महाविद्यालय।
3: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नाइडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे।
2: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी।
4: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोते हो, आता 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत आणि युनायटेड किंगडम मधील व्यापारी संबंध आता एका नव्या सुवर्णयुगात प्रवेश करत आहेत. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार अर्थात सेटा आजपासून लागू झाला आहे. या कराराअंतर्गत देशभरातून 21 ठिकाणांहून युनायटेड किंगडमकडे जाणाऱ्या निर्यात मालाला आज हिरवा कंदील दाखवण्यात आला. यात मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स, नावाशेवा बंदर आणि सिब्ज सेज या ठिकाणी फ्लॅगिंग ऑफ सोहळे पार पडले. या व्यापार करारामुळे भारतीय उत्पादनांना युकेच्या बाजारपेठेत थेट आणि सुलभ प्रवेश मिळणार असून द्विपक्षीय व्यापाराला मोठी गती मिळणार आहे. भारत युके सेटा करारामुळे भारतीय वस्तूंची किंमत जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक होईल. या माध्यमातून देशात मोठी गुंतवणूक येण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर अजून मजबूत करण्याच्या दृष्टीनं हे एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. हा ऐतिहासिक करार नेमका काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्थानिक भारतीय व्यापाऱ्यांना, उद्योजकांना आणि तरुणांना या कराराचा कसा फायदा होणार आहे, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सनदी लेखापाल सनद चितळे यांच्यासोबत केलेली चर्चा आज आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार चितळे सर, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत.
2: नमस्कार
1: सर. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून अधिकृतपणे लागू झाला आहे. हा करार दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक का मानला जात आहे? याशिवाय या कराराची मुख्य उद्दिष्ट काय आणि प्रमुख वैशिष्ट्य काय आणि त्यामुळे हा आधीच्या करारांपेक्षा वेगळा ठरतो?
2: हा करार खरोखरच ऐतिहासिक आहे, कारण आपण जर बघितलं तर स्वातंत्र्यानंतर भारताने एखाद्या G7 म्हणजे डेव्हलप्ड नेशन बरोबर केलेला हा सर्वात व्यापक व्यापार करार आहे. गेल्या वर्षी 24 जुलै 2025 रोजी हा कराराची स्वाक्षरी झाली आणि त्याच्यानंतर एका वर्षाने म्हणजे साधारण 15 जुलै पासून हा प्रत्यक्ष लागू करण्यात आलेला आहे. या कराराचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे दोन्ही देशांमधील व्यापारातील अडथळे कमी करणे आणि सध्या असलेले सुमारे 56 अब्ज डॉलर किंवा 56 बिलियन डॉलर ते द्विगुणित करायचं 2030 पर्यंत ह्याचं लक्ष आहे. साधारण म्हणजे 100 ते 120 अब्ज डॉलर पर्यंत नेणे. या कराराचं वेगळेपण म्हणजे तो केवळ वस्तूंचा व्यापार पुरता मर्यादित नाहीये, पण यात एकूण 30 प्रकरणं आहेत ज्यामध्ये सेवा, डिजिटल व्यापार, गुंतवणूक, बौद्धिक संपदा, सरकारी खरेदी आणि अगदी सामाजिक सुरक्षा करार म्हणजे डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन याचाही समावेश आहे. भारताने आतापर्यंत मुक्त व्यापार करारांबाबत सावध भूमिका घेतली होती, पण या करारात दुग्ध व्यवसाय, सफरचंद यासारखी संवेदनशील क्षेत्र वगळून भारताने आपले हितसंबंधही जपले आहेत, जे आपल्यासाठी खूप सेन्सिटिव्ह सेक्टर्स मानले जातात.
1: भारताच्या

0: आणि सेवा क्षेत्राकडे पाहता या करारामुळे भारतीय आयटी कंपन्यांना आणि व्यावसायिकांना युकेच्या बाजारपेठेत नव्यानं अशा कोणत्या संधी उपलब्ध होतील?
1: भारताचं आयटी आणि सेवा क्षेत्र या कराराचा सर्वात मोठा लाभार्थी ठरू शकतो. युकेने आयटी, आयटी सक्षम सेवा, वित्तीय व व्यावसायिक सेवा, बिझनेस कन्सल्टिंग, शिक्षण, दूरसंचार आणि अशा 137 सेवा उपक्षेत्रांमध्ये भारतीय कंपनी व व्यावसायिकांसाठी बाजारपेठ खुली केली आहे. म्हणजे काय की डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन हा सामाजिक सुरक्षा करारही लागू झाला आहे. यामुळे काय होणार आहे की तात्पुरत्या कालावधीसाठी का होईना युकेमध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना आता 5 वर्षापर्यंत युकेचं नॅशनल इन्शुरन्स आणि भारतातील पीएफ असं दुहेरी योगदान द्यावं लागणार नाही. त्यामुळे भारतीय कंपन्यांचे अंदाजे 4,000 कोटी रुपयांची बचत होईल आणि 75,000 अधिक व्यावसायिक वर 900 अधिक कंपन्यांना याचा फायदा होईल. आणि त्याच्या अजून अधिक काय की युकेच्या वार्षिक सुमारे 135 बिलियन डॉलर म्हणजे 135 अब्ज डॉलरची सरकारी खरेदी बाजारपेठही आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस त्याला दिला जातोय. त्याचा नक्कीच फायदा भारतीय आयटी व सेवा कंपन्यांना सहभागी होण्याची संधी त्याच्यात मिळणार.
0: आणि भारतीय लघु आणि मध्यम उद्योगांना या करारामुळे जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी कशी मदत होईल काय सांगाल?
1: लघु आणि मध्यम उद्योगांसाठी करारात चॅप्टर 19 हे स्वतंत्र प्रकरण ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही देशात एसएमई साठी संपर्क केंद्र, ऑनलाईन माहिती पोर्टल स्थापन करण्याची तरतूद आहे, जिथून कायदेशीर नियामक व प्रक्रियात्मक माहिती मिळेल. सीमा शुल्क प्रक्रिया अधिक जलद व पेपरलेस झाल्यामुळे कागदपत्रांचा भार कमी होईल आणि ब्युरोक्रेसी किंवा रेड टेपिझम म्हणतो त्याला पण आळा बसेल. पुन्हा एक्सपोर्टर्सचा जो खर्च तो थेट कमी होईल आणि मोठ्या स्पर्धकांशी टक्कर देऊ शकते. युकेच्या सरकारी खरेदी बाजारातही ठराविक मर्यादेवरील निविदांसाठी सहभागी होण्याची संधी लघु उद्योगांना नक्कीच मिळणार आहे. एकंदरीत बघता आपली क्षमता बांधणी कार्यक्रम डायरेक्ट ऍक्सेस मिळाल्यामुळे एमएसएमई किंवा लघु उद्योग ज्याला आपण म्हणतो त्याला जागतिक पातळीवर पाऊल टाकण्याआधीपेक्षा खूप सोपं होणार आहे.
0: सर, महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं विचार केला तर भारत युके मुक्त व्यापार करार इथल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी कशी मदत करेल आणि यामुळे कोणत्या प्रमुख पिकांच्या निर्यातीला चालना मिळेल?
1: सध्या जर आपण युकेचं इकॉनॉमी बघितली तर भारताची युकेला होणारी कृषी निर्यात अत्यंत कमी आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर युकेची जागतिक कृषी आयात सुमारे 37.5 म्हणजे 37.5 बिलियन डॉलर आहे, पण त्यातला भारताचा अगदीच खालीचा वाटा आहे. म्हणजे जेमते 800 मिलियन किंवा 800 दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे जर बघितलं तर वाढीला संधी किंवा वाव भरपूर आहे. त्यात आपण महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक भागातील द्राक्ष आणि कांदा या दोन प्रमुख पिकांना याचा थेट फायदा होऊ शकतो. शुल्कमुक्त प्रवेशामुळे भारतीय द्राक्ष युकेच्या बाजारात इजिप्त, साऊथ आफ्रिका आणि ब्राझील सारख्या जे आतापर्यंतचे स्पर्धक देशांशी अधिक चांगल्या पद्धतीने स्पर्धा करू शकतील. याशिवाय फळं, भाज्या, धान्य, हळद, मिरी, वेलची यासारखे मसाले आणि आंब्याचा घर, लोणचं यासारखी प्रक्रिया केलेले म्हणजे फूड प्रोसेसिंग ज्याला म्हणतो अन्न पदार्थांनाही शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. यामुळे रत्नागिरी, देवगड भागातील हापूस आंबा प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळू शकते. आता जर बघितलं तर गुणवत्ता, पॅकेजिंग आणि प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशन ला भर दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न वाढण्याची खूप मोठी संधी मिळू शकेल. फक्त यात आपल्याला बघण्यासारखं काय की जेव्हा आपण युके सारख्या डेव्हलप्ड मार्केटमध्ये जातो तर तिथे क्वालिटी आणि सर्टिफिकेशन मध्ये आपले लघु उद्योग आणि बाकी शेतकऱ्यांना खूप इन्व्हेस्ट करायला लागणार आहे आणि त्याचं आपल्याला प्रमाण साधारण 3 ते 5 वर्षात दिसायला हवं.
0: भारतीय व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं हा करार गेम चेंजर कसा ठरेल? विशेषतः कापड किंवा लेदर आणि दागिने या क्षेत्रांना याचा कसा फायदा होईल?
1: आतापर्यंत काय होत होतं की कापड आणि चामडे, दागिने या सगळ्यांवर आधी 12% शुल्क होत होतं, चामड्यांवर 16% शुल्क होतं. ते आता पूर्णपणे शून्य झाल्यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनाम सारख्या स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय एक्सपोर्टर्सना समान संधी मिळणार आहे. कारण या देशांना आधीपासूनच युकेच्या बाजारात शुल्कमुक्त प्रवेश होता. त्यामुळे आता चामडा आणि पादत्राणक क्षेत्रावरील 16% शुल्क पण शून्य झालंय. त्यामुळे आता आपल्या इंडियन एक्सपोर्टर जे उत्तर प्रदेश, तामिळनाडू सारख्या चामडा उद्योगांच्या केंद्रांना मोठा फायदा होईल. तर महाराष्ट्र बघितलं तर कोल्हापूर चप्पल सारख्या जीआय म्हणजे आपल्याला जे जीआय मानांकित उत्पादन आहे त्याचा थेट लाभ मिळेल. दागिने, फर्निचर आणि क्रीडा साहित्यावरील पण 4% शुल्कही पूर्णपणे रद्द होणार आहे. ही सर्व क्षेत्र कामगारांनी केंद्रित असल्यामुळे म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह यातून

0: रोजगार निर्मितीवर फार मोठा परिणाम होईल आणि याचा सर्वाधिक फायदा लघु व मध्यम उद्योगांना होईल, जे सर्वात जास्ती आपल्या इथे एम्प्लॉयमेंट जनरेट करतात भारतामध्ये.
1: सर, हा जो करार झालेला आहे तो यशस्वीरित्या अंमलात आणताना भारतीय व्यापाऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या आव्हानांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो?
0: करारात रूल्स ऑफ ओरिजिन म्हणजे मूळ उत्पत्ती नियमांचं स्वतंत्र प्रकरण आहे, ज्याद्वारे एखादी वस्तू खरोखरच भारतीय किंवा ब्रिटिश उत्पत्तीची आहे हे ठरवलं जाईल. जेणेकरून काय होईल की तिसऱ्या देशातून येणारा माल या सवलतीचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. सरकारने करार लागू होण्यापूर्वीच याबाबतचे नियम अधिसूचित केले आहेत आणि त्याच्याबरोबर डिजिटल पेपरलेस व्यापार सुविधांमुळे कागदपत्रांची प्रक्रिया पण सोपी होईल. मात्र भारतीय व्यापाऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. एक म्हणजे मूळ उत्पत्तीचं प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्र व्यवस्थित ठेवणे, अन्यथा काय होऊ शकतं तर शुल्क सवलत नाकारली जाऊ शकते. दुसरं अजून एक महत्वाचं आहे की युकेचे गुणवत्ता सुरक्षा व लेबलिंगचे मानदंड पूर्ण करण्यासाठी प्रमाणीकरणात खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागेल, आत्ता जे करतात त्याच्याहून जास्ती करावी लागेल. तिसरं म्हणजे स्कॉच विस्की आणि काही ऑटो उत्पादनांवर शुल्क कमी झाल्यामुळे भारतीय बाजारातही स्पर्धा वाढणार आहे. यासाठी स्थानिक उद्योगांनी सज्ज राहण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विशेषतः लघु उद्योगांमध्ये या नव्या तरतुदींबाबत जागरूकता वाढवणं खूप आवश्यक आहे.
1: सर, तरुणांच्या दृष्टीने विचार केला तर या करारामुळे भारतात नवीन रोजगार निर्मितीला किती गती येईल?
0: तरुणांसाठी या कराराचे परिणाम अनेक पातळ्यांवर दिसायला हवेत. सर्वात आधी कापड, चामडं, दागिने यासारख्या कामगार केंद्रित आणि लेबर इंटेन्सिव्ह क्षेत्र शुल्कमुक्त झाल्यामुळे एक्सपोर्टमध्ये किंवा निर्यातमध्ये वाढ खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे आणि थेट कारखाना पातळीवरील रोजगार वाढायला हवे. दुसरं म्हणजे आयटी आणि सेवा क्षेत्रात युकेची बाजारपेठ खुली झाल्यामुळे आणि सामाजिक सुरक्षेवरील दुहेरी भार म्हणजे डबल टॅक्सेशन ज्याला म्हणतात कमी झाल्यामुळे कंपन्यांना युकेमध्ये प्रकल्प वाढवणं आणि तरुण व्यावसायिकांना तिथे पाठवणं अधिक किफायतशीर ठरेल. तिसरं म्हणजे अजून काय होऊ शकतं तर या करारात दरवर्षी सुमारे 1800 भारतीय आचारी, योग प्रशिक्षक आणि शास्त्रीय संगीत कलाकारांचे युकेमध्ये काम करण्याची संधी देणारा एक वेगळाच कोटा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे जे आपल्याला दिसू शकेल की भारतीय सांस्कृतिक कौशल्यांना जागतिक व्यासपीठावर मिळण्याचं हे उत्तम उदाहरण आहे. चौथं म्हणजे लॉजिस्टिक्स, गुणवत्ता प्रमाणीकरण, कम्प्लायन्स, कन्सल्टिंग सारख्या नव्या सहाय्यक सेवा क्षेत्रांनाही रोजगाराच्या नव्या संधी नक्कीच निर्माण होतील. अर्थात हे सर्व फायदे लगेच नाही तर पुढच्या 3 ते 5 वर्षात टप्प्याटप्प्याने दिसू लागतील.
1: नक्कीच सर, आजच्या या विशेष चर्चेत सहभागी होऊन अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनर आणि प्रमुख राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
3: आवर आयटी कंपनीज, फिनटेक फर्म्स अँड ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स विल बेनिफिट फ्रॉम द डीपर कोलॅबोरेशन. आवर क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड प्रोफेशनल सर्व्हिसेस फर्म्स will also find exciting new avenues for collaboration. Our farmers stand to benefit immensely. The world already values the quality of Nashik grapes, Kokan Alfonso mangoes, pomegranates, processed foods and marine products from Maharashtra. This agreement opens the doors to one of the world's most discerning consumer markets, enabling our farmers and food processors to secure greater value for their products. The India-UK CETA is an opportunity for every district of Maharashtra, from Mumbai to Nagpur, from Pune to Chhatrapati Sambhajinagar, from Nasik to Ratnagiri, and from Kolhapur to Gadchiroli.

0: every region has the opportunity to participate in the new chapter of growth.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अमिता बडे.

0: वृत्तविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

0: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौरदिनांक 24 आषाढ शके 1948, अर्थात 15 जुलै 2026. नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, पावसाळा आला की सर्वत्र रानभाज्यांची चर्चा सुरू होते. कोकणात विविध ठिकाणी म्हणजेच ओसाड माळरानावर, रस्त्याच्या कडेला, डोंगर उतारावर, पाणथळ जागांमध्ये वेगवेगळ्या रानभाज्या उगवलेल्या दिसतात. आज आपण या रानभाज्यांचं आपल्या आहारातलं महत्त्व आणि त्यांचं संवर्धन याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठातील विषय विशेषज्ञ डॉक्टर योगेश परुळेकर सर आलेले आहेत. त्यांच्याकडूनच याविषयी सविस्तर माहिती करून घेऊया. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार
0: सर. रानभाज्या म्हणजे नेमकं काय?
1: आपल्याला माहिती आहे की आपल्या आहारामध्ये आपण भाज्यांचा समावेश नेहमीच करत असतो. आणि या ज्या भाज्या आहेत त्या आपण शेतामध्ये पद्धतशीरपणे लावलेल्या असतात. रानभाज्या या भाज्यापासून कशा प्रकारे वेगळ्या आहेत? तर रानभाज्या म्हणजे आपण लागवड न केलेल्या आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये उगवलेले ज्या वनस्पती आहेत, ज्यांचा आपण आहारामध्ये काही प्रमाणात भाजी म्हणून वापर करू शकतो, त्यांना आपण रानभाज्या असं संबोधतो. आणि बहुतांशी ज्या रानभाज्या आहेत त्या पावसाळी हंगामामध्ये आपल्याला उपलब्ध होतात.
0: हां, आता या रानभाज्यांचं आपल्या आहारामध्ये नेमकं काय महत्त्व आहे?
1: ह्या ज्या रानभाज्या आहेत, ह्या रानभाज्यांमध्ये विविध खनिजे असतील किंवा जीवनसत्व असतील, कर्बोदके आहेत, प्रथिने आहेत, हे आपल्या आहारात असणारे घटक आहेत, हे चांगल्या प्रमाणामध्ये असतात. याशिवाय अलीकडे आपल्याला बऱ्याच वेळा डॉक्टर सांगतात की तुम्हाला न्यूट्रास्युटिकल्सची आवश्यकता आहे किंवा अँटीऑक्सिडंट्सची आवश्यकता आहे, तर यासारखे सुद्धा महत्त्वाचे घटक, अन्न घटक या रानभाज्यामध्ये आपल्याला सापडून येतात. आणि या व्यतिरिक्त जर आपण त्यांचं आपल्या शरीरासाठी महत्त्व काय आहे, म्हणजे हे महत्त्वाचे आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी तर आहेतच,
0: बरोबर,
1: त्या व्यतिरिक्त यांच्यामध्ये तंतुमय पदार्थ हे मोठ्या प्रमाणावरती असतात आणि त्यामधून उष्मांक उत्पन्न होत नाही. जे काही नेहमीचे जसे आजार आहेत सर्वसामान्य माणसाला पावसाळ्यामध्ये किंवा इतर हंगामामध्ये सुद्धा जे होतात, त्यामध्ये बद्धकोष्ठता आहे, मूळव्याध आहे किंवा कोलायटिस आहे, अल्सर आहे, पित्ताचा त्रास अनेकांना होतो, काही प्रमाणामध्ये हृदयरोग आजकाल सगळ्यांमध्येच आपल्याला दिसून येतो. तर यासारख्या व्याधी ज्या आहेत, ज्या सर्वसामान्य माणसाला नेहमीच सतावतात, तर त्या व्याधींचा जी तीव्रता आहे ती कमी करण्याचं काम ह्या रानभाज्या निश्चितपणे करत असतात.
0: एकूणच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या आहारामध्ये या रानभाज्यांचा समावेश असणं ही आवश्यक आहे.
1: ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि पूर्वीपार आपण यांचं सेवन आपले जे पूर्वज आहेत ते करत आलेले आहे.
0: सर, आपण म्हणालात की पावसाळ्यामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या रानभाज्या आढळतात, तर कोणत्या जागी या वनस्पतींचं वास्तव्य असतं?
1: ह्या ज्या रानभाज्या आहेत ह्या अशा एकाच ठिकाणी आपल्याला सापडत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या भूभागावर त्यांचं आपल्याला वास्तव्य आपल्याला सापडतं. विशेषतः

0: ज्या जमिनी मशागती खाली नाहीत, आपण ज्या भाज्यांची शेती करतो त्याच्यासाठी आपल्याला मशागत करायला लागते.
1: बरोबर.
0: ज्या जमिनीवरची मशागत होत नाही, ज्यांचा पुनर्वापर होत नाही, अशा ठिकाणी आपल्याला या रानभाज्यांचं अस्तित्व पाहायला मिळतं.
1: म्हणजे थोडक्यात ओसाड जागा ज्या असतात तिथं यांचं अस्तित्व दिसतं.
0: हा, ओसाड जागा आहेत, रस्त्याच्या कडेच्या जागा आहेत, काही वनस्पती ह्या पाणथळ जागांमध्ये सुद्धा येतात. आता तुम्हाला उदाहरण जर द्यायचं झालं तर काही रानभाज्या ज्या आहेत, जशा घोळ आहे, कपाळ फोडी म्हणून आहे, टाकळा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दिंडा आहे, कुरडू आहे, भुई आवळा आहे, दुधुरली आहे, यासारख्या ज्या रानभाज्या आहेत त्या आपल्याला रस्त्याच्या कडेला जाता येता, ओसाड मारानावर किंवा अगदी आंबा काजूच्या बागेंमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. तर काही प्रकारच्या ज्या रानभाज्या आहेत, रानअळू, कोळशिंदा नावाची एक रानभाजी आहे, आंबुटी आहे, पोपळी आहे, कमळाच्या पानांची सुद्धा काही ठिकाणी भाजी केली जाते, यासारख्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्या आपल्याला ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये दलदल तयार होते, पाणथळ जागा आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला या रानभाज्या वाढत असलेल्या दिसून येतात. काही अशा रानभाज्या आहेत की ज्या मोठ्या क्षणाखाली जिथं पानझड झालेली असते, पानांचा दाट थर निर्माण झालेला असतो, त्या ठिकाणी काही रानभाज्या येतात. त्याच्यामध्ये साधारणपणे पेव म्हणून एक भाजी आहे, कचर आहे, गोजीब आहे, एक पाणी आहे. त्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये एकच पान येतं, त्यांचं पूर्ण जीवनक्रम आहे तो एकाच पानाशी संबंधित असतो. शेवळा आहे. यासारख्या ज्या रानभाज्या आहेत त्या मोठ्या वृक्षाखाली जे पानं आपली कुजलेली दिसतात त्या ठिकाणी तुम्हाला या रानभाज्या आपल्याला वाढलेल्या दिसून येतात.
1: म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या रानभाज्या अस्तित्वामध्ये आहेत.
0: निश्चितपणे आपण जर सर्वसाधारणपणे आता गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही याच्यामध्ये थोडंसं काम करण्याचा प्रयत्न करतो, जागृती करण्याचा प्रयत्न करतो, कोकणामध्ये पावसाळ्यात 50-60 प्रकारच्या रानभाज्या या उगवत असतात एवढं आमच्या निदर्शनास आलेलं आहे.
1: पण या रानभाज्या नेमक्या पावसाळ्यामध्येच सापडतात, म्हणजे यांचं जो जीवनक्रम आहे तो नेमका कसा आहे?
0: या ज्या रानभाज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर काही रानभाज्या ह्या ज्यांचं अस्तित्व आहे ते हंगामापुरतं
1: आहे,
0: असतं, मर्यादित असतं, तर काही बहुवर्षीय आहेत, काही वृक्ष प्रकारातली आहेत, काही झुडूपवर्गीय प्रकारातले आहेत, काही वेलवर्गीय आहेत. पालेभाज्यांसारखी जी रानभाज्या आहेत त्याच्यामध्ये आघाडा आहे, कुरडू आहे, घोळ आहे, म्हणजे संपूर्ण वनस्पती आपण त्या ठिकाणी खाऊ शकतो.
1: बरोबर.
0: काही या ज्या असे आहेत त्या काष्ट प्रकारच्या आहेत, म्हणजे वृक्ष असतात आणि त्यांची पानं, कोळी पानं आपण त्या ठिकाणी खाऊ शकतो. या वृक्ष प्रकारच्या वनस्पती आहेत त्यांचं जंगलामध्ये जवळजवळ वर्षभर वास्तव्य असतं.
1: म्हणजे त्या फक्त पावसाळ्यातच असतात असं नाही.
0: असं नाही. मग त्या पावसाळ्यातच त्यांची चर्चा का होते? तर त्यांची चर्चा पावसाळ्यामध्ये होण्याचं कारण असं की पाऊस पडल्यानंतर या भाज्यांना, वृक्षवर्गीय भाज्यांना, कोवळी पानं येतात, तुर येतात, फुलं येतात आणि मग आपण त्यांची भाजी
1: करतो.
0: तर काही वनस्पती आहेत या वेलवर्गीय आहेत, हे बहुवर्षीय आहे पण वेलवर्गीय आहेत. जरी बहुवर्षीय असल्या तरी त्यांचं अस्तित्व हंगामापुरतं मर्यादित असतं. म्हणजे पावसाळा आला त्या फुटतात.
1: बरोबर.
0: त्या जंगलामध्ये कुठच्या तरी वनस्पतीच्या आधाराने वाढतात. पावसाळा संपला की त्या सुप्त अवस्थेत जातात.
1: त्यामुळे वर्षभर असल्या तरी त्यांचं अस्तित्व पावसाळ्यापुरतं
0: असतं, म्हणून आपल्याला त्या पावसाळ्यामध्ये मिळतात.
1: खरे.
0: काही कंदवर्गीय आहे, जसं तुम्हाला मी एक पाणी सांगितलं, पेव सांगितला, हे सुद्धा बहुवर्षीय आहेत पण पावसाळा संपला की ती सुकते. कंद सुप्तावस्थेत जातात, पुन्हा पाऊस आला की ते पुन्हा येतात, म्हणून पावसाळ्यामध्ये आपल्याला मिळतात.
1: हे बहुवर्षही असल्या तरी त्या सुप्तावस्थेत जातात आणि पावसाळ्यात त्यांची वाढ दिसून येते.
0: वाढ दिसून येते. आणि काही खरोखरच बहुवर्षीय असतातच, परंतु त्यांना पानं जी येतात, तुरे जे येतात, ते आपल्याला पावसाळ्यामध्ये येतात. कुड्यासारखी रानभाजी आहे ती वर्षभर असते, परंतु त्याला फुलं येतात किंवा त्याला शेंगा येतात, या पावसाळी हंगामामध्ये येतात आणि म्हणून पावसाळ्यामध्ये त्या उपलब्ध असतात.
1: म्हणजे एकूण या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला या रानभाज्या फक्त पावसाळ्यामध्येच दिसून येतात.
0: पावसाळ्यामध्ये दिसतात. काही रानभाज्या, जसं म्हटलं मी कुडा आहे, तो इतर वेळी देखील असतो, परंतु तुम्ही त्याच्या जून पानांची जर भाजी केली तर ती तुम्हाला जास्त कडवट लागेल, तुम्हाला खाता येणार नाही. म्हणजे खाण्यायोग्य जो भाग आहे तो
1: पावसाळ्यामध्ये आहे. बरोबर. त्या रानभाज्यांचे कोणकोणते भाग हे भाजी बनवण्यासाठी वापरले जातात?
0: जसं आपण आता चर्चा केली की जी पाऊसाचा हंगाम आल्यानंतर त्यांना जे तुरे येतात किंवा फुले येतात, असे वेगवेगळे भाग त्याचे

0: वापरले जातात. काही रानभाज्या जर आहेत त्याची झाड हे रानभाजी किंवा भाजी तयार करण्यासाठी वापरता येते. त्याच्यामध्ये आघाडा आहे, काठेमाठ आहे, टाकळा आहे, भारंगी आहे, घोळ आहे, एकपानी आहे, अळू आहे, कोळशिंद आहे, गोझीप आहे, पाथरी आहे. मी ही नावं मुद्दामपणे याच्यासाठी सांगतो की आपले जे ऐकणारे श्रोते आहेत त्यांना या वेगवेगळ्या रानभाज्यांची त्या निमित्ताने ओळख त्या ठिकाणी व्हावी. याच्या व्यतिरिक्त काही ज्या रानभाज्या आहेत त्यांच्या फुलांचा आपण वापर करतो. आता आपल्या सगळ्यांना भारंगी माहिती आहे.
1: हो,
0: भारंगीच्या कोवळ्यापणाची भाजी करतात.
1: हो,
0: तसंच भारंगीच्या फुलांची पण भाजी करतात. त्याला जे तुरे येतात, चांगली निळी अशी फिकट निळी फुलं येतात, त्यांची भाजी करतात. त्यानंतर शिदोदी म्हणून एक रानभाजी आहे, शेंडवेल आहे, यासारख्या रानभाज्या या ज्या आहेत त्यांच्या फुलांचा देखील वापर केला जातो. काही रानभाज्या आहेत, जसं आपण आत्ता म्हटलं कुडा आहे, त्याच्या शेंगा वापरतात. गरटोली आहे, गोमेटी म्हणून आहे, तोंडलीसारखी दिसणारी गोमेटी सुद्धा आहे, त्यांच्या फळांचा या ठिकाणी वापर केला जातो. तर काही रानभाज्या आहेत त्यांच्या कंदाला येणारे जे कोवळे तुरे आहेत, पेव आहे, त्यानंतर रानसुरण आहे, बांबू आहे, शेवळा आहे, त्या यांच्या कोवळ्या त्या कोंबांची भाजी आपण आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश त्या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारे काही रानभाज्या अशा पण आहेत की ज्यांच्या एकापेक्षा जास्त भागांची वापर आपण भाजी म्हणून करू शकतो.
1: बरोबर. सर, आपण म्हणालात की रानभाज्यांमध्ये काही औषधी गुणधर्म आहेत, तर या गुणधर्मांविषयी सांगा.
0: जवळजवळ सगळ्याच रानभाज्या आहेत ह्या काही ना काही औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. काही दुर्मिळ किंवा इतर भाज्यांमध्ये नसलेली जीवनसत्वे आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, खनिजे आहेत, त्यांचं प्रमाण त्या ठिकाणी विपुल असं असतं, जास्त असतं. कफ आहे, खोकला, पोटाचे विकार यासाठी या रानभाज्या विशेष करून उपयुक्त असलेलं आपल्याला दिसून येतं. काही रानभाज्यांचं सेवन हे काही विशिष्ट गुणावर अत्यंत गुणकारक असं आहे असं आपल्याला दिसून आलेलं आहे. यांचं रासायनिक पृथक्करण पण झालेलं आहे आणि त्यावरून हे औषधी गुणधर्म याच्यामध्ये आहेत असं सिद्ध झालेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर शतावरीचं सेवन हे क्षयरोग बरा करणे, तसे ते शक्तिवर्धक आहे, दुग्धवर्धक आहे आणि भूकवर्धक आहे असं मानलं जातं. एक पानी भाजीचं सेवन हे विशेष करून मुतखडा आहे किंवा पित्ताचा खडा होणं यासारखे आजार आहेत त्या आजारामध्ये आपल्याला उपयोगी आहे. कुड्याची फुलं असतील किंवा त्यांच्या शेंगा असतील हे आपण अगोदरपासून सेवन करत आलो आहे. पोटातील कृमी जे आहेत, जंत आहेत, याच्यावरती त्यांचा फार चांगला उपयोग आपल्याला होतो. घोळ ही भाजी पित्तदोष, रक्तशुद्धी, जंतुसंसर्ग यासारख्या आजारांमध्ये गुणकारी असलेली आपल्याला दिसून येते. आपल्याकडे आत्ता पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजी दिसते ती आघाड्याची भाजी. ही आघाड्याची भाजी ही अनेक रोगांवरती गुणकारक आहे. एक कफ आहे, खोकला आहे, अपचन आहे, डोकेदुखी आहे, अशा अनेक रोगांवरती ती गुणकारी आहे. अलीकडेच आम्हाला असं दिसून आलं की या आघाड्याला जे तुरे येतात, नंतर तुरे येतात सप्टेंबर महिन्याच्या आजूबाजूला, ते तुरे काढून त्याचा जर आपण काढा केलात आणि तो सातत्याने जर आपण 15-20 दिवस त्याचं सेवन केलं तर आपल्याला जे जॉईंट्स आणि हाडांची दुखणी आहे त्यामध्ये देखील त्याचा चांगला उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो.
1: खूप साऱ्या आजारांवरती या रानभाज्या उपयोगी आहेत
0: निश्चितपणे.
1: सर, मगासपासून आपण बोलताना म्हणतोय की रानभाज्यांपासून भाज्या बनवल्या जातात वेगवेगळ्या, पण या भाज्यांप्रमाणेच इतर कोणकोणते पदार्थ बनवले जातात का यापासून?
0: रानभाज्यांचा अलीकडे जो वापर आहे तो अनेक विविध प्रकारे झालेला आपल्याला दिसून येतो. आपलं जे परंपरागत ज्ञान आहे त्यानुसार यांच्या कोवळ्या तुरांची वगैरे भाजीच
1: बनवली जाते,
0: चपाती भाकरी बरोबर ती खाल्ली जाते, हे तर आपल्याला
1: सर्वश्रुत आहे.
0: काही रानभाज्या या जास्त कडवट आहेत त्यामुळे त्यांचा वापर करण्यापूर्वी त्यांना एकदा उकळलं जातं, त्यांचं पाणी कमी काढून टाकलं जातं, मग त्यांचा कडवटपणा आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येतो. अलीकडे जसं म्हटलं तसं रानभाज्यांपासून नाविन्यपूर्ण असं पदार्थ आपलेच भगिनी आपल्याला वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये आपल्याला मांडलेले दिसतात. विशेष करून मी बघितलं तर
1: रानभाज्या महोत्सव भरवले जातात
0: आणि त्यावेळी खूप साऱ्या प्रकारचे पदार्थ आपण त्या ठिकाणी बघू शकतो. बांबूपासून लोणचं आहे, पेवा, शेवगा यापासून पराठा, फ्रँकी देखील आम्ही बघितलेले आणि अतिशय रुचकर असे पदार्थ हे त्या ठिकाणी तयार केले जातात. वेगवेगळ्या पानभाज्या ज्या आहेत त्याच्यापासून भजी असतील, वडे, ठेपले, त्याच्या इडलीमध्ये त्याचा वापर, त्याच्यापासून बिस्किट, थालीपीठ,

0: खीर किंवा वडे यासारखे वेगवेगळे पदार्थ आता अलीकडे बनवले जातात. परंपरागत आपण जशी भाजी नाचणी किंवा तांदळाची भाकरी खाल्ली जाते तसंच तेवढ्याच आवडीने ही नवीन पिढी आत्ता अलीकडचे जे आत्ता आपण पदार्थ म्हटले वडे असेल खीर असेल फ्रँकी असेल पराठा असेल हे रानभाज्यांपासून बनवले हे पदार्थ सुद्धा आता लोकांमध्ये पसंती त्यांना मिळू लागलेली आहे.
1: म्हणजे नुसत्याच भाज्या यापासून बनवल्या जात नाही तर वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात की जे लहानांपासून मोठ्यांनाही आवडू शकतात.
0: अगदी बरोबर. म्हणजे आता अलीकडच्या पिढीला काय तुम्ही भाजी आणि
1: भाकरी नाही
0: चालत नाही त्यामुळे हे पदार्थ ते आवडीने त्या ठिकाणी
1: आणि मग अशा पद्धतीने या भाज्या त्यांच्या खाण्यामध्ये येतील
0: खाण्यामध्ये येतात आणि त्यांचे गुणधर्म त्यांना त्यांचा उपयोग निश्चितपणे होतो.
1: बरं सर, आपण सांगितलेल्या वेगवेगळ्या रानभाज्यांची जर व्यापारी पद्धतीने लागवड करायची असेल तर ती करणं शक्य आहे का? म्हणजे मग त्या आपल्याला वर्षभर मिळू शकतील.
0: एक गोष्ट त्याच्यामध्ये मला निश्चितपणे सांगावीशी वाटते की रानभाज्या या रानभाज्या आहेत. हे दोन बाजू आहेत. एक म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी कडवट गुणधर्म निश्चितपणे आहेत. त्याच्यामुळे जर असं आपण म्हटलं की बाबा दर आठवड्याला आपण रानभाज्या खायच्या
1: तर ते शक्य नाही.
0: शक्य नाही. घरातली माणसं म्हणतील बाबा काय रोज आम्हाला हे खायला घालताय. हे एक गोष्ट झाली. आणि दुसरी, ह्या रानभाज्या जर आपण व्यापारी पद्धतीने जर आपली लागवड केली तर निश्चितपणे त्याचे औषधी गुणधर्म हे कमी झालेले आपल्याला दिसून येतील. त्यामुळे ह्या ज्या रानभाज्या आहेत त्याचे आपण व्यापारी पद्धतीने लागवड एकतर करण्यामध्ये अजून खूप त्यामध्ये संशोधन होणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की ह्या लागवड करायच्या की नाही, कारण त्याचे औषधी गुणधर्म सुद्धा आपल्याला टिकून ठेवणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी काही रानभाज्या आहेत ज्या आतापर्यंत रानभाज्या म्हणून त्यांची गणना होत होती परंतु त्यांच्यापणेमध्ये कडवटपणा कमी आहे, त्यांना लोकांच्या आहारामधली रोज आली तरी त्यामधला पसंती आहे, अशा प्रकारच्या काही रानभाज्या मात्र आता त्याचं व्यापारी तत्वावरती लागवड सुरू झालेली आहे आणि भविष्यामध्ये ती वाढेल. याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर करटोली आहे, ज्याला काटलं किंवा फागलं असं देखील म्हटलं जातं. परवल म्हणून एक भाजी आहे, पडवळ नाही परवर, हा परवर ती आहे. शेवगा आहे, हादगा आहे, सुरण आहे, अळू आहे. ह्या आता रानभाज्या राहिलेल्या नाहीत तर त्या व्यापारी भाज्या झालेल्या आहेत. अगदी बांबूसच्या कोंबाचं लोणचं सुद्धा व्यापारी पद्धतीने तयार करून आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये कडवटपणा कमी आहे त्या हळूहळू व्यापारी भाज्या म्हणून निश्चितपणे आपल्याला सिद्ध झालेल्या भविष्यामध्ये दिसून येते.
1: बरोबर. काही भाज्यांची लागवड आपण नक्की व्यापारी तत्वावर करू शकतो, ज्या आता तुम्ही सांगितल्यात त्या सगळ्या
0: नक्की करू शकतो. विद्यापीठ म्हणून आम्ही काही भाज्या ज्या आहेत, जसं भारंगी आहे किंवा ही करटोली आहे, शेवगा तर ऑलरेडी त्यामध्ये पुढे गेलेला आहे, तर या भाज्यांचं सुद्धा त्यांचं पुनरुत्पादन कसं करायचं, त्यांची नवीन झाडं कशी तयार करायची, मग जेणेकरून त्यांची आपल्याला वर्षभर लागवड करता येईल का, मग ह्यातल्या कुठच्या झाडांना सुप्तावस्था आहे कुठच्याना सुप्तावस्था नाही, मग जरा पाणी दिलं तर त्या भाज्या वर्षभर आपल्याला मिळू शकतील, अशा प्रकारचं जे संशोधनाचं काम आहे ते सुद्धा आपण विद्यापीठामध्ये हाती घेतलेलं आहे.
1: सर, आपण रानभाज्यांबद्दल खूप चांगली माहिती दिली, परंतु या रानभाज्यांचं प्रमाण आपण पाहतोय की दिवसेंदिवस कमी होताना दिसतंय, तर याची नेमकी काय कारणं आहेत?
0: आपण अगदी चांगला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपण म्हणतो की 50-60 प्रकारच्या रानभाज्या आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात, परंतु या रानभाज्यांचं जे अस्तित्व आहे ते दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेलं आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपण जे शहरीकरण करतोय त्याचा सगळ्यात मोठा फटका
1: या
0: पर्यायाने सगळ्यात जैवविविधतेला बसलेला आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये रानभाज्या काही वेगळ्या नाहीये. काही जी कारण आहेत, काही ज्या आपल्या क्रिया आहेत त्याच्यामध्ये सपाटीकरण आलं, जेसीबी सारख्या यंत्रसामुग्रीचा वापर आला, वाढता रासायनिक खतांचा वापर आला, याच्यासारखी जी काम आहे क्रिया आहेत त्या त्या ठिकाणी रानभाज्यांच्या अस्तित्वात धोका निर्माण करतात. मी काही त्यातली अति महत्वाची जी गोष्टी आहेत ती ज्या बागांमध्ये तणनाशकांचा वापर, तुम्ही तणनाशकाची जमिनीवरती ज्या ठिकाणी रानभाज्या तिथं तणनाशक एक वर्ष वापरलं की त्यातल्या बहुसंख्य रानभाज्या त्या ठिकाणच्या नष्ट होतात. वणवे आहेत, आग तुम्ही लावलीत की त्या ठिकाणी रानभाज्या नष्ट होतात. तर यासारख्या ज्या आपण काही गोष्टी अलीकडे अंगीकारलेल्या आहेत त्यामुळे रानभाज्यांच्या अस्तित्वाला निश्चितपणे धोका निर्माण झालेला आहे. काय होतं, त्यांची एक पिढी नष्ट झाली की मग पुढची निर्माण होण्यासाठी त्यांना कित्येक वर्ष त्या ठिकाणी जायला लागतात आणि त्या ठिकाणी आपलं ते प्रयत्नपूर्वक त्या ठिकाणी काम करायला लागतं. वाढती वृक्षतोड आहे, पानथळ

0: रागांचं सपाटीकरण आहे, या सगळ्या रानभाज्या ज्या ठिकाणी अस्तित्वात असतात या रानभाज्या कुठच्या तरी पर्यावरण संस्थेमध्ये अस्तित्वात असतात, ते काय एकट्या येत नाहीत. मग ती पर्यावरण संस्था नष्ट झाली की त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला, त्यामुळे त्यांचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होताना आपल्याला दिसतंय.
1: या रानभाज्यांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांची पर्यावरण संस्था टिकवणं हे खूप महत्वाचं आहे.
0: हे महत्वाचं आहे. तुम्ही पर्यावरण संस्था टिकवलीत तर त्यांच्या संवर्धनासाठी तुम्हाला वेगळं काही करायला नको.
1: बरोबर.
0: तुम्ही त्यांच्या पर्यावरण संस्थेला धोका निर्माण करू नका, त्या ऑटोमॅटिक वाढतील.
1: याच अनुषंगाने आता पुढचा प्रश्न आहे की यांचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला काय करता येईल.
0: हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. आपण जसं म्हटलं की काही बाबी शहरीकरण आहे, सपाटीकरण आहे, पण या विकासासाठी अपरिहार्य गोष्टी सुद्धा आहेत, त्यामुळे आपण ते पूर्णपणे थांबवणं सुद्धा शक्य नाही. त्यामुळे रानभाज्यांचं जे अस्तित्व आहे किंवा संवर्धन आहे हे आपल्याला त्यांच्या पर्यावरण संस्थेत त्यांच्या अधिवासामध्ये करणं हे त्या ठिकाणी आपल्याला करावं लागेल किंवा ते करणं गरजेचं आहे. गाव पातळीवर आपला काही क्षेत्र, प्रत्येक गावामध्ये काही क्षेत्र असं राखीव ठेवलं की बाबा या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारचे मानवनिर्मित त्या ठिकाणी काही क्रिया करणार नाही, म्हणजे सपाटीकरण करणार नाही, तणनाशकं मारणार नाही, रासायनिक खतं घालणार नाही, असं काही क्षेत्र 2 एकर 5 एकर जेवढं शक्य असेल जर ठेवलं तर त्या त्या विभागातल्या रानभाज्या या त्या ठिकाणी निश्चितपणे पुन्हा
1: जसं देवराई असायच्या तशा पद्धतीने.
0: हा, देवराईचाच आपल्याला या ठिकाणी जी आपली कन्सेप्ट पूर्वी होती, संकल्पना प्रत्येक गावामध्ये आपल्या कोकणात तरी ही संकल्पना अस्तित्व होती, आजही काही गावांमध्ये
1: आहेत काही ठिकाणी.
0: तर या ठिकाणी देवराई सारखी जागा जर आपण ठेवली तर त्या विभागातलं त्या गावातली जैवविविधता, रानभाज्या जसे आहेत तसे काही वृक्ष आहेत, ते सगळ्या त्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी स्वतःहून त्यांचं संवर्धन केलं जाईल. गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर शासनाच्या माध्यमातून रानभाज्यांबाबत वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे शाळा असतील, महाविद्यालय असतील, गावं असतील, विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं, त्याबाबत जागरूकता त्यामुळे रानभाज्यांबाबत
1: निश्चित
0: झालेली आहे. आणि देवराईसारखी संकल्पना जर आपण पुनर्जीवित केली, शासनाच्या माध्यमातून त्याला काही आपण मदत केली तर निश्चितपणे या रानभाज्यांचं संवर्धन आपल्याला उत्तम प्रकारे करता येईल अशी मला खात्री आहे.
1: नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी सांगितलंय की रानभाज्यांचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला आपल्याकडून प्रयत्न होण्याची गरज आहे, आणि तसे प्रयत्न जर गावागावातनं झाले तर या रानभाज्यांचं जे प्रमाण कमी होत आहे त्यावर नियंत्रण नक्कीच बसू शकेल. आणि आपल्या आहाराच्या आरोग्याच्या दृष्टीने या भाज्या किती महत्वाच्या आहेत याविषयी आता तर सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे. तेव्हा याचं संवर्धन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असं समजून प्रयत्न केले पाहिजेत. सर, तुम्ही इथे आलात आणि या रानभाज्यांविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या श्रोत्यांना, आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: रानभाज्यांचं आहारातील महत्त्व आणि त्यांचं संवर्धन याविषयी डॉक्टर योगेश परुळेकर यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत.

हे गीत गायलं होतं बाळकराम वरळीकर आणि सहकाऱ्यांनी. मंडळी, आता जाणून घेऊया हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, ज्या भागात पावसाच्या कमतरतेमुळे भात खाचऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे त्या ठिकाणी शक्य असल्यास नदी, ओढे, विहीर, शेततळं किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी वळवून चिखळणी आणि पुनर्लागवडीसाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था करावी. पुनर्लागवडीसाठी 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची 5 ते 6 पानं फुटलेली, जातींच्या पक्वता कालावधीनुसार 21 ते 27 दिवसांची रोपं लावणीसाठी वापरावीत. भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखळणी करावी. चिखळणीनंतर फळी मारून जमिनीचा पृष्ठभाग समपातळीत आणावा, म्हणजे शेतात सर्वत्र पाण्याची पातळी सारखी ठेवता येते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. लावणी सरळ आणि उथळ करावी. उथळ लावणी केल्याने फुटवे चांगले येतात. एका चुडात 3 रोपं लावावीत. संकरित भातासाठी एका चुडात 1च रोप लावावं. भात रोपवाटिकेमध्ये कमी पावसाच्या किंवा अपुऱ्या पावसाच्या परिस्थितीत जमिनीतील ओलाव्याच्या स्थितीनुसार आवश्यकतेनुसार संरक्षक सिंचन द्यावं. सिंचनासाठी नदी, ओढे, विहिरी, शेततळं किंवा इतर उपलब्ध जलस्रोतातील पाण्याचा वापर करावा. संरक्षक सिंचन देण्यापूर्वी वेळेवर तण नियंत्रण करावं. ज्या भागात भात रोपांची पुनर्लागवड पूर्ण झाली असून कमी पावसामुळे किंवा पाऊस नसल्यामुळे पुनर्लागवड केलेल्या भात खाचरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे त्या ठिकाणी शक्य असल्यास नदी, ओढे, विहिरी, शेततळं किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी वळवून भात खाचरात 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी राखावी. पावसाच्या कमतरतेमुळे भात रोपवाटिकेमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोपवाटिकेचं किडीच्या प्रादुर्भावासाठी नियमित निरीक्षण करावं. प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरोपायरिफॉस 20% EC 50 मिलीलिटर किंवा लॅम्डा साय हॅलोथ्रीन 5% EC 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मंडळी, दमट हवामानामुळे पाणथळ भातशेतीच्या ठिकाणी जिथे पाण्याचा निचरा होण्याची सोय कमी असून पाणी साचून राहतं तिथे निळ्या भुंग्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकाचं किडीच्या प्रादुर्भावासाठी नियमित निरीक्षण करावं. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात. निवेदिका होत्या ऋचा गद्रे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर

0: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून तुमच्या भेटीला येतील
0: माई, अण्णा,
1: सदू आणि लक्ष्मी।
0: तेव्हा जरूर ऐका गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता
0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।
2: श्रोते हो, उद्या प्रसारित होणाऱ्या गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादाचं लेखन केलं आहे दीपक शिंगण यांनी आणि यामध्ये सहभागी होणारे कलाकार आहेत मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे। आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संध्याकाळी 7:30 वाजता।

श्रोते हो, पुरी ओडिशा इथे श्री जगन्नाथ रथयात्रेला उद्या गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 पासून सुरुवात होत आहे. त्या अनुषंगानं आज रात्री 8:15 ऐकाल विशेष कार्यक्रम. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू रात्री 8:15.

0: चला चला जेवायचंय ना, मी हात धुवून येते हा।
1: हो हो मलाही हात धुवायचे।
2: चला आपण सगळ्यांनीच हात धुवून येऊया।
3: एक चांगली सवय, काहीही खाण्यापूर्वी जेवणापूर्वी आपले हात स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, साबणाचा जरूर वापर करा।
4: स्वच्छता पाळा, अनारोग्य टाळा।
5: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, आता 8:05 राष्ट्रीय मरा

0: आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू। या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप न्हावाशेवा बंदरातून रवाना। देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू। आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची आज 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई। आणि आता बातम्या विस्तारानं। भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला। या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। मुंबईत या कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला तसंच या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे। या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले। उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला। राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं। या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली। रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाइम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला।
0: पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये रत्न आणि आभूषणांच्या निर्यातीची पहिली फेरी आज समारंभपूर्वक रवाना झाली। भारत युके संबंधामधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल असा विश्वास उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केला आहे। भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे। या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधीमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, उद्योग मंत्री पियुष गोयल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी तसंच देशातल्या उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे। हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला। या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे। तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेमध्ये संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंग यांनी दिली आहे। देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद असेल। सेमीकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक ते आरेखन यंत्रसामुग्री

0: आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यामध्ये भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25-5% अर्थसहाय्य मिळेल. वैष्णव यांनी सांगितलं,
1: आज जो कैबिनेट ने अप्रूव किया है मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग स्कीम, उसका आउटले 62,500 करोड़ रुपीस का है. 5 ईयर्स का ड्यूरेशन है. डोमेस्टिक सोर्सिंग के लिए बहुत सारे इंसेंटिव्स रखे गए हैं, क्योंकि अब इकोसिस्टम बन गया है. अब बहुत सारे कंपोनेंट्स हैं जो भारत से एक्सपोर्ट होने लगे हैं ऑलरेडी. इसमें करीब 39 लाख करोड़ रुपीस का क्यूमुलेटिव प्रोडक्शन होगा और 60,000 डायरेक्ट जॉब्स नए क्रिएट होंगे.
0: युरिया उत्पादनात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाला आज बैठकीमध्ये मंजुरी मिळाली. नवीन धोरणानुसार युरियातल्या गुंतवणुकीवर 12-15% दरानं परतावा मिळेल. याखेरीज ओदिशा आणि झारखंडमधल्या 145 किलोमीटर रेल्वेमार्गाचं बहुपदरीकरण, उत्तर प्रदेशामध्ये 6 पदरी ग्रीनफील्ड उन्नत मार्ग पादचारी पूल तसंच वरुणा नदी किनाऱ्यावरती उन्नत मार्गांच्या बांधकामाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्रात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
2: की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8-12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यात देखील या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी आज शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. अंडर 19 गटामध्ये 51 किलो वजनी गटामध्ये भारताच्या चंद्रिका पुजारीनं प्रतिस्पर्धी खेळाडूचा 5-0 तर 57 किलो वजनी गटामध्ये प्राचीनही प्रतिस्पर्धी खेळाडूवर 5-0 अशी मात करत दुसरं सुवर्णपदक मिळवलं. याच गटामध्ये गुंजन जॉयश्री चाहत अंशिका मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे अंडर 23 या गटामध्ये 54 किलो वजनी गटामध्ये भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटामध्ये नितिका चंद काजल मुस्कान आणि प्रियांका यांना रौप्य पदकं मिळाली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. अमेरिकेतल्या अटलांटा इथं भारतीय प्रमाणवेळेनुसार 12:30 हा सामना सुरू होईल. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रामध्ये तपास केलेल्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप नावाशेवा बंदरातून रवाना. देशात

दशांश मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:30 वाजलेत. श्रोते हो, आता आस्वाद घ्या नाट्यसंगीताचा.

मानाप मान या नाटकातलं प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं पद आपण ऐकलत. श्रोते हो, ही पदरचना होती काकासाहेब खाडीलकर यांची. आता विद्याहरण या नाटकातलं कीर्ती शिलेदार यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद ऐका.

नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 8:45 समाचार, संध्या 9 न्यूज ॲट 9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आत्ता सुरुवातीला समाचार संध्या हे बातमीपत्र.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारी महके यूं
2: ही जीवन। रजनीगंधा या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया चोरी चोरी चित्रपटातल्या या गीतानं।

लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं हसरत जयपुरी यांचं चोरी चोरी या चित्रपटातलं. या गीताला संगीत लाभलं शंकर जयकिशन यांचं.

0: राजकुमार या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. हसरत जयपुरी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली शंकर जयकिशन यांनी.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी

0: सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ॲक्सेस बार्स थेरपी, एक ऊर्जा उपचार पद्धत याविषयी सई साने यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: ॲक्सेस बार्स ना तुमची आहे ती रियालिटी बदलत नाहीत, पण तुम्हाला जशी हवी आहे तशी एक नवीन रियालिटी निर्माण करायला ते मदत करतात. त्यांचा मोटो आहे टू एम्पावर द पीपल टू नो दॅट यू नो.
0: तेव्हा श्रोते हो जरूर ऐका, गुरुवारी 16 जुलैला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

किशोर कुमार यांनी गायलेली आनंद बक्षी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली राहुल देव बर्मन यांनी. चित्रपट होता आपकी कसम.

आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत होतं यादों की बारात या चित्रपटातलं. संगीतकार होते राहुल देवबर्मन. श्रोते हो रजनीगंधा या कार्यक्रमात आज इथेच थांबूया. नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके
2: रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजलेत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रभुदेव सरदार यांनी गायलेला राग श्याम कल्याण प्रसारित करीत आहोत.

प्रभुदेव सरदार यांनी गायलेला राग श्याम कल्याण आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 11 वाजता हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.